संशयाचा परमार्थ निश्चये वेण, संशयासहित व्रत तीर्थयात्रा दोन्ही व्यर्थ आहेत. निश्चयाशिवाय संशयाने केलेला परमार्थही व्यर्थच ठरतो.

व्यर्थ संशयाची भक्ती, व्यर्थ संशयाची प्रीती, व्यर्थ संशयाची संगती, संशयो वाढवी. व्यर्थ संशयाची जिणी, व्यर्थ संशयाचे धरणी, व्यर्थ संशयाचे करणी सर्व काही. व्यर्थ संशयाची पुती, व्यर्थ संशयाची व्युत्पत्ती, व्यर्थ संशयाची गती निश्चये विण. व्यर्थ संशयाचा दक्ष, व्यर्थ संशयाचा पक्ष, व्यर्थ संशयाचा मोक्ष होणार नाही. व्यर्थ संशयाचा संत, व्यर्थ संशयाचा पंडित, व्यर्थ संशयाचा बहुश्रुत निश्चये विण. समर्थ सांगतात की संशयाने केलेली भक्ती, संशयुक्त प्रीती आणि संशयाने केलेली संगत यामुळे संशय मात्र वाढतो आणि संशयाने भरलेलं जीवन, प्रत्येकाबद्दल संशय धरणं आणि जे काही करायचं असेल ते संशय ठेवूनच करायचं असलं तर मग सर्व काही व्यर्थ आहे. संशयाने भरलेला अध्यात्म ग्रंथ म्हणा किंवा व्युत्पत्ती, हे दोन्ही व्यर्थ आहेत. कारण संशयामुळे माणसाला चांगली गती मिळतच नाही. संशयाने भरलेली सावधानता, संशयाने एखाद्याची बाजू घेणं, पक्ष, सारं काही व्यर्थ आहे. आणि जो संशयी असेल त्याला मोक्ष प्राप्ती होऊच शकत नाही. संशयग्रस्त असलेला एखादा संत, पंडित अथवा बहुश्रुत विचारवंत कुठल्याही बाबतीत निश्चय असेल किंवा निश्चय असूनही तिथे संशय असेल तर ते व्यर्थच ठरतात. व्यर्थ संशयाची श्रेष्ठता, व्यर्थ संशयाची व्युत्पन्नता, व्यर्थ संशयाचा ज्ञाता निश्चये विण. संशयाविन संशयावर उभारलेली श्रेष्ठता किंवा ज्ञान निश्चयाच्या अभावी तिथे व्यर्थच असते.

निश्चयविण सर्व काही अणुमात्र ते प्रमाण नाही. व्यर्थची पडिले प्रवाही संदेहाचे. निश्चयविण जे बोलणे ते अवघेची कंटाळवाणे. बाष्कळ बाष्कळ बोली जे वाचाळपणे निरर्थक. असो निश्चयविण जे वल्गना ते अवघीच विटंबना. संशयी काही समाधाना उरी नाही. म्हणून संदेह रहित ज्ञान निश्चयाचे समाधान तेची सिद्धाचे लक्षण निश्चयेसी. तव श्रोता करी प्रश्न निश्चय करावा कवण. मुख्य निश्चयाचे लक्षण मज निरूपावे. ऐक निश्चय तो ऐसा मुख्य देव आहे कैसा. नाना देवांचा वळसा करूची नये. समर्थ सांगतायत की या जगात कुठलीही गोष्ट निश्चित नसेल पण ती अनुमात्र प्रमाण मानली जात नाही आणि संशयाच्या प्रवाहात जे सापडतं ते सर्व व्यर्थ वाहतच जातं. एखाद्या वक्त्याचे बोलणं जर निश्चयात्मक नसेल तर ते अर्थातच निष्फळ ठरतं आणि बाष्कळपणाने ते उगीच बडबड करणं होतं त्यामुळे ते निरर्थक ठरतं. निश्चयाविण जी वल्गना केली जाते ती खरोखरच विटंबनाच असते आणि संशयामुळे समाधानाला ठावच उरत नाही. म्हणून संदेहरहित ज्ञान आणि आत्मज्ञानाच्या निश्चयामुळे त्याच्या ठिकाणी असणारे समाधान हेच सिद्धाचे लक्षण होय. तेव्हा श्रोत्याने प्रश्न केला की कोणता निश्चय करावा. निश्चयाचे मुख्य लक्षण काय ते समजावून द्यावं. तव श्रोता करी प्रश्न निश्चय करावा कवण. मुख्य निश्चयाचे लक्षण मज निरूपावे. सद्गुरु म्हणतात की मुख्य देव कसा आहे हे जाणणं म्हणजे निश्चय होय. आणि नाना देवाच्या गल्पल्यात आपण पडूच नाही. ज्याने हे चराचर विश्व निर्माण केलं त्यासंबंधीचा विचार करावा. शुद्ध विवेकाच्या बळावर परमेश्वर म्हणजेच मुख्य देव कोणता हे ओळखावं. जेणे निर्मिले सचराचर त्याचा करावा विचार. शुद्ध विवेके परमेश्वर ओळखावा.

मुख्य देवतो कोण, भक्तांचे कैसी लक्षण, असत्य सांडून ओळखणं सत्याची धरावी, आपुल्या देवास ओळखावे मग मी कोण हे पाहावे, संग त्यागून राहावे वस्तुरूप, तोडावा बंधनाचा संशयो, करावा मोक्षाचा निश्चयो, पहावा भूताचा अन्वयो वितेरिकसी, पूर्व पक्षी सिद्धांत, पहावा प्रकृतीचा अंत, मग पावावा निवांत निश्चयो देवाचा, देहाचेनी योगे संशयो, करी समाधानाचा क्षयो, चळो दीदावा निश्चयो आत्मत्वाचा, सिद्ध अस्तम आत्मज्ञान, संदेह वाढवी देहाभिमान, या कारणी समाधान आत्मनिश्चये राखावे. समर्थ सांगतात की मुख्य देव कोणता, भक्ताचे लक्षण काय, हे सत्याची कास धरून विवेकाने असत्य बाजूला सारून जाणून घ्यावं आणि आपला उपास्य देवतेला ओळखावं, मग आपल्या खरू स्वरूपाचा शोध घ्यावा आणि मीपणाचा त्याग करून वस्तुस्वरूप होऊन राहावं. मी बद्ध आहे हा विकल्पच तोडून टाकावा आणि मी मुक्तच आहे असा मोक्षाचाच निश्चय करावा. पंचमहाभूतांचा आणि म्हणजेच सृष्टीची उभारणी सहारणी यांच्यासह विचार करावा. पूर्व पक्ष म्हणजे मी देह आहे आणि सिद्धांत म्हणजे मी म्हणजे देह नव्हे हे कळून येणं आणि अधिक सखोल निधिध्यासाने स्वस्वरूपाचा अनुभव येणं आणि त्यावेळी प्रकृतीचा अंत होतो आणि मग त्या अनुभवामुळे तो निश्चय कधी चळत नाही. मी देह असे वाटते आणि त्याच्यामुळेच संशय उत्पन्न होतात आणि मग समाधान क्षीण करतात. म्हणून मी आत्मा आहे हा निश्चय कधी ढळू देऊ नये. आत्मज्ञान स्वयंसिद्धच आहे पण त्याचे विस्मरण झाल्याने मी देह असा देहाभिमान उत्पन्न होतो आणि त्याच्यामुळे

संदेह होतो, म्हणूनच मी आत्मा आहे असा दृढ निश्चय करावा म्हणजे शाश्वत समाधान लाभते. आठवता देहबुद्धी उडे विवेकाची शुद्धी, या कारणी आत्मबुद्धी सुदृढ करावी. आत्मबुद्धी निश्चयाची तेची दशा मोक्षश्रीची. अहमात्मा हे कधीची विसरो नये. निरोपिले निश्चयाचे लक्षण, परी हे न कळे सत्संगे विण. संतांसी गेली या शरण, संशये तुटती. आता असो हे बोलणे ऐका सिद्धाची लक्षणे. मुख्य संदेहपणे सिद्ध बोलिजे. सिद्ध स्वरूपी नाही देहो, तेथे कैचा हो संदेहो. या कारणी सिद्ध पाहू निसंदेही. देह संबंधाची निगुणे लक्षणासी काय उणे. देहातीतांची लक्षणे काय म्हणूनी सांगावी. जे लक्षवेना चक्षुंसी त्याची लक्षणे सांगावी कैसी. निर्मळ वस्तू सिद्ध त्यासी लक्षणे कैसी. लक्षणे म्हणजे केवळ गुण, वस्तू ठाईची निर्गुण. तेची सिद्धांचे लक्षण वस्तुरूप. तथापि ज्ञानदशिकी बोलिले म्हणवनी वक्तृत्व आटोपिले. न्यूनपूर्ण क्षमा केली पाहिजे श्रुती. समर्थ सांगतात की जिथे देहाचा संबंध असतो तिथे त्रिगुण असतात, म्हणून लक्षणांची उणीव नसते. देहातीत असतो तो गुणातीतही असतो, तर त्याची लक्षणं सांगणार तरी कशी. जे डोळ्यांनी म्हणजे इंद्रियांनी जाणता येत नाही, जे इंद्रियातीत आहे त्याची लक्षणं कशी सांगणार. लक्षणे त्रिगुणांच्या योगे भासतात आणि आत्मवस्तू तर गुणातीत असतात. सिद्ध हा परमात्म स्वरूप असतो, म्हणून तोही गुणातीत असतो. तथापि हा विषय पुढे ज्ञानदशकात सांगितला असल्याने आत्ता येथे बोलणे आटोपत घेतात समर्थ. आणि यात जे काही कमी अधिक असेल त्याबद्दल श्रोत्यांना त्यांनी पुढील समासात सांगितलेलं आहे आणि क्षमा करावी असं समर्थ सांगतायत. इति श्री दासबोधे गुरुशिष्य संवादे सिद्ध लक्षण निरूपणनाम समास दहावा. जय जय रघुवीर समर्थ.

0: Swali FM Rainbow 107.1 MHz Musically yours.
1: रेनबो फंडे मध्ये आपण सर्वांचं मनपूर्वक स्वागत. आपण ऐकत आहात न्यूज ऑन AIR ॲप आणि 107.1 MHz आकाशवाणी मुंबईची FM रेनबो वाहिनी आणि मी आहे तुमच्यासोबत तुमची सखी पाणी नाही.

कार्यक्रमात पुढे जाण्याअगोदर जाणून घेऊया हवामान वृत्त. कुलाबा वेधशाळेने नोंदवलेल्या नोंदीनुसार कमाल तापमान 32 अंश सेल्सिअस, किमान तापमान 27 अंश सेल्सिअस. सांताक्रूज वेधशाळेने नोंदवलेल्या नोंदीनुसार कमाल तापमान 32 अंश सेल्सिअस, किमान तापमान 27 अंश सेल्सिअस. सापेक्ष आर्द्रता 79% आणि पर्जन्य प्रमाण 0.3 सेल्सिअस. तसेच शहर आणि उपनगरांमध्ये पुढील 24 तासांसाठी हवामानाचा अंदाज पुढील प्रमाणे. आकाश अंशतः ढगाळ असण्याची शक्यता वेधशाळेने वर्तवलेली आहे. अधूनमधून हलक्या ते मध्यम सरींची शक्यता आणि सोसाट्याच्या वाऱ्याची देखील शक्यता वेधशाळेने वर्तवलेली आहे. कमाल तापमान 32 अंश सेल्सिअस ते किमान तापमान 26 अंश सेल्सिअसच्या आसपास असण्याची शक्यता वेधशाळेने वर्तवलेली आहे. हा होता हवामानाचा अंदाज.

0: नमः गणाधिपतये नमः. चला मुलीच्या आई वडिलांनी कन्यादानासाठी खाली पाटावर बसा.
1: अगं शिल्पा, येईल का खाली बसता?
2: गुरुजी जरा स्टूल वर बसू का? माझे गुडघे भयंकर दुखतात, खाली बसूच शकत नाही.
1: बऱ्याच डॉक्टरांनी तर हिला ऑपरेशनचा सल्ला दिलाय.
0: अहो तुम्ही एक काम करा, सरळ पिंपरी चिंचवडच्या डॉक्टर परीक्षित फेगडेंकडे जा. तुम्हाला सांगतो, माझे गुडघे डॉक्टर परीक्षित फेगडेंनीच पूर्ण बरे केलेत. मी 5 वर्षे मांडी घालून पूजा सांगितली नव्हती. आता बघा, मी पाटावर बसून पूजा सांगतोय. तुम्हीही डॉक्टर परीक्षित फेगडेंचे उपचार घ्या. अहो तिथे गुडघ्याची झीज, मणक्यातील गॅप आणि जुनाट संधिवात यावर 100% खात्रीशीर आणि चांगले उपचार आहेत. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे उपचार, तेही विना ऑपरेशन.
1: अहो गुरुजी, आता शिल्पाला तिथेच नेतो हा, पण डॉक्टर फेगडेंचा नंबर असला तर द्या ना गुरुजी.
0: हा घ्या नंबर, सोपा आहे. 95-95-24-25-59.
3: डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक, संपर्क 95-95-24-25-59.
0: इष्टदेवताभ्यो नमः, कुलदेवताभ्यो नमः.
4: देवी भुवन हा नेपियन्सी रोडवरचा शेवटचा महाल. हा महाल मागे टाकून आपण पुढे उत्तरेकडे चालत राहिलो की साधारण 400 मीटर अंतरावर नेपियन्सी रोड संपतो आणि पुढे महालक्ष्मी मंदिरावरून हिरापन्ना शॉपिंग सेंटर पर्यंत जाणारा वॉर्डन रोड सुरू होतो. या रस्त्यावर एकूण 4 रॉयल प्रॉपर्टीज होत्या.
5: बडोद्याच्या लक्ष्मी विलास पॅलेसच्या धर्तीवर बांधण्यात आलेला नेपियन्सी रोडवरचा जय महाल पॅलेस हा भव्य राजमहाल बडोद्याचे महाराज सर तिसरे सयाजीराव गायकवाड यांच्या कारकिर्दीत बांधण्यात आला होता.
4: श्रोतेहो, मुंबईतल्या राजमहालांची गोष्ट अवश्य ऐका, स्वानंद केतकर आणि यशश्री उपासनी यांच्याकडून. अज्ञात मुंबई या कार्यक्रमामध्ये 5 सप्टेंबर पर्यंत FM रेनबो चॅनलवर सकाळी 7:45 आणि अस्मिता वाहिनीवर सकाळी 9:00. तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर दोन्ही वेळेला. आणि हो, आकाशवाणी मुंबईच्या YouTube चॅनलवर हा कार्यक्रम आपण कधीही ऐकू शकता. अवश्य ऐका अज्ञात मुंबई.

श्रोतेहो, श्रावण महिना सुरू आहे आणि श्रावणातल्या या आजच्या रेनबो फंडेच्या कार्यक्रमात आपल्या मनातली श्रावण गाणी तुम्ही मला सुचवू शकता. आमचे दूरध्वनी क्रमांक आहे 4515 4132 आणि 4515 4133. व्हॉट्सअप क्रमांक आहे 8657 6610 71. दूरध्वनी क्रमांक 4515 4132 4515 4133.

0: शेतकरी बांधवांनो, शेतीशी संबंधित उपयुक्त माहिती, आधुनिक तंत्रज्ञान, हवामान अंदाज, पीक व्यवस्थापन, पशुपालन आणि शेतीतील नव्या संधींची माहिती घेऊन येतोय आपला आवडता कार्यक्रम किसान वाणी।
1: शेतीतील समस्या, तज्ञांचं मार्गदर्शन आणि शेतकऱ्यांसाठी उपयुक्त अनुभवांची माहिती जाणून घेण्यासाठी ऐका किसान वाणी।
0: शेती अधिक उत्पादनक्षम, किफायतशीर आणि शाश्वत करण्यासाठी उपयुक्त माहितीचा हा विश्वासाचा साथीदार
1: किसान वाणी। शेती विषयक ज्ञान, तज्ञांचं मार्गदर्शन आणि शेतकऱ्यांसाठी नवी दिशा।
0: ऐकत रहा किसान वाणी प्रत्येक मंगळवारी, गुरुवारी आणि शनिवारी संध्याकाळी 7:30 558 kHz वर अस्मिता वाहिनीवर, तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वर। किसान वाणी, शेतकऱ्यांच्या ज्ञानासाठी, शेतीच्या प्रगतीसाठी।

जयवंत कुलकर्णी यांनी गायलेलं कापूस वेचता तिने हे गीत आपण ऐकलं. आज जयवंत कुलकर्णी यांचा आठव करीत आपण हे गीत ऐकलं. आणि श्रावणाबद्दलची गाणी सांगत असताना श्रोत्यांनी दत्तात्रय अडत वेळापूर्वीहून त्यांनी सांगितलं आहे श्रावणात घननिळा हे गीत.

0: शिवाय नमः। चला मुलीच्या आई वडिलांनी कन्यादानासाठी खाली पाटावर बसा।
1: अगं शिल्पा, येईल का खाली बसता?
2: गुरुजी जरा स्टूल वर बसू का? माझे गुडघे भयंकर दुखतात, खाली बसूच शकत नाही।
1: बऱ्याच डॉक्टरांनी तर हिला ऑपरेशनचा सल्ला दिलाय।
0: अहो तुम्ही एक काम करा, सरळ पिंपरी चिंचवडच्या डॉक्टर परीक्षित फेगडेंकडे जा। तुम्हाला सांगतो, माझे गुडघे डॉक्टर परीक्षित फेगडेंनीच पूर्ण बरे केलेत। मी 5 वर्षे मांडी घालून पूजा सांगितली नव्हती, आता बघा मी पाटावर बसून पूजा सांगतोय। तुम्हीही डॉक्टर परीक्षित फेगडेंचे उपचार घ्या। अहो तिथे गुडघ्याची झीज, मणक्यातील गॅप आणि जुनाट संधिवात यावर 100% खात्रीशीर आणि चांगले उपचार आहेत। डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे उपचार, तेही विना ऑपरेशन।
1: अहो गुरुजी, आता शिल्पाला तिथेच नेतो हा, पण डॉक्टर फेगडेंचा नंबर असला तर द्या ना गुरुजी।
0: हा घ्या नंबर, सोपा आहे, 95-95-24-25-59।
2: डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक, संपर्क 95-95-24-25-59।
0: इष्टदेवताभ्यो नमः, कुलदेवताभ्यो नमः।
3: देवी भुवन हा नेपियन्सी रोडवरचा शेवटचा महाल। हा महाल मागे टाकून आपण पुढे उत्तरेकडे चालत राहिलो की साधारण 400 मीटर अंतरावर नेपियन्सी रोड संपतो आणि पुढे महालक्ष्मी मंदिरावरून हिरापन्ना शॉपिंग सेंटर पर्यंत जाणारा वॉर्डन रोड सुरू होतो। या रस्त्यावर एकूण 4 रॉयल प्रॉपर्टीज होत्या।
4: बडोद्याच्या लक्ष्मी विलास पॅलेसच्या धर्तीवर बांधण्यात आलेला नेपियन्सी रोडवरचा जय महाल पॅलेस हा भव्य राजमहाल बडोद्याचे महाराज सर तिसरे सयाजीराव गायकवाड यांच्या कारकिर्दीत बांधण्यात आला होता।
3: श्रोतेहो, मुंबईतल्या राजमहालांची गोष्ट अवश्य ऐका स्वानंद केतकर आणि यशश्री उपासनी यांच्याकडून। अज्ञात मुंबई या कार्यक्रमामध्ये 5 सप्टेंबर पर्यंत FM रेनबो चॅनलवर सकाळी 7:30 आणि अस्मिता वाहिनीवर सकाळी 9:00, तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर दोन्ही वेळेला। आणि हो, आकाशवाणी मुंबईच्या युट्यूब चॅनलवर हा कार्यक्रम आपण कधीही ऐकू शकता। अवश्य ऐका अज्ञात मुंबई।

श्रावण महिना म्हटलं की अनेक व्रतवैकल्य आली, उपास तपास आले, लहान मुलंसुद्धा यात खूप छानरित्या सहभागी असतात बघ. सुरुवातीला तर आपण देखील लहानपणी छान छान खायला काहीतरी वेगळं उपवासाचं मिळतं म्हणून आईकडे वडिलांकडे हट्ट करायचो, मलाही उपवास पकडायचा आहे म्हणून. पण नंतर नंतर मोठं झाल्यावर मात्र हा थोडासा पोटाला एक दिवस आराम पाहिजे म्हणून उपवास. आणि शाळेत जाणारी लहान लहान मुलं, अगदी छोटी कच्ची बच्ची देखील, आमचा श्रावण आहे ह असं देखील मित्रांना सांगत असतात खाऊचा डबा उघडतात तेव्हा. आणि विशेष करून काही गावांच्या प्रथेप्रमाणे श्रावणामध्ये काही ठराविक दिवसांमध्ये सप्ताह हा प्रकार असतो, तो आपापल्या कुलदैवतेचा असतो. म्हणजे आपल्या चुलीवर शिजलेलं अन्न खायचं असं त्या काळामध्ये 1-8 दिवसासाठी. तर हे देखील काही गावांच्या प्रथेप्रमाणे देखील असतं, 7 दिवसांचा असतो, त्याच्यामुळे आम्ही सप्ताह पाळतो असं काही जण म्हणतात. तर प्रत्येक गावची प्रथा वेगळी आणि श्रावणात व्रतवैकल्यांप्रमाणेच अनेक प्रथा देखील आपापल्या चालीरीतींप्रमाणे पाळल्या जातात. खूप छान असं

0: श्रीमन्महागणाधिपतये नमः। चला मुलीच्या आई वडिलांनी कन्यादानासाठी खाली पाटावर बसा।
1: अगं शिल्पा, येईल का खाली बसता?
2: गुरुजी जरा स्टूलवर बसू का? माझे गुडघे भयंकर दुखतात, खाली बसूच शकत नाही।
1: बऱ्याच डॉक्टरांनी तर हिला ऑपरेशनचा सल्ला दिलाय।
0: अहो तुम्ही एक काम करा, श्रीमन्महागणाधिपतये नमः। चला मुलीच्या आई वडिलांनी कन्यादानासाठी खाली पाटावर बसा।
1: अगं शिल्पा, येईल का खाली बसता?
2: गुरुजी जरा स्टूलवर बसू का? माझे गुडघे भयंकर दुखतात, खाली बसूच शकत नाही।
1: बऱ्याच डॉक्टरांनी तर हिला ऑपरेशनचा सल्ला दिलाय।
0: अहो तुम्ही एक काम करा, सरळ पिंपरी चिंचवडच्या डॉक्टर परीक्षित फेगडेंकडे जा। तुम्हाला सांगतो, माझे गुडघे डॉक्टर परीक्षित फेगडेंनीच पूर्ण बरे केलेत। मी 5 वर्षे मांडी घालून पूजा सांगितली नव्हती, आता बघा मी पाटावर बसून पूजा सांगतोय। तुम्हीही डॉक्टर परीक्षित फेगडेंचे उपचार घ्या। अहो तिथे गुडघ्याची झीज, मणक्यातील गॅप आणि जुनाट संधिवात यावर 100% खात्रीशीर आणि चांगले उपचार आहेत। डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे उपचार, तेही विना ऑपरेशन।
1: अहो गुरुजी, आता शिल्पाला तिथेच नेतो हा, पण डॉक्टर फेगडेंचा नंबर असला तर द्या ना गुरुजी।
0: हा घ्या नंबर, सोपा आहे, 95-95-24-25-59।
3: डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक, संपर्क 95-95-24-25-59।
0: इष्टदेवताभ्यो नमः, कुलदेवताभ्यो।

0: श्रावणातील गीतांचे रसग्रहण करीत असतानाच आज श्रावणातल्या सोमवारी गणपती बाप्पाचा सुद्धा खास दिवस आहे, तर त्यानिमित्ताने एक सुमधुर गीत ऐकूया.
1: शेतकरी बांधवांनो, शेतीशी संबंधित उपयुक्त माहिती, आधुनिक तंत्रज्ञान, हवामान अंदाज, पीक व्यवस्थापन, पशुपालन आणि शेतीतील नव्या संधींची माहिती घेऊन येतोय आपला आवडता कार्यक्रम किसान वाणी.
2: शेतीतील समस्या, तज्ञांचं मार्गदर्शन आणि शेतकऱ्यांसाठी उपयुक्त अनुभवांची माहिती जाणून घेण्यासाठी ऐका किसान वाणी.
1: शेती अधिक उत्पादनक्षम, किफायतशीर आणि शाश्वत करण्यासाठी उपयुक्त माहितीचा हा विश्वासाचा साथीदार
2: किसान वाणी. शेती विषयक ज्ञान, तज्ञांचं मार्गदर्शन आणि शेतकऱ्यांसाठी नवी दिशा.
1: ऐकत रहा किसान वाणी प्रत्येक मंगळवारी, गुरुवारी आणि शनिवारी संध्याकाळी 7:30 वाजता 558 kHz वर अस्मिता वाहिनीवर, तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वर. किसान वाणी, शेतकऱ्यांच्या ज्ञानासाठी, शेतीच्या प्रगतीसाठी.

0: देवी भुवन हा नेपियन्सी रोडवरचा शेवटचा महाल. हा महाल मागे टाकून आपण पुढे उत्तरेकडे चालत राहिलो की साधारण 400 मीटर अंतरावर नेपियन्सी रोड संपतो आणि पुढे महालक्ष्मी मंदिरावरून हिरापन्ना शॉपिंग सेंटर पर्यंत जाणारा वॉर्डन रोड सुरू होतो. या रस्त्यावर एकूण 4 रॉयल प्रॉपर्टीज होत्या.
1: बडोद्याच्या लक्ष्मी विलास पॅलेसच्या धर्तीवर बांधण्यात आलेला नेपियन्सी रोडवरचा जय महाल पॅलेस हा भव्य राजमहाल बडोद्याचे महाराज सर तिसरे सयाजीराव गायकवाड यांच्या कारकिर्दीत बांधण्यात आला होता.
2: श्रोतेहो, मुंबईतल्या राजमहालांची गोष्ट अवश्य ऐका स्वानंद केतकर आणि यशश्री उपासनी यांच्याकडून. अज्ञात मुंबई या कार्यक्रमामध्ये 5 सप्टेंबर पर्यंत FM रेनबो चॅनलवर सकाळी 7:45 आणि अस्मिता वाहिनीवर सकाळी 9:00. तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर दोन्ही वेळेला. आणि हो, आकाशवाणी मुंबईच्या YouTube चॅनलवर हा कार्यक्रम आपण कधीही ऐकू शकता. अवश्य ऐका अज्ञात मुंबई.

0: सकाळचे ठीक 7:40 झालेले आहेत आणि आता आपण ऐकणार आहोत सुभाषित गुंजनम. लेखन आणि निवेदन अदिती बापट, सादर करते गुरुनाथ तेरवणकर.
1: सुभाषित गुंजनम, सुभाषित गुंजनम, सुभाषित गुंजनम.
2: आजच्या धावपळीच्या आणि स्पर्धेच्या युगामध्ये तग धरून राहण्यासाठी प्रत्येक जण धडपडताना दिसतो. या धडपडीमध्ये केवळ शरीरच नाही तर मन आणि मेंदू सुद्धा थकून जातो. हा थकवा नेमका कशाचा असतो? तर तो असतो चिंतेचा, काळजीचा. चिंता करण्याची ही प्रवृत्ती किती घातक असू शकते हे सांगताना कोणी एक सुभाषितकार म्हणतो,

चिता आणि चिंता या दोन शब्दांमध्ये बिंदू मात्र म्हणजे केवळ एका अनुस्वाराचा फरक आहे, अन्यथा दोन्ही शब्दांचं काम सारखंच आहे. निर्जीवन दहते चिता, चिता ही निर्जीवाला म्हणजे मृतदेहाला जाळते, तर सजीवन दहते चिंता, चिंता ही सजीवाला क्षणोक्षणी जाळत असते. सुभाषितकाराच्या मते अग्नीचा दाहकता हा गुणधर्म चिंतेने सुद्धा घेतलेला आहे. फरक फक्त इतकाच की चितेतला अग्नी हा मृत शरीराला कायमचे जाळून संपवून टाकतो, पण चिंता ती मात्र दररोज माणसाला जाचत असते.

आत्ताच आपण ऐकली संस्कृत सुभाषित मालिका सुभाषित गुंजनम. लेखन आणि निवेदन अदिती बापट. सादर करते गुरुनाथ तेरवणकर. चिंता खरोखरच माणसाला जाळते, त्याच्यामुळे कशाला उद्याची बात.

चिंतेचा परिणाम प्रकृतीवर होतो. शारीरिक मानसिक खच्चीकरण होते. एखाद्या कठीण प्रसंगी काही गोष्टींची चिंता वाटणं साहजिक आहे, मानवी स्वभाव आहे ना तो. परंतु हुशार माणसं लगेच त्या चिंतेवरचं औषध म्हणजेच योग्य निर्णय घेऊन आपले प्रश्न सोडवतात. मग ते मित्रमैत्रिणींशी बोलून असो वा घरातल्यांचे सल्ल्याने असो. परंतु चिंता करत बसण्यापेक्षा त्यावरचा योग्य उपाय शोधून काढणं हे कधीही योग्यच.

आकाशवाणी पुणे, पूजा दीक्षित प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. नशामुक्त युवा मोहीम हा देशातल्या युवा पिढीच्या उज्ज्वल भविष्याचा एकत्रित निर्धार असल्याचं पंतप्रधानांचं प्रतिपादन. भावी पिढ्यांसाठी सुरक्षित पर्यावरणाचा वारसा जोपासणं ही आपली सामूहिक जबाबदारी असल्याचं राज्यपाल जिष्णुदेव वर्मा यांचं प्रतिपादन. गणेशोत्सवाच्या काळात प्लाझ्मा साऊंड आणि प्रखर लेझर प्रकाश झोतांच्या वापरावर पुणे ग्रामीण पोलिसांची बंदी. आणि महिलांच्या आशिया चषक क्रिकेट स्पर्धेत थायलंडचा पराभव करत भारताची विजयी सलामी. आता सविस्तर बातम्या. विकसित भारतासाठी नशामुक्त युवा ही मोहीम म्हणजे देशातल्या युवा पिढीच्या आरोग्य, आनंद आणि उज्ज्वल भविष्याचा एकत्रित निर्धार आहे, असं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं. ते काल आकाशवाणीवरच्या मन की बात कार्यक्रमात बोलत होते. जास्तीत जास्त संख्येनं युवक युवती यामध्ये सहभागी होत आहेत याचं आपल्याला समाधान आहे, असं मोदी म्हणाले. पीएम स्वनिधी योजनेचा लाभ घेऊन लाखो महिला आपला व्यवसाय वाढवत आहेत, असं पंतप्रधान म्हणाले. देशातल्या मुलींची स्वप्न आता उंच अवकाशात भरारी घेत आहेत. भारतानं मिशन शक्तीस्टॅट अंतर्गत

0: देशातल्याच नव्हे तर जगातल्या हजारो मुलींच्या अशा स्वप्नांना बळ देण्याचं कार्य सुरू केलं असल्याचं सांगताना मोदी म्हणाले,
1: आज हमारी बेटियों के सपनों की उड़ान धरती से निकलकर अंतरिक्ष तक पहुंच रही है और आपको यह जानकर गर्व होगा कि भारत ऐसे सपने देखने वाली दुनिया की हजारों बेटियों को एक साथ जोड़ रहा है। इस प्रयास का नाम है मिशन शक्ति सेट। इसके माध्यम से 108 देशों की 12,000 छात्राओं को सैटेलाइट टेक्नोलॉजी सीखने और इनोवेशन के क्षेत्र में आगे बढ़ने का अवसर मिल रहा है।
0: मुंबईच्या कृष्णा शेषाद्री यांनी तयार केलेल्या भारत राज्य या संकेतस्थळाची पंतप्रधानांनी प्रशंसा केली. इतिहासातल्या एखाद्या वर्षात भारतातल्या कुठल्या प्रांतात कुठल्या राजाची राजवट होती हे शोधणं या संकेतस्थळाच्या मदतीनं शक्य झालं आहे अशी माहिती त्यांनी दिली. पंतप्रधानांनी या कामाची मन की बातमध्ये दखल घेतल्याबद्दल कृष्णा शेषाद्री यांनी आनंद व्यक्त केला.
2: मैंने ये वेबसाइट बनाना शुरू किया था, वो एक छोटा सा एक हॉबी जैसा प्रोजेक्ट की तरह से शुरू किया था. प्रधानमंत्री जी ने मुझे सिर्फ सवाल नहीं पूछे थे, उन्होंने मेरा वेबसाइट देखा, उसे एक्सपीरियंस किया, उसके अलग अलग फीचर देखे, उसको पूरी तरह से समझा, उसकी पूरी तरह से परखा, फिर उसके बारे में मेरे को पूछा. उनको मेरा वेबसाइट अच्छा लगा, इससे ज्यादा वैलिडेशन मेरे को और कुछ नहीं हो सकता.
0: आगामी सणासुदीच्या काळात नागरिकांनी स्थानिक उत्पादनांच्या खरेदीला प्राधान्य द्यावं असं आवाहन पंतप्रधानांनी केलं. देशाच्या युवा शक्तीला योग्य दिशा देण्यासाठी योगाभ्यासाला शाळा महाविद्यालयांच्या दैनंदिन जीवनाचा भाग बनवणं आवश्यक आहे असं प्रतिपादन राज्यपाल जिष्णुदेव वर्मा यांनी केलं आहे. स्वामी कुवलियानंद यांच्या 143व्या जयंतीनिमित्त लोणावळ्यातल्या कैवल्यधाम योग संस्थेत काल झालेल्या कार्यक्रमात राज्यपाल बोलत होते. योगाच्या माध्यमातून आत्मनिर्भर भारत आणि विकसित भारताच्या उद्दिष्टांना चालना देता येईल असं राज्यपालांनी नमूद केलं. निसर्गाचं संवर्धन करणं हे प्रत्येक नागरिकाचं मूलभूत कर्तव्य असून येणाऱ्या पिढ्यांसाठी सुरक्षित पर्यावरणाचा वारसा सोपवणं ही आपली सामूहिक जबाबदारी आहे असं प्रतिपादन राज्यपाल जिष्णुदेव वर्मा यांनी केलं. भामला फाउंडेशन आणि पंचशील रियालिटी यांनी आयोजित केलेल्या कार्यक्रमात ते काल पुण्यात बोलत होते. यावेळी ग्रीन क्रुसेडर्स आणि अचिव्हर्स पुरस्कारांचं वितरण करण्यात आलं. फाउंडेशनच्या नाला सुशोभीकरण मोहिमेचं राज्यपालांनी कौतुक केलं. विधान परिषदेचे सभापती राम शिंदे, पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर यावेळी उपस्थित होते. राज्य सरकारनं मराठा समाजाला सरसगट कुणबी म्हणून घोषित करावं अशी मागणी मराठा आरक्षण आंदोलनकर्ते मनोज जरांगे यांनी काल अंतरवाली सराटी इथं वार्ताहरांशी बोलताना केली. ही मागणी पूर्ण झाली नाही तर मुंबईपर्यंत मोर्चा काढण्याचा आणि आंदोलन आणखी तीव्र करण्याचा इशाराही त्यांनी दिला. दरम्यान मराठा समाजाच्या प्रश्नांवर याआधीही मार्ग काढला होता, यातूनही मार्ग काढू असं प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल नागपुरात वार्ताहरांशी बोलताना केलं. राज्यातला उसाचा 2026-27 या वर्षाचा गाळप हंगाम सुरू होत आहे. या पार्श्वभूमीवर वजन काट्यांची तपासणी करण्याबाबत राज्याचे साखर आयुक्त डॉ संजय कोलते यांनी सर्व जिल्हाधिकाऱ्यांना पत्र लिहिलं आहे. उसाच्या वजन काट्यांची तपासणीसाठी आपापल्या जिल्ह्यात भरारी पथकांची स्थापना करावी अशी सूचना साखर आयुक्तांनी केली आहे. हे प्रादेशिक बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. पुण्यात होणारं 100वं अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन आणि 99 नांदी साहित्य संमेलनांच्या निमित्तानं महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या सांगली शाखेनं काल साहित्यप्रेमींचा स्नेह मेळावा आयोजित केला होता. महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या पुणे शाखेचे अध्यक्ष योगेश सोमण यांनी यामध्ये मार्गदर्शन केलं. डिसेंबर महिन्यात सांगलीत होणाऱ्या नांदी संमेलनाविषयी बोलताना ते म्हणाले,
3: आम्ही जे वेगळे वेगळे विषय दिलेले होते त्यानुसार 27 डिसेंबरला सांगलीमध्ये सांगली शाखा जे संमेलन घेणार आहे त्याच्यामध्ये त्यांचा विषय युवा संमेलन असा आहे. तर त्यांना सांगताना किंवा माझ्या ज्या काही महत्वाच्या सूचना आहेत की याच्यामध्ये 80% युवकांचा म्हणजे श्रोत्यांपासून ते व्यासपीठामध्ये स्वतःचे विचार मांडण्यासाठी स्वतःचं साहित्य लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी मग कविता असतील, अभिवाचन असेल वेगवेगळ्या त्यांच्या लिखाणाचं, ललित लेखनाबद्दल असेल, इतकंच नाही तर ट्विटर आणि फेसबुकवरती सुद्धा जे लेख लिहिले जातात त्याच्याबद्दल सुद्धा त्याची सुद्धा दखल या तरुणाईची घेतली पाहिजे अशा पद्धतीचीच रचना आणि आयोजन हे युवा साहित्य संमेलनात व्हावं अशी माझी मनापासून इच्छा आहे.
0: तिसऱ्या श्रावणी सोमवार निमित्त त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंगाच्या दर्शनासाठी देशभरातून भाविक नाशिकमध्ये दाखल झाले आहेत. काल रात्री ब्रह्मगिरीच्या महाप्रदक्षिणेला प्रारंभ झाला. तिसऱ्या श्रावणी रविवारचं औचित्य साधून सोलापुरात ग्रामदैवत श्री सिद्धरामेश्वरांनी पंचक्रोशीत स्थापन केलेल्या 68 मंदिरांमध्ये पदयात्रा काढण्यात आली. श्री मल्लिकार्जुन मंदिरातल्या आरती आणि पूजनानं याचा समारोप झाला. आगामी गणेशोत्सवाच्या काळात ध्वनिक्षेपक व्यवस्थेतील प्लाझ्मा साऊंड आणि प्रखर लेझर प्रकाश झोतांच्या वापरावर पुणे ग्रामीण पोलिसांनी बंदी घातली आहे. ध्वनी पातळीच्या मर्यादेचं उल्लंघन करणाऱ्या मंडळांच्या पदाधिकाऱ्यांविरुद्ध कायदेशीर कारवाई केली जाईल असा इशारा पोलीस अधीक्षक संदीप सिंग गिल यांनी दिला आहे. गणेशोत्सवाच्या नियोजनासाठी जिल्ह्यातल्या प्रमुख 150 सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या पदाधिकाऱ्यांची बैठक पुणे ग्रामीण पोलिसांनी आयोजित केली होती. या बैठकीत गणेशोत्सव शांततेत आणि नियमांचं पालन करून साजरा करण्याबाबत पोलिसांनी मंडळांना मार्गदर्शन केलं. दरम्यान गणेशोत्सवाच्या काळात होणाऱ्या ध्वनी प्रदूषणाच्या विरोधात काल पुण्यात अनेक नागरिकांनी एकत्र येत मोर्चा काढला. उत्सव काळात डीजेच्या कर्णकर्कश आवाजावर बंदी घालावी अशी मागणी या नागरिकांनी केली. रत्नागिरी जिल्हा गुंतवणूक परिषदेत काल 2159 कोटी रुपयांची गुंतवणूक झाली. पंचतारांकित हॉटेल, जहाज बांधणी, सौर मत्स्य व्यवसाय, रसायन अशा विविध क्षेत्रातल्या उद्योगांमध्ये यावेळी गुंतवणूक करण्यात आली. या गुंतवणुकीतून जिल्ह्याच्या औद्योगिक आणि पर्यटन विकासाला नवी गती मिळेल असं जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यावेळी म्हणाले. धुळे इथल्या इतिहासाचार्य व्ही का राजवाडे संशोधन मंडळातर्फे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांच्या कृतज्ञता सोहळ्याचं काल आयोजन करण्यात आलं होतं. विविध क्षेत्रातील मान्यवर यावेळी उपस्थित होते. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी दूरस्थ माध्यमातून या कार्यक्रमाला संबोधित करत इतिहास संशोधन संस्थांचं महत्व अधोरेखित केलं. नेपाळमधील महापुरात आतापर्यंत 794 नागरिक मृत्यूमुखी पडले आहेत तर तिबेटमध्ये मृतांची संख्या 16 झाली असून 546 लोक बेपत्ता आहेत. नेपाळमधील बाधित 8 जिल्ह्यात पूरस्थितीमध्ये अडकलेल्यांची सुटका करण्यासाठी बचाव पथकं शर्थीचे प्रयत्न करत आहेत. दरम्यान पूरस्थितीमुळे नेपाळ, चीन अथवा तिबेटमध्ये अडकलेल्या राज्यातल्या नागरिकांच्या मदतीसाठी राज्य आपत्कालीन कार्य केंद्र काम करत आहे. 1070 या दूरध्वनी क्रमांकावर याबाबतची माहिती मिळू शकेल. पुरामुळे चीनमध्ये अडकलेले राज्यातले 69 नागरिक आज मुंबईत पोहोचतील. क्रिकेट. दुबईत सुरू असलेल्या महिलांच्या आशिया चषकाच्या 20 षटकांच्या क्रिकेट स्पर्धेत भारतानं थायलंडचा 94 धावांनी पराभव करत विजयी सलामी दिली. भारतानं प्रथम फलंदाजी करत 20 षटकात 9 बाद 159 धावा केल्या. शेफाली वर्मानं 64 धावा केल्या. भारतीय महिला गोलंदाजांनी केलेल्या भेदक कामगिरीमुळे थायलंडचा डाव 17 षटकात 65 धावात आटोपला. शेफाली वर्मा हिला सामनावीर पुरस्कारानं गौरवण्यात आलं. भारताचा पुढचा सामना येत्या 3 सप्टेंबर रोजी हाँगकाँग विरुद्ध होणार आहे. हवामान. राज्यात आज कोकण आणि विदर्भात बऱ्याच ठिकाणी पाऊस पडेल. मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पावसाचा अंदाज हवामान विभागानं व्यक्त केला आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. विकसित भारतासाठी नशामुक्त युवा मोहीम हा देशातल्या युवा पिढीच्या उज्ज्वल भविष्याचा एकत्रित निर्धार असल्याचं पंतप्रधानांचं प्रतिपादन. भावी पिढ्यांसाठी सुरक्षित पर्यावरणाचा वारसा सोपवणं ही आपली सामूहिक जबाबदारी असल्याचं राज्यपाल जिष्णुदेव वर्मा यांचं प्रतिपादन. गणेशोत्सव काळात प्लाझ्मा साऊंड आणि प्रखर लेझर प्रकाश झोतांच्या वापरावर पुणे ग्रामीण पोलिसांची बंदी. आणि महिलांच्या आशिया चषक क्रिकेट स्पर्धेत थायलंडचा पराभव करत भारताची विजयी सलामी. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.

0: रेनबो फंडे मध्ये आपण सर्वांचं मनपूर्वक स्वागत.
1: फेसबुक इन स्काय, व्हाट्सअप इन लाइफ, वन मोर काम, इथेनो आराम, सो स्टार्ट अप योर डे विथ रेनबो फंडे. रेनबो फंडे,
2: रेनबो फंडे, रेनबो फंडे.
1: म्युझिकल साथ,

0: गौतम ऋषीची होती अहिल्या बाईले
1: असे की
0: राजा इंद्राने तिला डोळ भरून पाहिले, पती रूप घेऊन तिला एकांती

0: असा होता पराशर मुनी त्याला दिसली मच्छी गंदा
1: असे
0: साधूपणाला झाली गा तित कशी मदनाची बाधा
1: बर
0: तिला भिजली बघून
1: काय झाले.

0: नरनारीची घातली अशी जल्माची गाठे
1: बरोबर आहे की
0: किसन देवाच्या बायका 16108
1: असू द्यावं
0: तिच्या शिंग

रेनबो फंडेच्या उत्तरार्धात आपण जयवंत कुलकर्णी यांच्या स्वरातील गीताने सुरुवात केलेली आहे आणि आपल्या सांगीतिक कारकिर्दीत शेकडो गाणी गाणाऱ्या या कला तपस्वीची नोंद सरकारी दरबारी देखील घेण्यात आली होती. आणि ज्योतिबाचा नवस आणि एकताजीव सदाशिव या चित्रपटातील गाण्यांसाठी जयवंत कुलकर्णी यांना सर्वोत्कृष्ट पार्श्वगायक म्हणून महाराष्ट्र राज्य मराठी पुरस्कारामध्ये गौरवण्यात आले होते.

0: एक काळ असा होता
1: 1970 दशकाचं म्हटलं तर त्यावेळची तरुणाई जयवंत कुलकर्णीच्या गाण्यांवरती इतकी फिदा होती की महाविद्यालयात कोणताही सांस्कृतिक कार्यक्रम असला तर त्यांच्या हिलपोरी हिला म्हणा किंवा ही चाल तुरू तुरू या गाण्यांना तर हमखास वन्स मोर मिळत असे. आणि सावध हरणी सावध या गाण्याला देखील अभूतपूर्व असा प्रतिसाद त्यावेळेस मिळायचा. संगीत विश्वात लोकप्रियतेचा उच्चांक गाठलेल्या गाण्यांची आपण आता आस्वाद घेत आहोत. एक सुंदरसं जयवंत कुलकर्णी यांच्या स्वरातील पुढील गीत आपण ऐकूया.

अत्यंत हालाकीच्या परिस्थितीत बालपण घालवलेल्या जयवंतजींनी गायनाचे धडे प्रसिद्ध शास्त्रीय गायक लक्ष्मणराव देवास्कर यांच्याकडून गिरवले आणि त्याचसोबत उत्तम हार्मोनियम वाजवण्याची कलासुद्धा त्यांनी त्यांचे गुरु लक्ष्मणराव देवास्कर यांच्याकडून शिकली. आणि देवास्करांनी जयवंत कुलकर्णींना एकच सांगितलं होतं की कोणत्याही क्षेत्रात कारकीर्द घडवली तरी तुझ्या खुल्या गळ्यातील सूर सोडू देऊ नकोस. आणि त्यांची नेमकी हीच शिकवण शेवटपर्यंत जयवंत कुलकर्णी यांनी मनात पक्की केली होती आणि म्हणूनच आज आपल्याला त्यांच्या स्वरातील अविट गाण्यांचा आस्वाद घेता येतो आहे.

0: यशश्री उपासनी आणि स्वानंद केतकर, संकल्पना शैलेश माळोदे, सादरकर्त्या ज्योत्स्ना केतकर. आज आपण ऐकणार आहोत मुंबईतल्या राजमहालांच्या गोष्टीचा 6वा भाग. मागच्या भागात आपण पेडर रोडवरचा शिवतीर्थ पॅलेस बघितला. त्याच्या मागेच रेवा अपार्टमेंटची इमारत दिसते. या ठिकाणी पूर्वी आत्ताच्या मध्य प्रदेशातल्या रेवा संस्थानचे अधिपती गुलाबसिंह महाराज यांचा रेवा हाऊस नावाचा बंगला प्रशस्त बागेत उभा होता. ही जागा अगदी समुद्र किनाऱ्याला लागून आहे, म्हणजे तेव्हा होती. आता कोस्टल रोडच्या बांधकामामुळं नेपियन सी रोड ते इथपर्यंतचा समुद्र किनारा खूप दूर गेल्यासारखा वाटतो. हा बंगला बांधण्यापूर्वी या जागेवर लहानसा तोफखाना होता. पुढच्या काळात इंग्रजांना कुणी शत्रूच उरला नाही आणि ह्या तोफखान्याचीही काही आवश्यकता उरली नाही, म्हणून ही जागा सरकारनं लीजवर देण्यासाठी काढली. ती जागा रेवा संस्थानानं घेऊन त्यावर आपला हा गार्डन बंगला बांधला होता. त्याच जागी आज रेवा हाऊस ही इमारत उभी आहे.
1: वॉर्डन रोडवर असलेली आणखी एक भारदस्त वास्तू म्हणजे वॉर्डन रोडवरच पण काहीशा आतल्या बाजूला असलेली सोफिया कॉलेजची वास्तू म्हणजे इंदूर संस्थानचा राजवाडा सॉमरसेट हाऊस. 1923 ते 1936 दरम्यान हा राजवाडा इंदूर संस्थानच्या मालकीचा होता. वॉर्डन रोडवर असलेल्या ब्रिज कँडी क्लबच्या समोर असलेली सोफिया कॉलेज लेन आपल्याला या वास्तूपर्यंत घेऊन जाते. या वास्तूचा इतिहास सन 1850 दशकापर्यंत मागे जातो. ही वास्तू ज्या ठिकाणी आहे ती कंबाला हिल त्यावेळी दाट जंगलानं वेढलेली निर्मनुष्य म्हणावी अशी होती. रानटी श्वापदांचा वावर इथं नेहमीचाच होता. अशा या निर्जन स्थळी ईस्ट इंडिया कंपनीच्या मालकीचा एक मोठा भूखंड होता. कंपनीच्या त्यावेळच्या प्रथेप्रमाणे हा भूखंड बॉम्बे आर्मीचे प्रमुख हेन्री सॉमरसेट यांना त्यांच्या निवासस्थानासाठी देण्यात आला होता. हेन्री सॉमरसेट हे 1855 ते 1860 या काळात बॉम्बे आर्मीचे प्रमुख होते. त्यांनी स्वतःला राहण्यासाठी ब्रिटिश पद्धतीचा प्रशस्त बंगला, घोड्यांसाठी तबेला, सेवकांसाठी क्वार्टर्स, पाहुण्यांसाठी आउटहाऊस इत्यादी इमारती बांधल्या. इंग्लिश कंट्रीसाईड पद्धतीचा हा बंगला त्यांच्याच नावानं म्हणजे सॉमरसेट हाऊस म्हणून ओळखला जाऊ लागला. पुढं तेच नाव कायम झालं.
0: 1857 बंडानंतर कंपनीचं राज्य जाऊन ब्रिटनच्या राणीचा अंमल सुरू झाला आणि हेन्री सॉमरसेट मायदेशी रवाना झाले. त्यानंतर ही मालमत्ता ॲशबर्नर नावाच्या पारशी कुटुंबाकडे आली. ॲशबर्नर या इंग्लिश नावाच्या पारशी कुटुंबाचा उल्लेख बऱ्याच ठिकाणी येतो, परंतु त्यांचं संपूर्ण नाव मात्र कुठेही आढळून येत नाही. पण या नावाचा दुवा पकडून एक अंदाज मात्र बांधता येतो. ल्यूक ॲशबर्नर नावाची एक धडपडी इंग्लिश व्यक्ती मुंबई शहराच्या इतिहासात होऊन गेली. ईस्ट इंडिया कंपनीमध्ये बडे अधिकारी आणि बॉम्बे कुरियर या वृत्तपत्राचे संपादक असलेल्या ॲशबर्नर यांना कंपनीनं भांडूप परिसरातली 2-3 गावं 1803 साली भाड्यानं दिली होती. ल्यूक यांनी त्या ठिकाणी विविध प्रकारची लागवड करून उत्पन्न घ्यायला सुरुवात केली होती. 1817 त्यांनी या ठिकाणी रम गाळण्याची डिस्टिलरी सुरू केली होती. त्यांना सरकारकडून लष्कराला रम पुरवण्याचं कंत्राटही मिळालं होतं. पण आपल्या नेहमीच्या व्यापातून या उद्योगांकडे लक्ष द्यायला फार वेळ मिळत नसल्यामुळं ल्यूक यांनी या सगळ्या इस्टेटीची देखभाल करण्यासाठी कावसजी माणेकजी या नावाचे पारसी गृहस्थ व्यवस्थापक म्हणून नेमले होते. पुढे काही वर्षांनी त्यांनी ही सगळी मालमत्ता कावसजी माणेकजी यांना विकली. कावसजी माणेकजी यांनी ही डिस्टिलरी आणि मालमत्ता 1857 पर्यंत चालवली. या कावसजी माणेकजी यांचं मूळ आडनाव काय होतं ती माहिती उपलब्ध नाही, परंतु हेच पुढे ॲशबर्नर या नावानं ओळखले जाऊ लागले असावेत.
1: हे घर जेव्हा ॲशबर्नर कुटुंबाच्या ताब्यात आलं तेव्हा एवढ्या मोठ्या संकुलाची त्यांना काहीच आवश्यकता नसल्यामुळं त्यांनी जागेचं विभाजन करून मुख्य बंगला आणि त्याचं नाव तसंच ठेवून आवारातल्या इतर इमारतींना सॉमरसेट लॉज, सॉमरसेट कॉटेज अशी नावं दिली असावीत. या मालमत्तेच्या विक्रीच्या किंवा भाड्यानं देण्याच्या जाहिरातीत ही नावं आढळतात, त्यावरून असं म्हणता येतं. पुढची 20-21 वर्ष त्या ठिकाणी राहिल्यानंतर ॲशबर्नर कुटुंबियांनी डिसेंबर 1881 मध्ये

0: ही वास्तू मुंबईतले त्या काळातले प्रसिद्ध वकील बद्रुद्दीन तय्यबजी यांना विकली. या वास्तूचं नूतनीकरण करून आणि त्यात आवश्यकतेनुसार बदल करून 1884 साली बद्रुद्दीन कुटुंब सॉमरसेट हाऊस मध्ये राहायला आलं. या वास्तूमध्ये राहत असतानाच सन 1887-88 मध्ये बद्रुद्दीन तय्यबजी राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे तिसरे अध्यक्ष म्हणून निवडून आले होते. पुढच्या काळात बॉम्बे हायकोर्टाचे न्यायाधीश म्हणूनही त्यांची नेमणूक झाली होती. 1916-17 पर्यंत तय्यबजी कुटुंब या वास्तूत राहत होत. त्यांच्यानंतर या वास्तूची मालकी होरमुजी नुसेरवांजी वकील यांच्याकडे गेली. वकील यांच्या ताब्यात ही वास्तू साधारण 1922-23 पर्यंत असावी. 1923 मध्ये पुन्हा या इमारतीची मालकी बदलून ती मध्य प्रदेशातल्या इंदूर संस्थानचे महाराज तिसरे तुकोजी होळकर यांच्याकडे आली.
1: तुकोजी होळकरांच्या काळात मुंबईत गाजलेल्या एका खून प्रकरणात सॉमरसेट हाऊसचं नाव 1925-26 मध्ये बरंच चर्चेत होतं. प्रेमाच्या त्रिकोणातून मुंबईत घडलेल्या या अब्दुल करीम बावला हत्या प्रकरणात इंदूर संस्थानाधिपतींचा सक्रिय हात असल्याचा संशय पोलिसांना होता. या हत्येचा कट इंदूरमध्ये शिजला होता, मात्र तो प्रत्यक्षात आणला गेला मलबार हिलवर हर रस्त्यात. बावला यांच्या या खुनात सामील असलेले आरोपी इंदूर संस्थानचे अधिकारी होते आणि या खुनाच्या वेळी या आरोपींचा मुक्काम सॉमरसेट हाऊस मध्ये होता. तुकोजी महाराजांचा पाठिंबा असल्याशिवाय हे शक्य नव्हतं असं पोलिसांचं म्हणणं होतं. या खुनात सामील असणाऱ्या सगळ्यांना कायद्यानुसार शिक्षा झाली. तिसऱ्या तुकोजी होळकरांना संशयाचा फायदा मिळाला खरा, पण त्यांना सिंहासन मात्र सोडावं लागलं होतं. या प्रकरणानंतर होळकरांचा हा महाल भावनगरच्या संस्थानिकांना विकण्यात आला. या वास्तूच्या मालकीच्या पुढच्या प्रवासाची माहिती पुढच्या भागात.

आपण ऐकला मुंबईतल्या राजमहालांच्या गोष्टीचा 6वा भाग, अज्ञात मुंबई. लेखक नितीन साळुंखे, वाचक यशश्री उपासनी आणि स्वानंद केतकर. शीर्षक गीत समीर सामंत. शीर्षक गीताचं संगीत सुखदा दापके. गायक मंदार पिलवलकर. ध्वनिप्रभाव परीक्षित भातखंडे. निर्मिती सहाय्य रत्ना मगरे आणि रोहिणी पाटील. संकल्पना शैलेश माळोदे आणि सादरकर्त्या ज्योत्स्ना केतकर.

पहाटे 5 वाजल्यापासून सुरू असलेला हा प्रवास आपण सर्वांच्या साथीने खूपच छान रंगला आणि FM गोल्डवर 10 ते 1 या वेळेत शिवांगी आज आपल्यासोबत असेल आणि रेनबोच्या दुपारच्या सत्रात 2 ते 5 या वेळेत RJ चैताली आपल्यासोबत असेल. ऐकत रहा 107.1 MHz आकाशवाणी मुंबईची FM रेनबो वाहिनी आणि मी आहे तुमच्यासोबत तुमची सखी पाणिनी. लुटूया आनंद आयुष्याच्या प्रत्येक क्षणी.

ठीक 8 वाजता आपण ऐकू शकता दिल्ली केंद्रावरून प्रसारित होणाऱ्या हिंदी बातम्या, 8:15 इंग्रजी बातम्या आणि पुणे केंद्रावरून प्रसारित होणाऱ्या मराठी बातम्या आपण ऐकू शकता ठीक 8:30 वाजता.

हे आहे आकाशवाणीचं पुणे केंद्र. सकाळचे 8:30 झाली आहेत. राष्ट्रीय मराठी बातमीपत्र आता प्रसारित करत आहोत. आकाशवाणी मंजुषा गायधनी आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना उझबेकिस्तानचा सर्वोच्च सन्मान प्रदान. 26व्या शांघाय सहकार्य संघटनेच्या शिखर परिषदेत सहभागी होण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी किर्गिजस्तानमध्ये दाखल. भारताचा विकासदर पुढील आर्थिक वर्षात 7% अधिक राहील असा अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचा विश्वास. नेपाळमध्ये पूरबळींची संख्या 794 पुन्हा पूर येण्याचा इशारा. आणि महिलांच्या आशिया चषक क्रिकेट स्पर्धेत थायलंडचा पराभव करत भारताची विजयी सलामी. आता सविस्तर बातम्या. किर्गिजस्तानमध्ये होणाऱ्या 26व्या

शांघाय सहकार्य संघटनेच्या शिखर परिषदेत सहभागी होण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी किर्गिझिस्तानच्या 2 दिवसांच्या दौऱ्यावर काल बिश्केक इथं पोहोचले. आज आणि उद्या किर्गिझिस्तानमध्ये ही शिखर परिषद होत आहे. पंतप्रधान मोदी उद्या राष्ट्रप्रमुखांच्या सत्राला उपस्थित राहतील. किर्गिझिस्तानमध्ये पोहोचल्यावर विमानतळावर त्यांचं जल्लोषात स्वागत करण्यात आलं. शांघाय शिखर परिषदेसाठी राष्ट्राध्यक्ष सादिर झापारोव्ह यांच्या निमंत्रणावरून मोदी किर्गिझिस्तानच्या भेटीवर गेले आहेत. तत्पूर्वी भारत आणि उझबेकिस्तान दरम्यानचे संबंध सर्वसमावेशक धोरणात्मक भागीदारीच्या पातळीवर नेण्याचा निर्णय काल पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्ट्राध्यक्ष शावकत मिर्झियेव्ह यांच्या चर्चेनंतर घेण्यात आला. यावेळी पंतप्रधानांना उझबेकिस्तानचा सर्वोच्च राज्य सन्मान ऑर्डर ऑफ ओली दराजली दोस्तलिक प्रदान करण्यात आला. द्विपक्षीय संबंधांना बळकटी देण्यासाठी खनिज आणि युरेनियम तसंच विविध क्षेत्रातील व्यापार, संरक्षण, डिजिटल पेमेंट्स आणि शिक्षण अशा 11 करारांवर यावेळी स्वाक्षरी करण्यात आली. मध्य आशियाई देशात हिंदी भाषेला प्रोत्साहन देण्यासाठी मोदींनी उझबेक विद्यार्थ्यांसाठी 100 लाल बहादूर शास्त्री शिष्यवृत्ती आणि ताशकंद स्टेट युनिव्हर्सिटी ऑफ ओरिएंटल स्टडीजमध्ये संस्कृत मंचाची स्थापना करण्याची घोषणा यावेळी केली. विकसित भारतासाठी नशामुक्त युवा ही मोहीम म्हणजे देशातल्या युवा पिढीच्या आरोग्य, आनंद आणि उज्ज्वल भविष्याचा एकत्रित निर्धार आहे असं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं. ते काल आकाशवाणीवरच्या मन की बात कार्यक्रमात बोलत होते. जास्तीत जास्त संख्येनं युवक युवती यामध्ये सहभागी होत आहेत याचं आपल्याला समाधान आहे असं मोदी म्हणाले. आगामी सणासुदीच्या काळात नागरिकांनी स्थानिक उत्पादनांच्या खरेदीला प्राधान्य द्यावं असं आवाहन पंतप्रधानांनी केलं. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आज नवी दिल्ली इथं नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ फॅशन टेक्नॉलॉजीच्या संयुक्त दीक्षांत समारंभाला उपस्थित राहणार आहेत. देशभरातील 18 NIFT संस्थेतील विद्यार्थ्यांना पदवी प्रदान केली जाणार आहे. याप्रसंगी केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्री गिरीराज सिंग हे देखील उपस्थित असतील. 2026-27 या आर्थिक वर्षात भारताचा आर्थिक विकासदर 7% किंवा त्याहून अधिक राहण्याची शक्यता आहे असा विश्वास अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी व्यक्त केला आहे. अमेरिकेच्या दौऱ्यावर शिकागो इथं भारतीय समुदायाला संबोधित करताना त्या बोलत होत्या. अमेरिका इराण संघर्ष आणि होर्मुझची सामुद्रधुनी बंद पडल्यामुळे निर्माण झालेली भूराजकीय अनिश्चितता तसंच पुरवठा साखळीतील व्यत्यय असूनही भारत आपली विकासाची गती कायम राखेल असंही त्या म्हणाल्या. दरम्यान G20 आणि संबंधित बैठकांमध्ये सहभागी होण्यासाठी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन आज दक्षिण कॅरोलिना इथं पोहोचल्या आहेत. आज आणि उद्या ऍशविले इथं ही बैठक होत आहे. पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी घेण्यात येणाऱ्या नीट PG या प्रवेश परीक्षेचा पेपरसंबंधी जयपूरमध्ये परीक्षेच्या प्रश्नपत्रिका फुटल्याचा दावा करणारा समाज माध्यमावरील संदेश दिशाभूल करणारा असल्याचं केंद्र सरकारनं स्पष्ट केलं आहे. कोणतीही प्रश्नपत्रिका फुटलेली नाही असंही परीक्षा विभागानं सांगितलं आहे. राजस्थानमधील जयपूर इथं सीतापुरा परीक्षा केंद्रावर अंतर्गत वीजपुरवठ्यातील समस्यांमुळे तांत्रिक अडचणी निर्माण झाल्या होत्या. या केंद्रावरील प्रभावित विद्यार्थ्यांसाठी परीक्षा पुढील महिन्याच्या 5 तारखेला घेतली जाईल असंही NBEML नमूद केलं आहे. देशभरातील इतर ठिकाणी ही परीक्षा यशस्वीपणे पार पडली. निपुण हे पाणबुडी सहाय्यक जहाज अर्थात डायव्हिंग सपोर्ट व्हेसल आज नौदलाच्या ताफ्यात सामील होणार आहे. निस्तार श्रेणीतील या जहाजाचं मुंबईतील नेव्हल डॉकयार्डमध्ये अनावरण करण्यात येणार आहे. या जहाजामुळे समुद्रातील आव्हानात्मक परिस्थितीत काम करणाऱ्या पाणबुड्यांना सातत्याने मदत मिळणं शक्य होणार असून पाणबुडी बचाव मोहिमांना सहाय्य करण्याच्या भारतीय नौदलाच्या क्षमतेतही या जहाजामुळे वाढ होणार आहे. छत्तीसगडमधील बेलपोचा गोंपड जंगल भागातून स्थानिक पोलिसांनी मोठ्या प्रमाणावर स्फोटकांचा साठा जप्त केला आहे. नुकतंच आत्मसमर्पण केलेल्या एका नक्षलवादी गटाने दिलेल्या माहितीवरून विविध सुरक्षा दलांनी संयुक्तपणे ही कारवाई केली. हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. अमेरिकेच्या लष्कराने होर्मुझच्या सामुद्रधुनीतील इराणच्या रॉकेट लॉन्चरवर हल्ला केल्याची माहिती एका अमेरिकन अधिकाऱ्याने आज दिली.
गेल्या एका महिन्यातील ही पहिलीच लष्करी कारवाई आहे. हॉर्मुझच्या समुद्रधुनीतील लराक बेटाजवळ स्फोटांचे आवाज ऐकू आल्याचं वृत्त इराणमधील काही प्रसारमाध्यमांनी

दिला आहे. लडाख बेटावर झालेल्या अमेरिकन हल्ल्यात इराणचे अनेक सैनिक आणि काही नागरिक मारले गेले असून काही जण जखमी झाले असल्याचं इराणच्या रिव्होल्युशनरी गार्डसनं म्हटलं आहे. याला प्रत्युत्तर दिलं जाईल असा इशाराही आयआरजीसीनं दिला आहे. भारताचा आघाडीचा स्क्वॉश खेळाडू अभय सिंग यानं मलेशियातील सेरेम्बान इथं झालेल्या तुआंकू मुरीज अजिंक्यपद चषक स्पर्धेचं अजिंक्यपद पटकावलं आहे. अंतिम सामन्यात अभयने हाँगकाँग चीनच्या हेनरी लुंग याचा 3-2 असा पराभव केला. अभयने आतापर्यंत 3 वेळा या स्पर्धेचं जेतेपद पटकावलं आहे. श्रीलंका क्रिकेटच्या प्रशासनात सरकारी हस्तक्षेप झाल्यामुळे आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने 2027 होणाऱ्या महिला अजिंक्यपद स्पर्धेचं यजमानपद श्रीलंकेकडून काढून घेतलं आहे. यजमान देशासह एकूण 6 संघांचा समावेश असलेल्या या महिलांच्या स्पर्धेच्या पहिल्या आवृत्तीचं यजमानपद श्रीलंकेकडे होतं. दुबईत सुरू असलेल्या महिलांच्या आशिया चषकाच्या 20 षटकांच्या क्रिकेट स्पर्धेत भारताने थायलंड संघाचा 94 धावांनी पराभव करत विजयी सलामी दिली. भारताने प्रथम फलंदाजी करत 20 षटकात 9 बाद 159 धावा केल्या. यात शफाली वर्माच्या 64 धावांचा मोलाचा वाटा आहे. भारतीय महिला गोलंदाजांनी केलेल्या भेदक कामगिरीमुळे थायलंडचा डाव 17 षटकात 65 धावात आटोपला. भारताच्या नंदनी शर्माने 3, श्रीचरणीने 2 तर दीप्ती शर्माने 7 चेंडूत एकही धाव न देता 3 बळी घेतले. शफाली वर्मा हिला सामनावीर पुरस्काराने गौरवण्यात आलं. भारताचा पुढील सामना येत्या 3 सप्टेंबर रोजी हाँगकाँग विरुद्ध होणार आहे. नेपाळ प्रशासनाकडून भोटेकोशी नदीत पुराचा धोका असल्याचा नवीन इशारा काल जारी करण्यात आला. रसुवा, नुवाकोट आणि धाडिंग या जिल्ह्यांमधील नदीकाठच्या रहिवाशांना सतर्क राहण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. नदीतील पाण्याचा प्रवाह वाढल्यानं नेपाळच्या राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणानं सावधानतेचा इशारा दिला आहे. बुधवारी नेपाळ तिबेट सीमेवर अचानक आलेल्या पुरामुळे जलविद्युत प्रकल्पांच्या बोगद्यामध्ये अडकलेल्या शेकडो लोकांना बाहेर काढण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. भारत आणि चीनमधील तज्ज्ञांसह बचाव पथकं या नागरिकांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करत आहेत. बेपत्ता असलेल्या 2500 नागरिकांपैकी शेकडो लोक नेपाळच्या जलविद्युत प्रकल्पाचे कर्मचारी असल्याचं मानलं जात आहे. नेपाळमधील पुरात आतापर्यंत 794 जणांचा मृत्यू झाला आहे. तिबेटमध्ये मृतांची संख्या 16 असून 546 लोक बेपत्ता आहेत. नेपाळमधील बाधित 8 जिल्ह्यात पूरस्थितीमध्ये अडकलेल्यांची सुटका करण्यासाठी बचाव पथकं शर्थीचे प्रयत्न करत आहेत. नेपाळमध्ये आरोग्यविषयक आणि इतर तातडीच्या गरजांच्या मदतीसाठी जागतिक आरोग्य संघटनेने आपत्कालीन निधीतून 1,50,000 अमेरिकन डॉलर्सची रक्कम सुपूर्द केली आहे. दरम्यान नेपाळमधील भीषण पूर आणि पाणलोट क्षेत्रातील मुसळधार पावसामुळे बिहारमधील गंडक आणि कोसी नद्यांच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. नदीचा प्रवाह नियंत्रित करण्यासाठी वाल्मिकीनगर बराजचे सर्व 36 दरवाजे आणि कोसी बराजचे 20 दरवाजे उघडण्यात आले आहेत. तथापि गेल्या 24 तासात दोनही नद्यांची पाणी पातळी आणि विसर्गाचा प्रवाह कमी झाला आहे. ओडिशामध्ये आज पुन्हा अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. हवामान. छत्तीसगडमधील काही भागात आज मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना उझबेकिस्तानचा सर्वोच्च सन्मान प्रदान. 26व्या शांघाय सहकार्य संघटनेच्या शिखर परिषदेत सहभागी होण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी किर्गिझिस्तानमध्ये दाखल. भारताचा विकासदर पुढील आर्थिक वर्षात 7% अधिक राहील असा अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांचा विश्वास. नेपाळमध्ये पूरबळींची संख्या 794 पुन्हा पूर येण्याचा इशारा. आणि महिलांच्या आशिया चषक क्रिकेट स्पर्धेत थायलंडचा पराभव करत भारताची विजयी सलामी. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.

0: डिजिटल बैंकिंग सेवा, आसान और सुरक्षित।
1: इंटरनेट बैंकिंग,
0: मोबाइल बैंकिंग,
1: व्हाट्सएप बैंकिंग,
0: ईकेवाईसी,
1: एनईएफटी, आरटीजीएस,
0: आईएमपीएस,
1: कॉस्मोस रुपे और वीसा डेबिट कार्ड,
0: यूपीआई जैसे कई सारे डिजिटल सेवाओं का लाभ लेने के लिए आपका अकाउंट कॉस्मोस बैंक में जरूर होना चाहिए।
1: कॉस्मोस कोऑपरेटिव बैंक, एनरिचिंग लाइफ।
2: देवी भुवन हा नेपियन्सी रोडवरचा शेवटचा महाल। हा महाल मागे टाकून आपण पुढे उत्तरेकडे चालत राहिलो की साधारण 400 मीटर अंतरावर नेपियन्सी रोड संपतो आणि पुढे महालक्ष्मी मंदिरावरून हिरापन्ना शॉपिंग सेंटर पर्यंत जाणारा वॉर्डन रोड सुरू होतो। या रस्त्यावर एकूण 4 रॉयल प्रॉपर्टीज होत्या।
3: बडोद्याच्या लक्ष्मी विलास पॅलेसच्या धर्तीवर बांधण्यात आलेला नेपियन्सी रोडवरचा जय महाल पॅलेस हा भव्य राजमहाल बडोद्याचे महाराज सर तिसरे सयाजीराव गायकवाड यांच्या कारकिर्दीत बांधण्यात आला होता।
2: श्रोतेहो, मुंबईतल्या राजमहालांची गोष्ट अवश्य ऐका स्वानंद केतकर आणि यशश्री उपासनी यांच्याकडून। अज्ञात मुंबई या कार्यक्रमामध्ये 5 सप्टेंबर पर्यंत FM रेनबो चॅनलवर सकाळी 7:30 आणि अस्मिता वाहिनीवर सकाळी 9:00, तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर दोन्ही वेळेला। आणि हो, आकाशवाणी मुंबईच्या युट्यूब चॅनलवर हा कार्यक्रम आपण कधीही ऐकू शकता। अवश्य ऐका अज्ञात मुंबई।

नमस्कार, आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या दुपारच्या बातमीपत्रात मी जीवन दराडे आपलं स्वागत करतो. किर्गिस्तान दौऱ्यावर असलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बिश्केक इथं विविध समुदायांच्या प्रतिनिधींशी भेट घेऊन संवाद साधला. या भेटीदरम्यान विविध क्षेत्रातल्या समुदायांच्या सदस्यांशी पंतप्रधानांनी चर्चा केली. या संवादातून भारत आणि किर्गिस्तानमधले

बिश्केक इथं आयोजित शांघाय सहकार्य संघटनेच्या 26व्या शिखर परिषदेत सहभागी होणार आहेत. स्वदेशी बनावटीचं INS निपुण हे जहाज आज भारतीय नौदलाच्या सेवेत दाखल झालं. खोल समुद्रातली डायव्हिंग, पाण्याखालची तपासणी आणि संकटात सापडलेल्या पाणबुड्यांच्या बचावासाठी हे जहाज महत्वाची भूमिका बजावणार आहे. INS निपुणमध्ये अत्याधुनिक डायव्हिंग उपकरणं, पाण्याखालील रोबोट्स, वैद्यकीय सुविधा आणि पाणबुडी बचाव यंत्रणा उपलब्ध आहेत. सॅच्युरेशन डायव्हिंगच्या क्षमतेमुळे नौदलाचे पाणबुडे अत्यंत खोल पाण्यात दीर्घकाळ काम करू शकणार आहेत. पाणबुडी अपघाताच्या किंवा आपत्कालीन परिस्थितीत बचाव कार्य जलद आणि प्रभावीपणे करण्यासाठी INS निपुणची क्षमता अत्यंत महत्वाची ठरणार आहे. भारताच्या सागरी सुरक्षा, खोल समुद्रातील कारवाया आणि पाणबुडी बचाव क्षमतेला यामुळे मोठी चालना मिळणार आहे. नेपाळमधल्या भीषण पूरपरिस्थितीच्या पार्श्वभूमीवर चिलिमे आणि लांगटांग इथल्या जलविद्युत प्रकल्पांच्या बोगद्यांमध्ये भारत नेपाळच्या पथकांकडून शोध आणि बचाव कार्य सुरू आहे. त्रिशुली 3A प्रकल्पासह विविध जलविद्युत प्रकल्पांच्या बोगद्यांमध्ये अडकलेले शेकडो नागरिकांना सुरक्षित बाहेर काढण्यासाठी बचाव पथकांकडून शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. बेपत्ता असलेले सुमारे 2500 नागरिकांपैकी शेकडो जण नेपाळमधल्या जलविद्युत प्रकल्पांमध्ये कार्यरत असल्याचं यात सांगितलं जात आहे. या आपत्तीत नेपाळमध्ये किमान 794 जणांचा मृत्यू झाला. तिबेटमध्ये मृतांची संख्या 16 असून 546 जण बेपत्ता आहेत. परराष्ट्र मंत्रालयाच्या माहितीनुसार 403 भारतीय नागरिक चीनमधून सुरक्षितपणे नेपाळमध्ये पोहोचले आहेत, तर 500 भारतीय नागरिक सध्या चीनमध्ये सुरक्षित आहेत. महाराष्ट्रातल्या नागरिकांनाही सुरक्षित मायदेशी आणण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. नेपाळमधल्या आपत्तीग्रस्त भागातून 69 नागरिक मुंबईत पोहोचणार आहेत. दरम्यान नेपाळमधला भीषण पूर आणि पाणलोट क्षेत्रातल्या मुसळधार पावसाचा परिणाम बिहारमधल्या गंडक आणि कोसी नद्यांवरही झाला आहे. नदीचा प्रवाह नियंत्रित करण्यासाठी वाल्मिकीनगर बॅरेजचे सर्व 36 दरवाजे आणि कोसी बॅरेजचे 20 दरवाजे उघडण्यात आले आहेत. मात्र गेल्या 24 तासात दोन्ही नद्यांची पाणी पातळी आणि विसर्गाचा प्रवाह कमी झाल्याची माहिती आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना परभणीच्या वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या वतीनं मानद डीलिट उपाधी प्रदान करण्यात आली. मराठवाडा कृषी विद्यापीठाचा दीक्षांत समारंभ नुकताच पार पडला. त्यावेळी काही अपरिहार्य कारणांमुळे मुख्यमंत्री फडणवीस यांना उपस्थित राहता आलं नव्हतं. त्यामुळे विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर इंद्रमणी यांनी काल नागपूर इथं एका छोटेखानी समारंभात त्यांना सन्मानपूर्वक ही उपाधी प्रदान केली. राज्यात SIR अर्थात मतदार याद्यांची फेरतपासणी आणि सुधारणा मोहिमेअंतर्गत तयार करण्यात आलेली प्रारूप मतदार यादी आज प्रसिद्ध करण्यात येणार आहे. नागरिकांनी प्रारूप मतदार यादीत आपलं नाव समाविष्ट असल्याची खात्री करून घ्यावी असं आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलं आहे. ही प्रारूप मतदार यादी जिल्हाधिकारी तसंच जिल्हा निवडणूक अधिकारी यांच्या संकेतस्थळावर उपलब्ध असेल. त्याचबरोबर राजकीय पक्षांची कार्यालयं, तहसील कार्यालय आणि मतदार नोंदणी कार्यालयांमध्येही नागरिकांना ही यादी पाहता येणार आहे. आज तिसऱ्या श्रावणी सोमवारनिमित्त विविध शिवमंदिरांमध्ये भाविकांनी मोठी गर्दी केली आहे. बीड जिल्ह्यात परळी इथल्या वैद्यनाथ मंदिरासह जिल्ह्यातल्या विविध महादेव मंदिरांमध्ये भाविक मोठ्या संख्येनं दाखल होत आहेत. गर्दीच्या पार्श्वभूमीवर प्रमुख मंदिर परिसरात पोलीस प्रशासनाकडून बंदोबस्त तैनात करण्यात आला असून भाविकांची सुरक्षितता आणि वाहतूक सुरळीत ठेवण्यावर लक्ष देण्यात येत आहे. नाशिक जिल्ह्यात त्र्यंबकेश्वर इथल्या ज्योतिर्लिंगाच्या दर्शनासाठी देशभरातून भाविक दाखल होत आहेत. काल रात्रीपासून ब्रह्मगिरीला महाप्रदक्षिणा म्हणजेच फेरीला प्रारंभ झाला. तिसऱ्या श्रावणी सोमवारी या ज्योतिर्लिंगाचं विशेष महत्व असल्याने यंदा 3 लाखाहून अधिक भाविक दाखल होतील असा अंदाज आहे. राज्य परिवहन महामंडळाच्या 280 अतिरिक्त बसगाड्या त्र्यंबकेश्वरसाठी सोडण्यात आल्या आहेत. राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त बीड इथल्या फाउंडेशन स्कूल क्रीडा सप्ताहाचं आयोजन करण्यात आलं होतं. या उपक्रमांतर्गत आयोजित सायकल रॅलीला आज नगराध्यक्षा पद्मश्री धर्माधिकारी यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला. या सायकल रॅलीमध्ये विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येनं सहभाग नोंदवत फिटनेस, आरोग्य आणि क्रीडा संस्कृतीचा संदेश दिला. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. यानंतर

आकाशवाणी नंदिनी मथुरे राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज बिश्केकमध्ये एससीओ सदस्य देशांची द्विपक्षीय चर्चा करणार. चालू आर्थिक वर्षात भारताचा आर्थिक विकास दर 7% किंवा त्याहून अधिक राहील असा केंद्रीय अर्थमंत्र्यांना विश्वास. INS निपुण नौदलाच्या ताफ्यात समारंभपूर्वक दाखल. अमेरिकेचा होर्मुझमध्ये लारक बेटावरच्या इराणी तळावर हल्ला. कच्च्या तेलाचे दर वाढले. नेपाळमध्ये 903 पुरबळींचे मृतदेह सापडले. 4000 जास्त जण अद्याप बेपत्ता. आणि नोवाक जोकोविच अमेरिकन खुल्या टेनिस स्पर्धेच्या पहिल्याच फेरीत बाद. किर्गिस्तानच्या आपल्या 2 दिवसांच्या दौऱ्याच्या पहिल्या दिवशी आज प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी बिश्केक इथे फ्रेंड्स ऑफ इंडिया संवादात सहभाग घेतला. त्यानंतर त्यांनी बिश्केक इथल्या महात्मा गांधींच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं. त्यानंतर ते आज शांघाय सहकार्य संघटनेच्या सदस्य देशांच्या नेत्यांशी द्विपक्षीय चर्चा करणार आहेत. यात रशिया, इराण, किर्गिस्तान आणि आर्मेनियाच्या राष्ट्रप्रमुखांशी होणाऱ्या बैठकांचा समावेश आहे. किर्गिस्तान दौऱ्याच्या दुसऱ्या आणि शेवटच्या दिवशी प्रधानमंत्री शांघाय सहकार्य संघटनेच्या 26व्या शिखर परिषदेला संबोधित करतील. शांघाय सहकार्य संघटनेच्या स्थापनेला 25 वर्ष पूर्ण होत असल्याच्या पार्श्वभूमीवर ही शिखर परिषद होत आहे. याशिवाय मध्य आशियाच्या समृद्ध सांस्कृतिक वारशाचं दर्शन घडवणाऱ्या 6व्या जागतिक भटक्या जमातींच्या क्रीडा स्पर्धेच्या उद्घाटन सोहळ्यालाही प्रधानमंत्री मोदी उपस्थित राहणार आहेत. 2026-27 या आर्थिक वर्षात भारताचा आर्थिक विकास दर 7% किंवा त्याहून अधिक राहण्याची शक्यता आहे असं केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी म्हटलं आहे. अमेरिकेच्या दौऱ्यावर शिकागो इथे भारतीय समुदायाला त्या संबोधित करत होत्या. अमेरिका इराण संघर्ष, होर्मुझची सामुद्रुधनी बंद पडल्यामुळे निर्माण झालेली भूराजकीय अनिश्चितता आणि पुरवठा साखळीत व्यत्यय असूनही भारत आपली विकासाची गती कायम राखेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. दरम्यान G20 आणि संबंधित बैठकांमध्ये सहभागी होण्यासाठी केंद्रीय अर्थमंत्री आज दक्षिण कॅरोलिना इथं पोहोचले आहेत. आज आणि उद्या ॲशविले इथं ही बैठक होत आहे. वस्त्र आणि वस्त्रप्रावरण क्षेत्र हा केवळ देशाच्या सांस्कृतिक वारशाचाच महत्त्वाचा भाग नाही तर त्याचं लाखो नागरिकांना उपजीविका देण्यात महत्त्वपूर्ण योगदान आहे असं राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आज सांगितलं. त्या नवी दिल्लीत राष्ट्रीय फॅशन टेक्नॉलॉजी संस्थेच्या पदवीदान समारंभात बोलत होत्या. देशाचा उच्च सांस्कृतिक वारसा आणि मूल्य यांच्या आधारे जागतिक दृष्टिकोन अंगीकारण्याचं आवाहन त्यांनी विद्यार्थ्यांना केलं. सध्या या क्षेत्रात महिलांचं प्राबल्य असल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केलं. देशभर पसरलेल्या फॅशन टेक्नॉलॉजी संस्थेच्या 18 संकुलांमधल्या विद्यार्थ्यांना यावेळी पदवी प्रदान करण्यात आली. INS निपुण हे जहाज आज भारतीय नौदलाच्या ताफ्यात समारंभपूर्वक दाखल झालं. निस्तार वर्गाच्या DSV श्रेणीतल्या या जहाजाची बांधणी विशाखापट्टणम इथल्या हिंदुस्तान शिपयार्ड लिमिटेडनं स्वदेशी तंत्रज्ञानानं केली आहे. या जहाजामुळे खोल समुद्रातल्या परिचालनासाठी भारतीय नौदलाला नवी शक्ती मिळाली आहे असं नौदल प्रमुख ॲडमिरल कृष्ण स्वामीनाथन यांनी मुंबईत या समारंभात बोलताना सांगितलं. सध्या सागरी क्षेत्र अधिकाधिक स्पर्धात्मक आणि आव्हानात्मक होत आहे त्यामुळे धोरणात्मक परिवर्तन ही काळाची गरज बनल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. समुद्राच्या वेगवान लाटा आणि प्रतिकूल हवामानातही स्थिर राहून काम करण्याची क्षमता INS निपुण या जहाजाकडे आहे. त्यामुळे समुद्राच्या तळाशी अडकलेल्या पाणबुडीसह खलाशांना बाहेर काढणं किंवा समुद्राखाली बिघडलेली जहाजं अथवा त्यावरची यंत्रसामुग्री दुरुस्त करणं आता शक्य होऊ शकेल. देशात चीप उत्पादनाला चालना देण्यासाठी केंद्र सरकारनं सेमिकॉन योजनेचा दुसरा टप्पा सुरू केला आहे. यासाठी 1,27,000 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. भारतीय कंपन्यांनी या चिप्सची रचना करणं, त्यांच्या उत्पादनासाठी आवश्यक असणाऱ्या उपकरणांसाठी उत्पादन केंद्र उभारणं, सेमीकंडक्टर फॅब्स, चिप्सची जोडणी,
पॅकेजिंग आणि चाचण्या अशा 6 भागांचा समावेश या योजनेत करण्यात आला आहे. सेमीकंडक्टर उद्योगाच्या संपूर्ण मूल्यसाखळीला आर्थिक पाठबळ देईल असं सरकारनं याबद्दलच्या अधिसूचनेत म्हटलं आहे. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. अमेरिकेनं काल रात्री होर्मुझ सामुद्रधुनीतल्या लारक बेटावरच्या इराणच्या लष्करी ठाण्यांवर हल्ले केले. या बेटावरच्या 2 इराणी प्रक्षेपकांना समुद्री सुरुंग असलेली रॉकेट उडवण्याच्या तयारीत पाहिल्यानंतर हे प्रक्षेपक निष्प्रभ करण्यात आले असं अमेरिकेच्या संरक्षण दलानं सांगितलं. तर या हल्ल्यांमध्ये अनेक इराणी सैनिक आणि नागरिक मारले गेल्याचं वृत्त इराणच्या

सरकारी प्रसारण सेवेनं दिलं आहे. दरम्यान इराणनं सोडलेल्या एका ड्रोनला काल निकामी केल्याचं UAEच्या संरक्षण मंत्रालयानं सांगितलं. मात्र हा ड्रोन सोडल्याची इराणनं पुष्टी केलेली नाही. यानंतर आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचे दर पुन्हा वाढले आहेत. ब्रेंट क्रूडचे दर $90 प्रतिबॅरलवर पोहोचले तर WTI क्रूड $86 प्रतिबॅरलवर पोहोचला आहे. नेपाळमध्ये आलेल्या पुरानंतर मदत बचाव आणि शोधकार्य आजही सुरू आहे. आतापर्यंत 903 जणांचे मृतदेह सापडले असून 4,000 जास्त जण अद्याप बेपत्ता असल्याची माहिती नेपाळच्या आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणानं दिली आहे. बेपत्ता झालेल्यांमध्ये नेपाळचं पोलीस दल, लष्कर तसंच सरकारी कार्यालयातल्या कर्मचाऱ्यांचाही समावेश आहे. नेपाळमधल्या रुग्णालयांमध्ये मृतदेहांची ओळख पटवण्याचं काम सुरू आहे. या कामासाठी DNA विश्लेषण तज्ञ असलेल्या भारताच्या 18 सदस्यांच्या न्यायवैद्यक तज्ञांचं पथक नेपाळमध्ये दाखल झालं आहे. ज्या मृतदेहांची ओळख पटवणं शक्य नसेल त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आल्याची माहिती नेपाळचे परराष्ट्र सचिव अमृत बहादूर राय यांनी दिली आहे. इथल्या चिलिमे आणि लांगटांग परिसरातल्या जलविद्युत प्रकल्पांच्या बोगद्यांमध्ये शेकडो जण अडकले असून त्यांना बाहेर काढण्यासाठी भारत आणि नेपाळच्या पथकांकडून शोध आणि बचाव कार्य सुरू आहे. पूरबाधित जिल्ह्यांमधून आतापर्यंत 10,000 जास्त लोकांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आलं असून 3,000 जास्त नेपाळी नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आलं आहे. दरम्यान 403 भारतीय नागरिक चीनमधून सुरक्षितपणे नेपाळमध्ये पोहोचले असून 500 भारतीय नागरिक चीनमध्ये सुरक्षित आहेत. राज्य आपत्कालीन कार्य केंद्राकडे आपत्तीग्रस्त भागात अडकलेल्या 404 नागरिकांची नोंद झाली आहे. राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणाच्या सदस्यांच्या कार्यकाळाबद्दलची सुनावणी तातडीनं घ्यायला सर्वोच्च न्यायालयानं मान्यता दिली आहे. 15 सप्टेंबरला होणारी सुनावणी आता 8 सप्टेंबरपूर्वी होईल. न्यायालयाने या सदस्यांना दिलेली मुदतवाढ 8 तारखेला संपत असून त्यानंतर प्राधिकरणाची 3ही पीठं कार्यरत राहणार नाहीत असं बार असोसिएशननं लक्षात आणून दिल्यानंतर सुनावणी लवकर घ्यायचा निर्णय सर्वोच्च न्यायालयानं घेतला. पेट्रोल पंपांवर इंधन भरण्यासाठीच्या प्रत्येक नळीच्या तोंडावर पेट्रोलमधल्या इथेनॉलचं नेमकं प्रमाण दर्शवणारं माहितीचं लेबल लावण्याचे निर्देश केंद्र सरकारला द्यावेत अशी मागणी करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयानं आज फेटाळली. सर्बियाचा अग्रगण्य टेनिसपटू नोवाक जोकोविच अमेरिकन खुल्या टेनिस स्पर्धेच्या पहिल्याच फेरीत बाद झाला. न्यूयॉर्कच्या आर्थर ॲश मैदानावर काल अर्जेंटिनाच्या मारियानो नोवोनने अटीतटीच्या सामन्यात त्याचा पराभव केला. विविध दुखण्यांनी बेजार झालेल्या जोकोविचनं ही लढत 7-6, 5-7, 4-6, 6-2, 6-1 अशी गमावली. ठळक बातम्या पुन्हा एकदा. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज बिश्केकमध्ये SCO सदस्य देशांची द्विपक्षीय चर्चा करणार. चालू आर्थिक वर्षात भारताचा आर्थिक विकास दर 7% किंवा त्याहून अधिक राहील असा केंद्रीय अर्थमंत्र्यांना विश्वास. INS निपुण नौदलाच्या ताफ्यात समारंभपूर्वक दाखल. अमेरिकेचा काल होर्मुझमध्ये लारक बेटावरच्या इराणी तळावर हल्ला. कच्च्या तेलाचे दर वाढले. नेपाळमध्ये 903 पुरबळींचे मृतदेह सापडले. 4,000 जास्त जण अद्याप बेपत्ता. आणि नोवाक जोकोविच अमेरिकन खुल्या टेनिस स्पर्धेच्या पहिल्याच फेरीत बाद. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया 3 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.

0: Ashwani FM Rainbow 107.1 MHz Musically yours.
1: हाय हॅलो नमस्कार आणि शुभ दुपार. आकाशवाणी मुंबई प्रसारित आणि न्यूज ऑन एअर ॲपवर 107.1 MHz आपण ऐकत आहात FM रेनबो वाहिनी. आणि आज आपलं निखळ मनोरंजन करण्यासाठी, माहिती देण्यासाठी आपल्या सेवेत हजर आहे मी RJ चैताली. तर चला दोस्त हो बोलू काही, आपला कार्यक्रम आता सुरू करायची वेळ आली आहे. आणि या निमित्तानं आज एक सुभाषित मला आठवत आहे, वाचनम ज्ञानदम बाल्ये तारुण्ये हितरक्षकम वार्धक्ये दुःखहरणम वाचनम तद हितावहम. या सुभाषिताचा अगदी सोपा अर्थ सांगते, आपल्याला केलेलं वाचन हे अगदी प्रत्येक आयुष्याच्या टप्प्यावर मदतीला येतं. लहानपणी वाचलेलं जे काही असतं, पुस्तकं वगैरे, ही आपल्याला आनंद देऊन जातात. तारुण्यात आपण जे काही वाचतो ते आपलं चारित्र्य रक्षण करणारं ठरतं बरेचदा. आणि वार्धक्यात जर वाचनाचा छंद आपल्याला असेल ना, तर आपला एकटेपणा दूर करण्यासाठी हा वाचनाचा छंदच कामाला येतो. आणि म्हणून सतत वाचत राहिलं पाहिजे, वाचाल

तर वाचाल असं जे म्हटलं जातं ते याच दृष्टिकोनातून. खरं तर आपण मराठी माणसं या दृष्टीने प्रचंड भाग्यवान आहोत, कारण आजसुद्धा आपण अशा एका मराठी लेखकाबद्दल बोलणार आहोत ज्यांची पुस्तकं अनेक भाषांमध्ये सुद्धा भाषांतरित झालेली आहेत. बरं का, त्यांच्याच एका कादंबरीवर आधारित एक चित्रपट 2025 प्रदर्शित सुद्धा झाला. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर तर धुमाकूळ घातलाच होता आणि हा चित्रपट होता अर्थात छावा. मला वाटतं आपण ज्या लेखकांबद्दल आज बोलणार आहोत त्यांचं नाव तुम्ही निश्चित ओळखलं असेल. ते जर ओळखलं असेल तर अर्थातच मला मेसेज करून किंवा फोन करून नक्की कळवा. आपलाही सहभाग कार्यक्रमात निश्चित स्वागतार्ह आहे आणि त्यासाठी आपले संपर्क क्रमांक आहेत 4515-4132 आणि 4515-4133. तसंच आपला व्हॉट्सअप क्रमांक आहे 8657-6610-71. तर आपण त्याच लेखकांबद्दल बोलणार आहोत ज्यांचं नाव मला माहिती आहे, तुम्ही ओळखलं आहे. त्यांच्याविषयी जाणून घेण्यापूर्वी ऐकूया छानसं गीत.

खरंच या जन्मावर प्रेम करायलाच हवं. आणि आपण मग अशी बोललो ते वाचाल तर वाचाल हे खरंच करायला हवं, कारण आज आपण त्याच लेखकांबद्दल बोलणार आहोत. अनेक श्रोत्यांनी त्यांचं नाव ओळखलेलं आहे, तेव्हा त्यांचं नाव आज ज्यांची जयंती आपण साजरी करतोय, शिवाजी सावंत. शिवाजी सावंत यांच्या छावा याच कादंबरीवरून या चित्रपटाची निर्मिती करण्यात आलेली आहे. आज आपण अर्थातच त्यांच्याविषयीच बोलणार आहोत, कारण त्यांच्याविषयी बोलण्यासारख्या अनेक गोष्टी आहेत आणि त्याच गोष्टी आजच्या या कार्यक्रमातून अर्थात मी तुम्हाला सांगणार आहे. त्यांनी एका मुलाखतीत सांगितलं होतं की छत्रपती संभाजी महाराजांचा जन्म ते त्यांचा मृत्यू अशा जवळपास 30 ते 32 वर्षांच्या कालखंडासाठी त्यांच्या जीवनातील घटनांच्या तब्बल 15 फाईल्स ह्या त्यांनी तयार केलेल्या होत्या. त्यामध्ये प्रत्येक महिन्यातील दिवसांच्या त्यांनी नोंदी केल्याचं सुद्धा त्यांनी म्हटलं होतं. आणि त्यामुळे कुठलाही प्रसंग लिहिताना छत्रपती संभाजी महाराज आणि त्यांच्याशी निगडीत सगळी व्यक्तिमत्व कुठल्या वेळी कुठं आहेत याचं चित्र अगदी सहज त्यांच्या पुढे उभं राहत असे. एवढा गाढा अभ्यास करून साहित्य लिहिणाऱ्या या लेखकाच्या बोलण्यावरून एक गोष्ट नक्कीच लक्षात येते की कादंबरी लिहिणं हे अजिबात सोपं नाही, आणि त्यात हा विषय घेऊन कादंबरी लिहिणं तर भयंकर अवघड आहे. आणि म्हणूनच शिवाजी सावंत हे नाव अनेक लेखकांमध्ये वेगळेपण घेऊन येतं. आज त्यांच्याविषयी निश्चित जाणून घ्यायचं आहे, कारण त्यांचं वेगळेपण आणि त्यांनी केलेली मेहनत ही त्यांच्या कादंबरीतून नक्कीच दिसून येते. तेव्हा ह्या त्यांच्या वेगळेपणासाठी त्यांना सलाम करण्यासाठी आत्ताचं हे गीत.

खरंच शिवाजी सावंत हे लेखक वेगळे ठरतात ते त्यांच्या वेगळेपणामुळेच. अर्थात आपल्याकडे इतके दिग्गज लेखक आणि कवी होऊन गेलेत ना की किती माहिती सांगावी तेवढी कमी आहे. पण आज मला खूप छान वाटत आहे की कार्यक्रमात अनेक श्रोते सहभागी झालेत. प्रणव शिंदे, संजय पाटील, विठ्ठल मसलेकर, अविनाश प्रभू, मुन्ना पुट्टजवार, संध्या गावकर, गौतम भिंगारडे, अरुण गावकर, उज्ज्वला पंडित, अशोक पाटील, भावना कुंभार, शिल्पा तोडणकर, गजानक वावढण, अनेकांनी कार्यक्रमामध्ये सहभाग नोंदवला आहे. खूप छान असंच ऐकत रहा. आज शिवाजी सावंत यांच्या जयंतीनिमित्त आपण त्यांच्याविषयी बोलतो आहे आणि आपण इथपर्यंत येऊन थांबलो होतो की छत्रपती संभाजी महाराजांचा जन्म ते मृत्यू अशा जवळजवळ 30-32 वर्षांच्या कालखंडासाठीच्या प्रत्येक नोंदींची फाईल ही शिवाजी सावंत यांनी तयार करून ही कादंबरी लिहिली. किती प्रचंड मेहनत आहे यामागे. शिवाजी गोविंदराव सावंत यांचा जन्म कोल्हापूर जिल्ह्यातल्या आजरा या गावी 31 ऑगस्ट 1940 एका शेतकरी सामान्य कुटुंबात झाला. साहित्याची कुठलीही पार्श्वभूमी नसताना त्यांनी मात्र लहानपणीच वाचनाची आवड जपली. आपलं शालेय शिक्षण पूर्ण झाल्यावर त्यांनी कोल्हापुरातल्या राजाराम महाविद्यालयामध्ये प्रवेश घेतला. पदवी मिळवल्यानंतर त्यांनी काही काळ न्यायालयात कारकून म्हणून सुद्धा काम केलेलं आहे बरं का. पुढे 1962 ते 1974 अशा 12 वर्ष त्यांनी कोल्हापूरमधील राजाराम हायस्कूलमध्ये शिक्षकाची सुद्धा नोकरी केली. नंतर ते पुण्याला स्थायिक झाले आणि तिकडे महाराष्ट्र शासनाच्या लोकशिक्षण मासिकाच्या संपादनाचं सुद्धा त्यांना काम करायची संधी मिळाली. 1983 पूर्ण वेळ लेखक होण्यासाठी त्यांनी स्वेच्छानिवृत्ती घेतली आणि मग हा लिखाणाचा प्रवास प्रचंड वेगानं, प्रचंड मेहनतीनं आणि तळमळीनं सुरू झाला. यानंतर कशा पद्धतीनं त्यांची वाटचाल झाली ऐकणार आहोत या गाण्यानंतर.

तर त्यांच्या लेखनाच्या कारकिर्दीत त्यांनी स्वच्छानिवृत्ती स्वीकारल्यानंतर कशी काय एकंदरीत प्रगती केली आणि कसा काय प्रवास केला हे मी आता तुम्हाला नक्कीच सांगणार आहे. आणि त्याआधी अर्थात पुन्हा एकदा आपले अनेक श्रोते आपल्याशी जोडले गेलेत तेव्हा त्यांचीसुद्धा मी तुम्हाला नावं सांगणार आहे, कारण हा कार्यक्रम तितक्याच तळमळीनं आणि मनापासून आपले श्रोते ऐकतात आणि म्हणून हा कार्यक्रम सादर करताना आम्हा अर्जेंनासुद्धा तितकंच समाधान मिळतं आणि आनंद होतो. तर त्यांची नावं पुन्हा एकदा सांगते, योगेश दमण जे नव्याने जोडले गेलेले आहेत, हेमंत धोंडे, चंद्रशेखर भाटवडेकर, मंगेश म्हात्रे, मिलिंद टिपणीस असे अनेक श्रोते आत्ता पुन्हा एकदा जोडले गेले. तर शिवाजी सावंत यांनी आपल्या लेखनाच्या कारकिर्दीमध्ये मृत्युंजय, छावा, युगंधर, कवडसे, कांचन कर्ण, मोरावळा, अशी मने असे नमुने, लढत, पुरुषोत्तम नामा, शेलका साज अशी अनेक पुस्तकं लिहिली. तसंच त्यांच्याच कादंबऱ्यांवर आधारित मृत्युंजय आणि छावा ही दोन गाजलेली नाटकंसुद्धा मराठी रंगभूमीला त्यांनी दिली. त्यांची मृत्युंजय ही कादंबरी विशेष गाजली. महाभारतातले फारसे प्रकाश झोतात न आलेले फार महत्त्वाचे पात्र अर्थात कर्णाचे पात्र हे त्यांनी आत्मकथनाच्या आधारे जगासमोर आणलं. शिवाजी सावंत यांना ही कादंबरी लिहायला तब्बल 7 वर्षांचा कालावधी लागला होता. या काळात त्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागला होता. मृत्युंजय कादंबरीसाठी त्यांना कुरुक्षेत्र, दिल्ली अशा ठिकाणी प्रवास करायला लागणार होता, पण त्यावेळेला त्यांच्याकडे पुरेसे पैसे सुद्धा नव्हते. असं असताना सुद्धा त्यांना जेव्हा कळलं, कोल्हापुरातल्या काही लोकांना ही गोष्ट जेव्हा समजली, तेव्हा त्यांनी त्यांच्याकरता पैसे जमा केले. त्यातला पहिला चेक सुप्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक भालजी पेंढारकर यांनी त्यांना दिला होता. तेव्हा नोकरीला असल्यामुळे त्यांच्यासमोर दुसरा एक महत्त्वाचा आणि मोठा प्रश्न होता सुट्टीचा, पण त्यासाठी कोल्हापूरमधील सिव्हिल

सर्जननी त्यांना विशेष मदत केली, ज्यामुळे ते 2 महिने प्रवास करू शकले. मृत्युंजय कादंबरी पूर्ण झाल्यावर त्यांचं प्रकाशन करण्याचं शिवधनुष्य उचलायला कोणीच तयार नव्हतं. तेव्हा तुम्हाला माहिती आहे, त्यांना गदी माडगुळकरांनी मध्यस्थी करून कॉन्स्टेंटन प्रकाशनाच्या आनंद कुलकर्णी यांच्याकडून ती प्रकाशित करून दिली. इतकं हे महान कार्य, अर्थात त्यांचं काम महत्वाचं होतं, मोठं होतं, आणि म्हणूनच सगळे त्यांच्या मदतीला उभे राहिले, हे सुद्धा तितकंच खरं आहे. 1967 साली प्रदर्शित झालेल्या या कादंबरीचे हिंदी, गुजराती, तमिळ, कन्नड अशा 1-2 नाही, तब्बल 9 भाषांमध्ये भाषांतर करण्यात आलेलं आहे. इतकी ही मोठी कादंबरी आणि इतके हे महान लेखक, त्यांच्याविषयी अजून जाणून घ्यायचं आहे या गाण्यानंतर.

अशाच पद्धतीने जसा मोगरा फुलतो ना, तसंच शिवाजी सावंत यांचं लिखाणसुद्धा बहरत गेलं बरं का. मलाच खरंच खूप छान वाटतंय कार्यक्रम करताना, कारण अनेक श्रोते पुन्हा एकदा नव्यानं जोडले गेलेत. संजय लटके सर आणि जगन्नाथ केदारे सर, ज्यांनी आठवणीनं फोन करून कार्यक्रम आवडला हे सांगितलं, ते अंध असूनसुद्धा कार्यक्रम ते ऐकतायत असे श्रोते आपल्याला लाभलेत, हे आकाशवाणी FM रेनबोचं आम्ही सद्भाग्य समजतो. आणि सगळे आम्हाला खूप छान वाटतंय आज तुम्ही हा कार्यक्रम ऐकताय आणि तुम्ही ही प्रतिक्रिया सुद्धा दिली आहे. अर्थात कार्यक्रमात आता मी पुढे जाणार आहे, यात काही शंका नाही, कारण शिवाजी सावंत यांच्याबद्दल बोलायला शब्द कमी पडतील. पण छावा कादंबरीच्या निमित्तानं सांगते की त्यांच्या लेखनाच्या वेळीसुद्धा शिवाजी सावंत यांनी खूप भटकंती केली बरं का. अनेक गडकिल्ले, ऐतिहासिक जागांना त्यांनी भेटी दिल्या. अचानक एक दिवस त्यांच्या स्कूटरचा अपघात झाला आणि त्यामुळे नाईलाजानं त्यांना लिखाण थांबवावं लागलं. पण त्यांच्या पत्नीने या परिस्थितीत त्यांची प्रचंड मदत केली.

छावा कादंबरीचं शेवटचं प्रकरण तर शिवाजी सावंतांनी डिक्टेट केलं आणि त्यांच्या पत्नीनं ते लिहून काढलं. तुम्ही बघा अशा पद्धतीनं पत्नीनं त्यांना साथ दिलेली होती. 1972 साली मुंबईमध्ये शिवाजी सावंत यांचा सत्कार आयोजित करण्यात आला. कार्यक्रम झाल्यानंतर आचार्य अत्रे आणि त्यांची भेट झाली. तेव्हाचा एक गाजलेला प्रसंग आहे तो नक्कीच सांगते. तेव्हा आचार्य अत्र्यांनी त्यांना विचारलं, शिवाजीराव तुम्ही छत्रपती संभाजी महाराजांवर कादंबरी लिहितात, म्हणजे जसं मृत्युंजयमधून तुम्ही कर्णाला मोठं केलं तसं या कादंबरीमधून छत्रपती संभाजी महाराजांना छत्रपती शिवाजी महाराजांपेक्षा मोठं करणार की काय? हा प्रश्न ऐकून शिवाजी सावंत जरा गोंधळून गेले, पण त्यांनी सुद्धा अतिशय समर्पक उत्तर दिलं, बरं का, आचार्यजी माझ्या कादंबरीचं नाव आहे छावा, म्हणजे त्यांचे वडील सिंह होते हे नावातच सिद्ध होतं की नाही. बघा बरं काय चपखल उत्तर प्रतिभावान लेखक हा अशीच उत्तरं देतो हे ऐकून आचार्य अत्रे हसले आणि समोर ठेवलेलं एक छोटंसं द्राक्ष शिवाजी सावंत यांना त्यांनी भरवलं. 1994 साली भारतीय ज्ञानपीठाकडून मृत्युंजय कादंबरीसाठी शिवाजी सावंत यांना मानाच्या मूर्तीदेवी पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं आणि याचबरोबर त्यांना साहित्य अकादमीचा पुरस्कारसुद्धा मिळाला. मृत्युंजय कादंबरीमुळे जनमानसात मृत्युंजयकार या नावानं त्यांना प्रसिद्धी मिळाली. आज इतक्या वर्षांचा काळ लुटलेला असला तरी मृत्युंजय किंवा छावा कादंबरीची लोकप्रियता यात किंचितही कमी झालेली नाही. कदाचित याचमुळे 2025 साली त्यांच्या छावा कादंबरीचं इंग्रजीमध्ये भाषांतर झालं. आज शिवाजी सावंत या जगात नसले तरी आपल्या लेखनातून त्यांनी निर्माण केलेली पात्र सदैव अजरामर राहतील यात यत्किंचितही शंका नाही. त्यांच्या या संपूर्ण कारकिर्दीला माझा मानाचा मुजरा. आता ठीक 3 वाजता तुम्ही बातमीपत्र ऐकणार आहात आणि त्यानंतर 3:10 पुन्हा सप्तरंगी 7 मी तुमच्याबरोबर RJ चैताली असणार आहे. तेव्हा शिवाजी सावंत यांना पुन्हा एकदा सलामी देऊया या गाण्यातून सुद्धा.

आकाशवाणी मुंबई रश्मी पाटकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. राज्यातल्या अनुदानित खासगी वरिष्ठ महाविद्यालयांमध्ये सहयोगी प्राध्यापकाची 5012 पदं भरण्यासाठी राज्य शासनाची मंजुरी. INS निपुण नौदलाच्या ताफ्यात समारंभपूर्वक दाखल. नेपाळमध्ये 903 पूरबळींचे मृतदेह सापडले, 4000 जास्त जण अद्याप बेपत्ता. आणि नोवाक जोकोविच अमेरिकन खुल्या टेनिस स्पर्धेच्या पहिल्याच फेरीत बाद. राज्यातल्या अनुदानित खासगी वरिष्ठ महाविद्यालयांमध्ये सहयोगी प्राध्यापकाची 5012 पदं भरण्यासाठी राज्य शासनानं मंजुरी दिली आहे. तसंच भरतीच्या वेळी मुलाखतीचं CCTV चित्रीकरण अनिवार्य करण्यात आलं आहे. उच्च आणि तंत्रशिक्षण विभागाने आज त्याची अधिसूचना जारी केली. विद्यार्थी पटसंख्या आणि कार्यभार यासंबंधी ऑक्टोबर 2025 तयार केलेल्या समीकरणानुसार ही पदं मंजूर केली आहेत. संबंधित महाविद्यालयांनी विद्यापीठ आयोगाच्या नियमांनुसार पदभरतीची प्रक्रिया करावी असं अधिसूचनेत म्हटलं आहे. मुलाखतीचं चित्रीकरण मुलाखतीच्या दिवसापासून 1 वर्षासाठी सांभाळून ठेवावं असंही शासनानं सांगितलं आहे. देशात चीप उत्पादनाला चालना देण्यासाठी केंद्र सरकारनं सेमिकॉन योजनेचा दुसरा टप्पा सुरू केला आहे. यासाठी 1,27,000 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. भारतीय कंपन्यांनी या चीपची रचना करणं, त्यांच्या उत्पादनासाठी आवश्यक असणाऱ्या उपकरणांसाठी उत्पादन केंद्र उभारणं, सेमीकंडक्टर फॅब्स, चीप्सची जोडणी, पॅकेजिंग आणि चाचण्या अशा 6 भागांचा समावेश या योजनेत करण्यात आला आहे.

0: सेमीकंडक्टर उद्योगाच्या संपूर्ण मूल्य साखळीला आर्थिक पाठबळ देण्यात येईल असं सरकारनं याबद्दलच्या अधिसूचनेत म्हटलं आहे. राज्यात SIR अर्थात मतदार याद्यांची फेरतपासणी आणि सुधारणा मोहिमेअंतर्गत तयार करण्यात आलेली प्रारूप मतदार यादी आज प्रसिद्ध करण्यात येणार आहे. नागरिकांनी प्रारूप मतदार यादीत आपलं नाव समाविष्ट असल्याची खात्री करून घ्यावी असं आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलं आहे. ही प्रारूप मतदार यादी जिल्हाधिकारी तसंच जिल्हा निवडणूक अधिकारी यांच्या संकेतस्थळावर उपलब्ध असेल. त्याचबरोबर राजकीय पक्षांची कार्यालयं, तहसील कार्यालयं आणि मतदार नोंदणी कार्यालयांमध्येही नागरिकांना ही यादी पाहता येणार आहे. सातारा जिल्ह्यातल्या आठही विधानसभा मतदारसंघातली प्रारूप मतदार यादी विशेष सखोल पुनरीक्षण मोहिमेअंतर्गत आज प्रसिद्ध करण्यात आली. जिल्ह्यात 26,51,347 मतदारांपैकी 3,41,925 मतदारांचं गणना प्रपत्र आयोगाला मिळालेलं नाही. 1,91,000 मतदार कायमसाठी स्थलांतरित झाले आहेत तर 88,490 मतदार हयात नसल्याची नोंद झाली आहे. INS निपुण हे जहाज आज भारतीय नौदलाच्या ताफ्यात समारंभपूर्वक दाखल झालं. निस्तार वर्गाच्या DSV श्रेणीतल्या जहाजाची बांधणी विशाखापट्टणम इथल्या हिंदुस्तान शिपयार्ड लिमिटेडनं स्वदेशी तंत्रज्ञानानं केली आहे. या जहाजामुळे खोल समुद्रातल्या परिचालनासाठी भारतीय नौदलाला नवी शक्ती मिळाली आहे असं नौदल प्रमुख ऍडमिरल कृष्ण स्वामीनाथन यांनी मुंबईत या समारंभात बोलताना सांगितलं. सध्या सागरी क्षेत्र अधिकाधिक स्पर्धात्मक आणि आव्हानात्मक होत आहे, त्यामुळे धोरणात्मक परिवर्तन ही काळाची गरज बनल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. समुद्राच्या वेगवान लाटा आणि प्रतिकूल हवामानातही स्थिर राहून काम करण्याची क्षमता INS निपुण या जहाजाकडे आहे. त्यामुळे समुद्राच्या तळाशी अडकलेल्या पाणबुडीसह खलाशांना बाहेर काढणं किंवा समुद्राखाली बिघडलेली जहाजं अथवा त्यावरची यंत्रसामुग्री दुरुस्त करणं आता शक्य होऊ शकेल. वस्त्र आणि वस्त्र प्रावरण क्षेत्र हा केवळ देशाच्या सांस्कृतिक वारशाचा महत्वाचा भाग नाही तर त्याचं लाखो नागरिकांना उपजीविका देण्यात महत्वपूर्ण योगदान आहे असं राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आज सांगितलं. त्या नवी दिल्लीत राष्ट्रीय फॅशन टेक्नॉलॉजी संस्थेच्या पदवीदान समारंभात बोलत होत्या. देशाचा उच्च सांस्कृतिक वारसा आणि मूल्य यांच्या आधारे जागतिक दृष्टिकोन अंगीकारण्याचं आवाहन त्यांनी विद्यार्थ्यांना केलं. सध्या या क्षेत्रात महिलांचं प्राबल्य असल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केलं.
1: आप ऐसे समय में फैशन टेक्नोलॉजी के विभिन्न विधाओं के स्नातक बन रहे हैं जो भारत आत्मनिर्भरता के अनेक आयामों पर तेजी से आगे बढ़ रहे हैं. आज हमारे देश पहले की तुलना में कहीं अधिक आत्मविश्वास के साथ विश्व पटल पर अपनी भूमिका को विस्तार दे रहे हैं. मुझे बताया गया है कि 20 साल पहले महिलाओं की संख्या केवल 20% था. अभी 4,000 करीब जो बच्चे यहाँ उपस्थित है उनमें से 85% महिलाएं हैं.
0: देशभर पसरलेल्या फॅशन टेक्नॉलॉजी संस्थेच्या 18 संकुलांमधल्या विद्यार्थ्यांना यावेळी पदवी प्रदान करण्यात आली. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. नेपाळमध्ये आलेल्या पुरानंतर मदत बचाव आणि शोधकार्य आजही सुरू आहे. आतापर्यंत 903 जणांचे मृतदेह सापडले असून 4,000 जास्त जण अद्याप बेपत्ता असल्याची माहिती नेपाळच्या आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणानं दिली आहे. बेपत्ता झालेल्यांमध्ये नेपाळचं पोलीस दल, लष्कर तसंच सरकारी कार्यालयातल्या कर्मचाऱ्यांचाही समावेश आहे. नेपाळमधल्या रुग्णालयांमध्ये मृतदेहांची ओळख पटवण्याचं काम सुरू आहे. या कामासाठी DNA विश्लेषणात तज्ज्ञ असलेल्या भारताच्या 18 सदस्यीय न्यायवैद्यक तज्ज्ञांचं पथक नेपाळमध्ये दाखल झालं आहे. ज्या मृतदेहांची ओळख पटवणं शक्य नसेल त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आल्याची माहिती नेपाळचे परराष्ट्र सचिव अमृत बहादूर राय यांनी दिली आहे. इथल्या चिलिमे आणि लांगटांग परिसरातल्या जलविद्युत प्रकल्पांच्या बोगद्यांमध्ये शेकडो जण अडकले असून त्यांना बाहेर काढण्यासाठी भारत आणि नेपाळच्या पथकांकडून शोध आणि बचाव कार्य सुरू आहे. पूरबाधित जिल्ह्यांमधून आतापर्यंत 10,000 जास्त लोकांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आलं असून 3,000 जास्त नेपाळी नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आलं आहे. दरम्यान 403 भारतीय नागरिक चीनमधून सुरक्षितपणे नेपाळमध्ये पोहोचले असून 500 भारतीय नागरिक चीनमध्ये सुरक्षित आहेत. राज्य आपत्कालीन कार्य केंद्राकडे आपत्तीग्रस्त भागात अडकलेल्या 404 नागरिकांची नोंद झाली आहे. नीट पेपर फुटी संदर्भात झालेल्या आंदोलनादरम्यान आंदोलक विद्यार्थ्यांविरोधात दाखल झालेले FIR रद्द करण्यासाठी केंद्र सरकारने सर्वोच्च न्यायालयात अर्ज केला आहे. संविधानाच्या 142व्या कलमान्वये मिळालेल्या विशेषाधिकारांचा वापर करण्याची परवानगी महाधिवक्ता तुषार मेहता यांनी सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत यांच्या नेतृत्वाखालच्या पीठाकडे मागितली. न्यायालय उद्या या अर्जावर सुनावणी करेल. पेट्रोल पंपावर इंधन भरण्यासाठीच्या प्रत्येक नळीच्या तोंडावर पेट्रोलमधल्या इथेनॉलचं नेमकं प्रमाण दर्शवणारं माहितीचं लेबल लावण्याचे निर्देश केंद्र सरकारला द्यावेत अशी मागणी करणारी याचिका

संबंधित याचिका ही दुसऱ्याच्या वतीने किंवा अप्रत्यक्ष हेतूने केलेली याचिका असून अशाच प्रकारची याचिका यापूर्वी न्यायालयाने फेटाळल्याचा युक्तिवाद महाधिवक्ता आर व्यंकटरमण यांनी केला. तो मान्य करून संबंधित याचिका उच्च न्यायालयापुढे सादर करण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने याचिकाकर्त्यांना दिले. राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणाच्या सदस्यांच्या कार्यकाळाबद्दलची सुनावणी तातडीनं घ्यायला सर्वोच्च न्यायालयानं मान्यता दिली आहे. 15 सप्टेंबरला होणारी सुनावणी आता 8 सप्टेंबरपूर्वी होईल. न्यायालयानं या सदस्यांना दिलेली मुदतवाढ 8 तारखेला संपत असून त्यानंतर प्राधिकरणाची तीनही पीठं कार्यरत राहणार नाहीत असं बार असोसिएशननं लक्षात आणून दिल्यानंतर सुनावणी लवकर घ्यायचा निर्णय सर्वोच्च न्यायालयानं घेतला. सर्बियाचा अग्रगण्य टेनिसपटू नोवाक जोकोविच अमेरिकन खुल्या टेनिस स्पर्धेच्या पहिल्याच फेरीत बाद झाला. न्यूयॉर्कच्या आर्थर ॲश मैदानावर काल अर्जेंटिनाच्या मारियानो नोवोनेने अटीतटीच्या सामन्यात त्याचा पराभव केला. विविध दुखण्यांनी बेजार झालेला जोकोविचने ही लढत 7-6, 5-7, 4-6, 6-2, 6-1 अशी गमावली. महिला क्रिकेटमध्ये दुबईत सुरू असलेल्या आशिया चषक टी ट्वेंटी स्पर्धेत भारताने काल थायलंड संघाचा 94 धावांनी पराभव करून विजयी सलामी दिली. भारताने विजयासाठी 160 धावांचं आव्हान दिलं होतं, मात्र थायलंडचा डाव 17व्या षटकात 65 धावात आटोपला. 64 धावा फटकावणारी शफाली वर्मा सर्वोत्कृष्ट खेळाडू ठरली. भारताचा यानंतरचा सामना येत्या गुरुवारी 3 सप्टेंबर रोजी हाँगकाँग विरुद्ध होणार आहे. नागपूरमधल्या भानुताई गडकरी ग्रामीण विकास संस्थेनं आज महाल इथल्या श्री क्षेत्र कल्याणेश्वर मंदिरात कॅन्सर तपासणी शिबिर आयोजित केलं होतं. याप्रसंगी 200 हून अधिक महिलांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली. ठळक बातम्या पुन्हा एकदा. राज्यातल्या अनुदानित खासगी वरिष्ठ महाविद्यालयांमध्ये सहयोगी प्राध्यापकाची 5012 पदं भरण्यासाठी राज्य शासनाची मंजुरी. आयएनएस निपुण नौदलाच्या ताफ्यात समारंभपूर्वक दाखल. नेपाळमध्ये 903 पूरबळींचे मृतदेह सापडले. 4000 जास्त जण अद्याप बेपत्ता. आणि नोवाक जोकोविच अमेरिकन खुल्या टेनिस स्पर्धेच्या पहिल्याच फेरीत बाद. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 वाजता आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात. नमस्कार.

0: Swali FM Rainbow 107.1 MHz Musically yours.
1: हाय हॅलो नमस्कार आणि शुभ दुपार. आकाशवाणी मुंबई प्रसारित 107.1 MHz आणि न्यूज ऑन एअर ॲपवर आपण ऐकत आहात FM रेनबो वाहिनी आणि आज आपल्यासोबत मी आहे RJ चैताली. पुन्हा एकदा सप्तरंगी साथ या कार्यक्रमात तुमचं अतिशय मनापासून मी स्वागत करते आणि कार्यक्रमात सुरुवात करते एका सुभाषितापासून. विद्या नाम नरस्य रूपमधिकम प्रच्छन्न गुप्तम धनम विद्या भोगकरी यशः सुखकरी विद्या गुरूणां गुरुः विद्या बंधुजनो विदेश गमने विद्या परम दैवतम विद्या राजसु पूजते न तु धनम विद्या विहीनः पशुः. या सुभाषिताचा अर्थ असा होतो की विद्या अर्थात ज्ञान हा आपला गुरु आहे. ज्ञान ही गोष्ट अशी आहे की जी लपवलेलं धन आहे, जे परदेशात सुद्धा आपल्याला आपल्या भावासारखी सोबत करते, जे गुरूंचाही गुरु आहे, ते खरी विद्या, ते खरं ज्ञान. राजाला सुद्धा त्याच्याकडे असलेली संपत्ती नव्हे तर त्याच्याकडचं असलेलं ज्ञान हे शोभून दिसतं. आणि म्हणूनच जो व्यक्ती विद्येशिवाय ज्ञान संपादन केल्याशिवाय राहतो तो पशूंसारखा आहे. तुम्ही बघा ना, विद्येचं ज्ञानाचं हेच तर महत्त्व आहे. आणि म्हणूनच महात्मा ज्योतिराव फुलेंनी सुद्धा ह्याच विद्येचं महत्त्व सांगितलंच की विद्येविना मती गेली, मतीविना गती गेली, गतीविना वित्त गेले, वित्ताविना क्षुद्र खचले आणि इतके सारे अनर्थ केवळ एका अविद्येने केले. असं हे ज्ञान नेहमीच सगळ्यांसाठी महत्त्वाचं आहे. शिक्षण हे आपल्या मूलभूत गोष्टींपैकीचं एक महत्त्वाचं मूलभूत तत्व. अन्न, वस्त्र, निवारा, शिक्षण, आरोग्य या माणसाच्या मूलभूत गरजा आहे. आता तुम्ही म्हणाल, ही इतकी सारी प्रस्तावना मी का बरं केली? याचं कारण मुलांच्या शिक्षणाला नवी वाट दाखवणाऱ्या अशा एका व्यक्तीबद्दल आज आपण बोलणार आहोत. ही जी व्यक्ती आहे, ही जी सखी आहे, यांचं काम इतकं प्रचंड मोठं आहे आणि जे आवश्यक

खरंच ही प्रार्थना ऐकल्यावर सगळ्यांना शाळेत गेलं असं वाटलं की नाही, वाटायलाच हवं, कारण आपण बोलत होतो शिक्षणाबद्दल. आणि आज मी बोलणार आहे त्या सखीबद्दल जिची आज पुण्यतिथी आहे आणि त्यांचं नाव आहे ताराबाई मोडक. मुलांच्या शिक्षणाची नवी वाट दाखवणाऱ्या मॉन्टेसरी शिक्षिका म्हणून आपण सगळेजण त्यांना ओळखतो, त्याच ताराबाई मोडक. आता मी त्यांच्याच विषयी तुम्हाला अधिक सांगणार आहे, कारण ही प्रार्थना ऐकल्यानंतर खरंच इतकं छान प्रसन्न वाटलं असेल की विचारून सोय नाही. असंच शिक्षण म्हणजे फक्त चार भिंतींची शाळा नाही बरं का. आज आपण शाळा म्हटलं की वर्ग, फळा, बाक, पुस्तक, गृहपाठ असा सगळा विचार मनात येतो. पण जवळपास 100 वर्षांपूर्वी ताराबाई मोडक यांनी या चौकटी बाहेर जाऊन विचार केला. लहान मुलांना शिकवायचं म्हणजे त्यांना तासन तास एका जागी बसवून ठेवायचं नाही, तर खेळता खेळता, कृतीतून, अनुभवातून, आजूबाजूच्या वातावरणातून शिकवायचं अशी त्यांची धारणा होती. विशेष म्हणजे हे शिक्षण केवळ शहरातील मुलांसाठी असू नये, तर ग्रामीण आणि आदिवासी भागातल्या मुलांपर्यंत हे शिक्षण पोहोचलं पाहिजे यासाठी त्याने आयुष्यभर यथाशक्ती प्रयत्न केले. आज आपण प्ले वे मेथड, ॲक्टिव्हिटी बेस्ड लर्निंग, एक्सपेरिमेंटल लर्निंग असे काही इंग्रजी शब्द ऐकतो. या विचारांची भारतीय परिस्थितीला अनुरूप अशी अंमलबजावणी कशी काय जोडून घेता येईल असा विचार करणाऱ्या अग्रणी शिक्षण तज्ज्ञांमध्ये होत्या ताराबाई मोडक. आज यांचं नाव निश्चितच आदरानं घेतलं जातं. स्वतः आयुष्यातल्या सगळ्याच टप्प्यांमधून त्या पुढे गेल्या. त्यांचा जन्म झाला 19 एप्रिल 1892 रोजी इंदूरला. त्यांचं मूळ नाव ताराबाई भागवत. पुढे त्यांचा विवाह झाला गणेश मोडक यांच्याशी. उच्च शिक्षण घेतल्यानंतर त्यांनी अध्यापन क्षेत्रात काम करायला सुरुवात केली. सुरुवातीला त्या पारंपरिक पद्धतीनं शिक्षण देत होत्या, पण लहान मुलांच्या शिक्षणाकडे पाहण्याची त्यांची दृष्टी हळूहळू बदलत गेली. मुलांना फक्त पाठांतर शिकवण्यापेक्षा त्यांच्या नैसर्गिक जिज्ञासेला चालना देणं किती आवश्यक आहे हे त्यांना प्रकर्षानं जाणवलं. आणि याच विचारातून शैक्षणिक प्रयोगांची एक मोठी चळवळ ताराबाई मोडक यांनी सुरू केली. त्यांच्याविषयी अजून खूप माहिती मला तुम्हाला सांगायची आहे, पण हे गाणंसुद्धा छानसं तुम्हाला ऐकवायचं आहे. ऐकूया हे गीत.

तर आपण बोलत होतो ताराबाई मोडक यांच्याविषयी आणि कार्यक्रमात अनेक श्रोते सहभागी झालेले आहेत. योगेश दमण, ओंकार पाटील, सुनील जंगम, पद्मा कुलकर्णी, विजया शिरपूरकर, अर्चना जोगळेकर, रामदास तांबे, संयोगिता बापट, किशोर पवार सर, विजेंद्र घाटोळ सर, अनेक श्रोते कार्यक्रमात या निमित्तानं सहभागी झालं आहे. आणि मलाही खूप छान वाटतंय की ताराबाई मोडक यांच्याविषयी मी माहिती सांगते. अर्चनाताई, तुम्ही एक आठवण करून दिलीत, नक्कीच मलाही ती आठवण आहे की पुढे हे काम अनुताई वाघ यांनी सांभाळलं. आपण त्यांच्याकडे अगदी शेवटाला येणारच आहोत. पण आता मी येणार आहे पुन्हा एकदा मॉन्टेसरी शिक्षणाचा प्रभाव आणि त्यांचं काम किंवा ही शिक्षणाची चळवळ कशी नेमकी सुरू झाली याच्याकडे. ताराबाई मोडक यांच्या शैक्षणिक विचारांवर मारिया मॉन्टेसरी यांच्या शिक्षणाचा खूप मोठा असा प्रभाव म्हटलं तरी चालेल, कारण या पद्धतीने शिक्षण दिलं गेलं पाहिजे हे त्यांच्या आधीपासून डोक्यात होतं. आणि या पद्धतीने मुलांना केंद्रस्थानी ठेवून हे प्रयोग कसे करायचे ह्याचा विचार सातत्यानं ताराबाई मोडक करत होत्या. बरं, हा नुसता विचार होता का? तर अजिबात नाही. या विचाराला कृतीमध्ये उतरवण्याचं कामसुद्धा त्यांच्याकडून सातत्यानं होत होतं. आता हे काम नेमकं कशा पद्धतीने होत होतं याच्याकडे मी येणार आहे. त्या लहान मुलांना वस्तू हाताळायला देणं, निरीक्षण करणं, प्रयोग करणं, कृतीतून शिकवणं ह्या पद्धतीने त्यांनी हे शिक्षण सुरू केलं. भारतातील ग्रामीण आणि गरीब मुलांसाठी आपल्या परिस्थितीत साधन सामग्रीत कशा पद्धतीनं शिकता येईल इथून त्यांचा अभिनव असा प्रयोग सुरू झाला. शाळा मुलांच्या दारात त्यांनी नेली. ताराबाई मोडक यांच्या कामातलं सर्वात रंजक आणि महत्त्व असण्याचा एक भाग आहे किंवा गोष्ट आहे ती अशी की त्यांनी शाळा मुलांपर्यंत नेली. गरीब, ग्रामीण, आदिवासी कुटुंबातील अनेक मुलांना शहरातील शाळेत जाणं शक्य नव्हतं. मग अशा मुलांनी शिक्षणापासून वंचित का बरं राहायचं? ताराबाईंनी ह्याच प्रश्नाला उत्तर त्यांच्या कृतीतून दिलं. शाळा त्यांच्या घराजवळ, त्यांच्या वस्तीत, त्यांच्या वातावरणात कशी काय उभी राहील ह्याचा विचार त्यांनी केला. त्यांच्या या दृष्टिकोनातून पुढे अंगणवाडी सदृश बालशिक्षणाच्या संकल्पनांना बळ मिळालं आणि त्यांचं कार्य हे शिक्षण व्रत अगदी घराघरापर्यंत पोहोचलं. आज शाळा तुमच्या दारी किंवा बालशिक्षण घराजवळ असे विचार आपल्याला सहज वाटतात, पण त्या काळात त्यांनी केलेला हा विचार आणि त्यांनी केलेली ही कृती ही प्रचंड क्रांतिकारी विचारांची होती यात तिळमात्र शंका नाही. त्यांच्याविषयी अधिक माहिती घ्यायची या गाण्यानंतर.

तर अशी भूक लागली खरी, शाळा सुटली, पाटी फुटली, आणि खरंच हे सगळं वर्णन आपल्याला शाळेची आठवण करून देणारं आहे. आणि हे वर्णन ऐकत असताना कुठेतरी तुम्हालासुद्धा कदाचित शाळेत गेल्यासारखं वाटत असेल, आणि ते वाटलंच पाहिजे, कारण आज शिक्षणतज्ज्ञ ताराबाई मोडक यांची आपण आठवण या निमित्तानं काढतो आहे. आपण इथपर्यंत येऊन थांबलो होतो की शाळा घरापर्यंत नेण्याचं काम त्यांनी केलं, आणि ह्याच्यामध्ये कुरण शाळा ही जी एक कल्पना आहे ना, ती खरं तर विशेष उल्लेखनीय आहे. आता हा प्रकार काय आहे तो पण मी तुम्हाला सांगते. याचा अर्थ असा होतो की शाळा म्हणजे एखादी बंदिस्त खोलीच असली पाहिजे असा समज त्यांनी मुळात मोडून काढला. मुलांच्या नैसर्गिक वातावरणालाच शिक्षणाचं माध्यम बनवता येईल हेही त्यांनी दाखवून दिलं. मुलांनी बाहेर जाऊन झाडं, पानं, माती, दगड, प्राणी, पक्षी, ऋतू, परिसर या सगळ्यातून निरीक्षण केलं पाहिजे असा त्यांचा स्वतःवरती आणि स्वतःच्या या शैक्षणिक प्रयोगावरती विश्वास होता. आणि या निमित्तानं त्यांनी हे शिक्षणाचे धडे द्यायचा सुद्धा प्रयत्न केला. आणि म्हणूनच नेचर बेस लर्निंग ज्याला आपण निसर्ग शिक्षण म्हणतो, तर हा प्रकार त्यांनी सुरू केला. त्यामुळे झालं असं की मुलांना नैसर्गिक वातावरणात शिक्षण घेणं हे खूप सोपं गेलं. म्हणजेच वर्गात बसून निसर्गाबद्दल शिकण्याऐवजी निसर्गात जाऊन निसर्गातच शिकायचं, शिवाय खेळामधून सुद्धा शिकायचं हा सुद्धा एक पायंडा त्यांच्या शिक्षण पद्धतीमध्ये होता. की लहान मुलांसाठी महागडी शैक्षणिक खेळणी असली पाहिजे असं त्या अजिबात मानत नव्हत्या, तर आजूबाजूला सहज उपलब्ध असलेल्या वस्तूंचा उपयोग करून मुलांना शिकवता येईल हे

मुळात त्यांनी दाखवून दिलं आणि याचा फायदा असा झाला की अनेक विद्यार्थी हे शिक्षणाबरोबर छानपैकी शिक्षणात समरस होऊन शिकायला लागले. दगड, शंख, शिंपले, बिया, काड्या, माती, कागद अशा साध्या साध्या वस्तूंच्या माध्यमातून मुलांना आकार, रंग, संख्या, मोजणी, वर्गीकरण, निरीक्षण यांसारख्या कल्पना त्यांनी शिकवल्या आणि खरंच अनेक मुलं या निमित्तानं शिकली आणि पुढे गेली. आज तुम्ही सगळेजण कार्यक्रम ऐकता आहात, मला छान वाटतं आहे. प्रकाश कुलकर्णी सर, राजेंद्र मणिराम म्हात्रे सर, वसईहून कुरल सर, चंद्रशेखर मुळेकर सर हे कार्यक्रमात सहभागी झाले, यशवंत आडमुटे, राजेंद्र म्हात्रे, प्रणव शिंदे, मंगेश म्हात्रे हे आपल्या कार्यक्रमातले श्रोते नेहमीच सहभागी होतात आणि प्रोत्साहित करतात, खूप छान वाटतं. पण अशा वेळेला पुन्हा एकदा स्मरण करावं असं वाटतं ह्या शिक्षण तज्ज्ञांचं, ताराबाई मोडक यांचं, की ज्यांनी हा निसर्गातला संदेश देताना ह्या सगळ्या गोष्टीसुद्धा आपल्याला शिकवल्या. आणि आज तुम्ही बघा, नेचर बेस्ड लर्निंगची तितकीच गरजसुद्धा आहे. ह्या दृष्टीने त्यांच्याविषयी अधिक माहिती आपल्याला घ्यायची आहे, पण ही प्रार्थना ऐकून झाल्यानंतर.

खरंच या प्रार्थनेनंतर आपण मगाशी म्हटलं तसं की ताराबाई मोडक या गोष्टीच्या खूप महत्त्वाच्या, काय म्हणता येईल त्याला, एक महत्त्वाचं त्यांचं हे वैशिष्ट्य होतं की निसर्गातली शाळा, बिनभिंतींची शाळा. माधवी जोशीताई यांनी कार्यक्रमात सहभाग नोंदवला आहे, समीर नाईक यांनी कार्यक्रमात सहभाग नोंदवला आहे, आणि माधवीताईंनी आपल्याला सांगितलं आहे की बिनभिंतींची उघडी शाळा हे गाणं नक्की लावायचा प्रयत्न करा. मी नक्कीच लावायचा प्रयत्न करणार आहे, कारण खरंच हे गाणं आपल्याला ती गोष्ट सांगतं की जी

ताराबाई मोडक यांना सुद्धा खरं तर अपेक्षित होती. तर ग्रामीण आणि आदिवासी मुलांच्या शिक्षणासाठी त्यांनी बोर्डी आणि कोसबाड परिसरात खूप महत्त्वपूर्ण प्रयोग केले. आदिवासी मुलांना त्यांच्या जीवनाशी संबंधित वातावरणातून शिकवणं, त्यांच्या भाषेचा आणि संस्कृतीचा विचार करणं, शिक्षण त्यांच्या जीवनापासून वेगळं न ठेवता त्यांच्या दृष्टिकोनातून त्यांना ते देणं, या सगळ्या कार्यामुळे बालशिक्षणाची संकल्पना केवळ शहरातील मध्यमवर्गीय मुलांपुरती मर्यादित न राहता दुर्गम भागातल्या मुलांपर्यंत, वंचित राहणाऱ्या सगळ्या भागांपर्यंत पोहोचवण्याची ही दिशा मिळाली आणि अनेक विद्यार्थी या दृष्टिकोनातून या शिक्षणाच्या प्रवाहामध्ये आले. आता यानंतरचा महत्त्वाचा एक मुद्दा त्यांच्या बाबतीतला आहे तो बालवाडीचा. बालवाडी चळवळीला त्यांनी दिलेलं योगदानसुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे. आज महाराष्ट्रात बालवाडी हा शब्द अगदी परिचित आहे, पण मुळात बालवाडी म्हणजे नेमकं काय, ती कशी असली पाहिजे, त्यात कुठल्या गोष्टी अंतर्भूत असायला हव्यात, हे सुद्धा ताराबाई मोडक यांनी शिक्षणाचे प्रयोग करताना कृतीतून दाखवून द्यायचा प्रयत्न केला. आणि हे नक्की काय होतं ऐकूया पण या गाण्यानंतर.

झाली आणि अर्थातच ताराबाई मोडक यांच्याविषयी आपण माहिती देत आहे. हे मध्येच कार्यक्रम त्यांनी ऐकायला सुरू केल्यावर सुद्धा त्यांना कळलं आणि ही आठवण झाली. धन्यवाद ताई, तुम्ही कार्यक्रमात सहभाग नोंदवलात. आता आपण पुढे जाणार होतो आणि बालवाडीपर्यंत मला वाटतं आपण येऊन थांबलो होतो की लहान मुलांच्या शिक्षणामध्ये गाणी, गोष्टी, खेळ, हालचाल, कृती, निरीक्षण ही जी काही महत्त्वाची गरज असते ती बालशिक्षणाला अत्यंत महत्त्वाने प्रेरित करत असते. बालवाडी ही केवळ शाळेपूर्व तयारी करणारी जागा नाही तर मुलांच्या सर्वांगीण विकासाची ही पहिली पायरी आहे असा विचार त्यांनी पुढे आणला. ताराबाई मोडक यांच्या दीर्घ आणि उल्लेखनीय कार्याची दखल भारत सरकारनं घेतली आणि 1962 त्यांना सर्वोच्च अशा पद्मभूषण पुरस्कारानं सुद्धा सन्मानित करण्यात आलं. मात्र त्यांच्या कार्याचा खरा पुरस्कार हा केवळ एक सन्मान नव्हता तर दुर्गम भागातलं एखादं मूल पहिल्यांदा ज्यावेळेला एखादं अक्षर ओळखू लागलं, स्वतःच्या हातानं स्वतःचं नाव लिहू लागलं, अंक मोजायला शिकलं, त्या अर्थानं त्यांचा खरा विजय झाला असं त्यांनी म्हटलं. त्यांनी शिक्षणाकडे केवळ नोकरी किंवा परीक्षा पास होण्याचं साधन म्हणून कधीच पाहिलं नाही तर मुलांच्या व्यक्तिमत्वाचा विकास होणं हे शिक्षणात अंतर्भूत आहे हे वारंवार सांगण्याचा प्रयत्न केला आणि म्हणूनच ताराबाई या मोडक या महान शिक्षण तज्ज्ञ म्हणून आपण आजही त्यांचं स्मरण करतो.

कार्यक्रमात अनेक श्रोते पुन्हा एकदा जोडले गेलेत आणि मला खूप छान वाटतंय आज त्यांची नावं घेताना समाधान वाटतंय. वसुमती ठोसर यांनी सांगितलं की कार्यक्रम खूप छान झाला आणि कार्यक्रम ते ऐकतायत आणि असंच ऐकत रहा, धन्यवाद. तसंच कुंदा धाकरस यांनी सुद्धा व्हॉट्सअपच्या माध्यमातून सांगितलेलं आहे. स्वस्तिक गारटजी, तसंच बलभीम बाबळसुरे, प्रमोद धाराशिव, अपर्णा अरुण गावकर, सुरेश पुट्टजवार, मंगेश जोशी, अनेक श्रोते हे कार्यक्रमात सहभागी झालेत. कोणाचं नाव घ्यायचं राहिलं असेल तर त्यासाठी पुन्हा एकदा क्षमस्व. पण मला एक गोष्ट मात्र प्रकर्षाने जाणवते की अनेक श्रोते कार्यक्रम ऐकतात आणि खूप छान प्रतिसाद देतात. आज आपण शिक्षणतज्ज्ञ ताराबाई मोडक यांच्याबद्दल बोलतोच आहोत आणि आपण इथपर्यंत आलो होतो की त्यांची पुण्यतिथी आज आहे आणि त्यांना ज्यावेळेला पद्मभूषण दिला गेला त्यावेळेला त्यांनी हे सांगायचा प्रयत्न केला की शिक्षण हे फक्त अभ्यास किंवा परीक्षा ह्यापुरतं अजिबात मर्यादित असू नये. तर त्याची व्याख्या ही खूप वेगळी आहे आणि ती त्यांनी वेगळी व्याख्या नोंदवायचा प्रयत्न केला की शिक्षण हे सर्वार्थानं दिलं गेलं पाहिजे. आणि म्हणूनच शिक्षणतज्ज्ञ ताराबाई मोडक यांचं जे काम आहे कोजवाड टेकडीवरचं ते पुढेही चालू राहिलं. 31 ऑगस्ट 1973 रोजी ताराबाई मोडक यांचं निधन झालं, पण त्यांच्या शैक्षणिक विचारांचं महत्त्व आजही कमी झालेलं नाही बरं का. आजच्या शिक्षण पद्धतीत आपण ॲक्टिव्हिटी बेस्ड लर्निंग, एक्सपेरिमेंटल लर्निंग, लर्निंग थ्रू प्ले, चाइल्ड सेंटर एज्युकेशन, नेचर बेस्ड लर्निंग म्हणजेच अगदी मराठीत सांगायचं तर उपक्रमाधारित शिक्षण, प्रयोगात्मक शिक्षण किंवा खेळातून शिक्षण, विद्यार्थी केंद्रित शिक्षण, निसर्ग शिक्षण, या सगळ्या ज्या संकल्पना ऐकतो ना ह्या अनेक वर्षांपूर्वी त्यांनी दिलेल्या संकल्पना आहेत. ताराबाई मोडक यांनी आपल्या काळात या सगळ्या विचारांना भारतीय परिस्थितीशी जोडून खूप प्रयोग केले आणि म्हणूनच त्यांच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांना आठवण्याचा सर्वात सुंदर मार्ग म्हणजे केवळ त्यांचं चरित्र सांगणं नाही तर त्यांच्या विचारांचा आपल्याला महत्त्वाचा एक प्रश्न स्वतःला विचारायचा आहे त्यांच्या विचारांवर आधारित की आपण मुलांना फक्त शिकवतोय की त्यांनाही स्वतःहून शिकण्याची संधी देतोय. मला वाटतं आपल्यापैकी बरेच जण शिक्षक असतील आणि प्रत्येक पालक हा शिक्षक असतो असंही म्हटलं तरी हरकत नाही, तर त्यामुळे मुलांना ही संधी मिळते की नाही हा आपणही विचार केला पाहिजे. ताराबाई मोडक यांचे हे शिक्षण विचार आहेत आणि हे शिक्षण विचार त्यांच्या नंतर बंद पडले नाहीत, तर हे शिक्षणाचं व्रत अजून एका व्यक्तीने सुरू ठेवलं. त्यांच्याविषयी सुद्धा थोडं जाणून घेऊया या गाण्यानंतर.

तर कार्यक्रमात आत्ताही सहभागी झालेले आहेत सुनीता व्यवहारे. फोन करून त्यांनी आपल्याला सांगितलेलं आहे कार्यक्रम त्या ऐकता आहेत आणि त्यांना तो आवडतो आहे. ताराबाई मोडक यांचं कार्य मी मगाशी म्हटलं तसं पुढे बंद अजिबात झालं नाही बरं का. हे कार्य अखंडितपणे सुरू राहिलं आणि ते सुरू ठेवण्याचं काम कोणी केलं तर त्या होत्या अनुताई वाघ. अनुताई वाघ यांनी सुद्धा ताराबाई मोडकांचं हे काम अखंडित सुरू ठेवलं आणि कोसबाड टेकडीवरती ज्ञानरूपी यज्ञ ठेवला. अगदी जसंच्या तसं हे काम खूप चांगल्या पद्धतीने पेलण्याचं काम हे अनुताई वाघ यांनी केलेलं आहे. एकंदरीतच ताराबाई मोडक आणि त्यांच्या विचारांनी प्रेरित झालेल्या या नव्या शिक्षण पद्धतीमध्ये मुलांच्या हातात पुस्तक देण्याइतकंच महत्त्वाचं आहे ते अनुभव देणं. आणि म्हणूनच ताराबाई मोडक या केवळ शिक्षिका नव्हत्या तर भारतातील बालशिक्षणाला नवी दिशा देणाऱ्या दूरदृष्टीच्या शिक्षणतज्ज्ञ सुद्धा होत्या. ह्या इतक्या महान थोर शिक्षणतज्ज्ञाला माझा मानाचा मुजरा. आज आत्ता मी म्हणाले तसं की आपण पहिल्या कार्यक्रमामध्ये शिवाजी सावंत यांच्या जयंतीबद्दल बोललो, आत्ता या कार्यक्रमात सुद्धा आपण ताराबाई मोडक यांच्या पुण्यतिथीविषयी बोललो. अजून एका व्यक्तीचं स्मरण या निमित्तानं मला करायचं आहे. आपल्या श्रोत्यांनीही याची आठवण मला करून दिलीच. जयवंत कुलकर्णी यांनी सुद्धा आपल्याला सांगितलं, प्रणव शिंदे यांनी सांगितलं की आज जयवंत कुलकर्णी हे जे पार्श्वगायक आहेत त्यांचीसुद्धा जयंती आहे. हे आपल्याला प्रणव शिंदे यांनी आठवण करून दिल्याबद्दल पुन्हा एकदा तुमचे मनापासून आभार. अनेक व्यक्ती, खरंच आपण आपल्याला स्वतःला भाग्यवान समजलं पाहिजे की अनेक थोर व्यक्ती जिथर आपल्याकडे घडून गेल्या त्या मायभूमीत आपणसुद्धा जन्माला आलो. असेच या कार्यक्रमामध्ये आपण वेगवेगळे विषय घेऊन भेटतच असतो. आपण सप्तरंगी सातमध्ये ताराबाई मोडक यांना पुन्हा एकदा अभिवादन करून थांबणार आहोत. ठीक 4 वाजता तुम्ही एक बातमीपत्र ऐकणार आहात आणि त्यानंतर पुन्हा सांजेच्या पारी या कार्यक्रमात मी आपल्याबरोबर असणारच आहे. तेव्हा ऐकूया आधी एक छानसं गीत.

तर आता वेळ झालेली आहे ठळक बातम्यांची. आजच्या ठळक बातम्या. वस्त्र आणि वस्त्र प्रावरण क्षेत्र हा देशाच्या सांस्कृतिक वारशाचा महत्त्वाचा भाग असून लाखो नागरिकांना त्यामुळे उपजीविका मिळाली आहे असं राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आज सांगितलं. त्या नवी दिल्लीत राष्ट्रीय फॅशन टेक्नॉलॉजी संस्थेच्या पदवीदान समारंभात बोलत होत्या. सध्या या क्षेत्रात महिलांचं प्राबल्य असल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केलं. INS निपुण हे जहाज आज भारतीय नौदलाच्या ताफ्यात समारंभपूर्वक दाखल झालं. निस्तार वर्गाच्या DSV श्रेणीतल्या या जहाजाची बांधणी विशाखापट्टणम इथल्या हिंदुस्तान शिपयार्ड लिमिटेडनं स्वदेशी तंत्रज्ञानानं केली आहे. या जहाजामुळे खोल समुद्रातल्या परिचालनासाठी भारतीय नौदलाला नवी शक्ती मिळाली आहे असं नौदल प्रमुख ॲडमिरल कृष्ण स्वामीनाथन यांनी मुंबईमध्ये या समारंभात बोलताना सांगितलं. राज्यातल्या अनुदानित खाजगी वरिष्ठ महाविद्यालयांमध्ये सहयोगी प्राध्यापकाची 5012 पदं भरण्यासाठी राज्य शासनानं मंजुरी दिली आहे. तसंच भरतीच्या वेळी मुलाखतीचं CCTV चित्रीकरण अनिवार्य करण्यात आलं आहे. राज्यात SIR मोहिमेअंतर्गत तयार करण्यात आलेली प्रारूप मतदार यादी आज प्रसिद्ध करण्यात येत आहे. नागरिकांनी प्रारूप मतदार यादीत आपलं नाव समाविष्ट असल्याची खात्री करून घ्यावी असं आवाहन प्रशासनानं केलं आहे. ही प्रारूप मतदार यादी जिल्हाधिकारी तसंच जिल्हा निवडणूक अधिकारी यांच्या संकेतस्थळावर उपलब्ध असेल. या होत्या आजच्या ठळक बातम्या. आता ठीक 2 मिनिटांनी आपण भेटणार आहोत पुन्हा एकदा सांजेच्या पारी या आपल्या कार्यक्रमात.

0: Akashwani FM Rainbow 107.1 MHz, musically yours.
1: आकाशवाणी मुंबई प्रसारित 107.1 मेगाहर्ट्ज वर आणि न्यूज ऑन एअर ॲपवर आपण ऐकत आहात मुंबई केंद्राची FM रेनबो वाहिनी. आणि आज आपल्याबरोबर आपलं निखळ मनोरंजन करण्यासाठी, माहिती देण्यासाठी, आपल्या सेवेसाठी हजर आहे मी RJ चैताली कानिटकर. सांजेच्या पारी या कार्यक्रमात तुम्हा सगळ्यांचं अतिशय मनापासून मी स्वागत करते. दुपारी 2:30 वाजल्यापासून तुम्ही अनेक श्रोते माझ्याशी जोडले गेलेले आहात आणि पुन्हा एकदा सांजेच्या पारी या कार्यक्रमासाठी सुद्धा तुमचा सहभाग कार्यक्रमात निश्चित स्वागतार्ह आहे. आणि त्यासाठी आपले दूरध्वनी क्रमांक आहेत 4515 41 32, 4515 41 33. आपला व्हॉट्सअप क्रमांक आहे 8657661071. आणि सांजेच्या पारी कार्यक्रमात आता विषय पुढे न्यायची वेळ आली आहे. तर आज कुठे बरं जायचं? नेहमी सांजेच्या पारी कार्यक्रमात मी शक्यतोवर वेगवेगळ्या स्थानांची तुम्हाला माहिती देतच असते. तर आज आपण थेट जाणार आहोत सह्याद्रीच्या कुशीत. सह्याद्रीच्या हिरव्यागार कुशीत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंबोलीजवळ वसलेलं हिरण्यकेशी मंदिर हे महाराष्ट्रातलं एक अत्यंत रमणीय, पवित्र असं धार्मिक स्थळ आहे. हे मंदिर भगवान शिवाला समर्पित केलेलं असून याच ठिकाणी हिरण्यकेशी या सुंदरशा नदीचा उगम होतो. मंदिराभोवती दाट जंगल, धुक्याने वेढलेला परिसर, शांत वातावरण असल्याने इथे अध्यात्म आणि निसर्ग यांचा सुंदर मिलाफ अनुभवायला मिळतो. आंबोलीला भेट देणाऱ्या पर्यटकांच्या पर्यटन यादीतलं हे मंदिर कायम अग्रस्थानी आहे. तर मुळात हिरण्यकेशी मंदिराचा इतिहास काय, त्याची वैशिष्ट्य काय, तिथे जायचं कसं, त्या मंदिराबरोबर इतर कोणत्या गोष्टी तुम्हाला पाहता येऊ शकतात हे सगळं मी तुम्हाला सांगणार आहे एक एक करून. पण त्याआधी आज भगवान शंकरांचं हे गीत ऐकूया आणि लगेचच पुढे जाऊया.

0: या रस्त्यावर एकूण 4 रॉयल प्रॉपर्टीज होत्या.
1: बडोद्याच्या लक्ष्मी विलास पॅलेसच्या धर्तीवर बांधण्यात आलेला नेपियन्सी रोडवरचा जय महाल पॅलेस हा भव्य राजमहाल बडोद्याचे महाराज सर तिसरे सयाजीराव गायकवाड यांच्या कारकिर्दीत बांधण्यात आला होता.
0: श्रोतेहो, मुंबईतल्या राजमहालांची गोष्ट अवश्य ऐका स्वानंद केतकर आणि यशश्री उपासनी यांच्याकडून. अज्ञात मुंबई या कार्यक्रमामध्ये 5 सप्टेंबर पर्यंत FM रेनबो चॅनलवर सकाळी 7:30 आणि अस्मिता वाहिनीवर सकाळी 9:00. तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर दोन्ही वेळेला. आणि हो, आकाशवाणी मुंबईच्या युट्यूब चॅनलवर हा कार्यक्रम आपण कधीही ऐकू शकता. अवश्य ऐका अज्ञात मुंबई.
2: खरंच काही जागा अज्ञात असतात आणि त्यांच्याविषयी माहिती करून घेण्यात सुद्धा एक वेगळा आनंद असतो, यात शंका नाही. अज्ञात मुंबई कार्यक्रम जरूर ऐका आणि आता अज्ञात असलेल्या हिरण्यकेशी मंदिराबद्दल सुद्धा या दृष्टिकोनातून जाणूनही घ्या. तर हिरण्यकेशी या नावामागचा मुळात अर्थ काय होतो? हिरण्य म्हणजे सुवर्ण आणि केशी म्हणजे केस. हे दोन्हीही संस्कृत शब्द आहेत. संस्कृतमधील या शब्दाचा अर्थ सुवर्ण केशी असा होतो. स्थानिक परंपरेनुसार हे नाव देवी पार्वतीशी जोडलं गेलेलं आहे. मंदिरातील शिवलिंग आणि देवीची उपासना यामुळे या स्थानाला विशेष धार्मिक महत्त्व प्राप्त झालं. पुढे या मंदिराच्या नावावरूनच नदीलाही हिरण्यकेशी असं नाव मिळालं. आताच कार्यक्रमामध्ये माझ्याशी जोडले गेलेत शिवाजी सुरवसे. यांनी सांगितलं की तुम्ही ठिकाणं सांगताय हे खूप छान वाटतंय आम्हाला ऐकून. संध्या रानडेजीसुद्धा आपल्या कार्यक्रमात सहभागी झालेले आहेत आणि हिरण्यकेशी मंदिराबद्दल आज आपण या पर्यटन स्थळाविषयी माहिती बघतो आहोत. हिरण्यकेशी नदी, हिरण्यकेशी मंदिर, याचं उगमस्थान, आजूबाजूला असणारा परिसर, हे सगळं कार्यक्रमात पुढे आपल्याला जाणून घ्यायचं आहे. शिवाय आज सोमवार भगवान शंकरांचं सुद्धा या गाण्याच्या निमित्तानं आपण स्मरण करणार आहोत.

तर कार्यक्रमात पुढे जाताना जगदीश गावंड सर, निलांबरी कुलकर्णी यासुद्धा कार्यक्रमामध्ये जोडल्या गेल्या आहेत. धीरज टकले, आत्माराम खराडे हे कार्यक्रमामध्ये यांनी सहभाग नोंदवलेला आहे. आणि आता अर्थातच आपण कार्यक्रमामध्ये पुढे जाणार आहोत. आपण हिरण्यकेशी मंदिराबद्दल विशेष माहिती घेतो आहे. आज आंबोलीच्या जवळ सावंतवाडीमध्ये हे जे मंदिर आहे, हे मंदिर अतिशय सुंदर आहे, अतिशय सुंदर पर्यटन स्थळ आहे आणि याची माहितीच या निमित्तानं आज आपण घेतो आहोत. तर मंदिराच्या शेजारील नैसर्गिक गुहेतून बाराही महिने थंड, स्वच्छ, छान असा पाण्याचा झरा बाहेर पडतो. हे पाणी प्रथम लहानशा कुंडात साचतं आणि नंतर हिरण्यकेशी नदीच्या रूपाने पुढे हे वाहू लागतं चुनखडीच्या गुहांमधून. विशेष म्हणजे हे एक महत्त्वाचं की आजूबाजूला ज्या गुहा आहेत त्याच्यामध्ये चुनखडक खूप जास्त बघायला मिळतो. चुनखडीच्या गुहांमधून उगम पावणारी ही जी नदी आहे ही सह्याद्रीच्या पर्यावरणीय समृद्धीचं प्रतीक मानली जाते. हा उगम पाहण्यासाठी म्हणून सुद्धा दरवर्षी हजारो पर्यटक या ठिकाणी भेट द्यायला येतात. मंदिराची जी वास्तू आहे ती साधी आहे, दगडी आहे, पारंपरिक शैलीतली आहे. गाभाऱ्यातलं शिवलिंग, सभामंडप आणि मगाशी उल्लेख केला त्या नैसर्गिक गुहा ज्या चुनखाडकाच्या आहेत, तर हे या मंदिराचं मुख्य आकर्षण आहे. आधुनिकतेपासून दूर असलेली ही रचना प्राचीन मंदिर संस्कृतीची साक्ष आपल्याला देते. मंदिरात प्रवेश करताच भक्तांना शांतता आणि प्रसन्नतेची अनुभूती मिळते. अर्थात श्रावण महिन्यामध्ये हिरण्यकेशी उत्सव असतो यानिमित्ताने सुद्धा या मंदिरामध्ये प्रचंड गर्दी होते. कारण अनेक शिवभक्त आहेत, शिवाचे उपासक आहेत, ते या निमित्तानं गर्दी करतात. तर श्रावणामध्ये आज श्रावण सुरू आहे, तर हे मंदिर, हिरण्यकेशी मंदिर अवश्य भेट देण्यासारखं पर्यटन स्थळ आहे. याविषयी अधिक जाणून घेऊया.

हिरण्यकेश मंदिराचा परिसर बघण्यासाठीचा सर्वोत्तम काळ आहे तो म्हणजे आत्ताचाच महिना, श्रावण महिना मी सांगेन. कारण श्रावणामध्ये आजूबाजूचं वातावरण अतिशय सुंदर होतं आणि खरंच त्याची जी शोभा आहे ती शब्दात सांगता येणार नाही. महाशिवरात्र किंवा श्रावणातला सोमवार, इतर धार्मिक उत्सवां धबधबे धुक्याने झाकलेले घाट, जैवविविधता किंवा हिरण्यकेश मंदिर आत्ता म्हटलं, यामुळे हे ठिकाण धार्मिक आणि निसर्ग पर्यटनाचं उत्कृष्ट असं केंद्र बनलं. मंदिर आंबोलीपासून अवघ्या 5 किलोमीटरवर असल्याने पर्यटक सहज इथं पोहोचू शकतात. म्हणजे जर तुम्ही एक दिवस नियोजन करून इथं जाणार असाल तर कसं जायचं, तर जाण्यासाठी पर्याय आहेत. स्वतःच्या गाडीचा एक पर्याय उपलब्ध असू शकतो, तुम्ही बाय रोड रस्ते मार्गाने इथपर्यंत जाऊ शकता. सावंतवाडीत पोहोचल्यानंतर आंबोलीमध्ये हिरण्यकेशी मंदिराबरोबर इतर 5 पर्यटन स्थळंसुद्धा आहेत. आज त्याहीविषयी मी माहिती देणार आहे जी आपल्याला कमी खर्चात कशी बसवता येतील आणि छान फिरता कसं येईल याविषयी नक्कीच सांगणार आहे. तर पहिला मार्ग रस्ते मार्ग जिथं तुम्ही जाऊ शकता, दुसरा मार्ग हा अर्थात रेल्वेचा मार्ग आहे. रेल्वेचा पर्यायसुद्धा खूप छान उपलब्ध आहे, अनेक गाड्या कोकणात जात असतात. तर आधी 2 महिने व्यवस्थित नियोजन करून आपण जर आरक्षण करू शकलो, रिझर्वेशन करू शकलो, तर नक्कीच सावंतवाडीपर्यंत आपण जाऊन पोहोचलो तर सावंतवाडीहून सुद्धा आपल्याला एक प्रायव्हेट खाजगी कार करता येऊ शकते आणि इथपर्यंत पोहोचता येऊ शकतं. कारण इथल्या जैवविविधतेविषयी मी तुम्हाला सांगणार आहे, त्याची माहिती देणार आहे. तर हा एक पर्याय असू शकतो. तिसरा पर्याय आहे बसने जाण्याचा. बसने जाण्यासाठी सुद्धा तुमच्या नजीकच्या ठिकाणांवर जर तुम्ही चौकशी केली तर अनेक बस या रात्री निघतात. ठाण्याहून, डोंबिवलीहून, बोरीवलीहून, अनेक ठिकाणांहून बस निघतात कोकणात जाण्यासाठी. आणि मग तुम्ही थेट जाऊन सावंतवाडीला पोहोचू शकता, आजूबाजूच्या ठिकाणांना भेट देऊ शकता. पण आंबोलीला गेलात तर मात्र 4 ते 5 तिकडची पर्यटन स्थळं आहेत आणि हिरण्यकेशी मंदिर आहे ते मात्र बघायला विसरू नका, कारण त्याचविषयी आपण माहिती घेतो आहोत. आता अर्थात आपल्याला पुढे जायचं आहे. मी इतर माहितीसुद्धा तुम्हाला देणार आहे की नेमकं कुठे आपण संपर्क करू शकतो, कशा पद्धतीने कुठले कुठले पॉईंट्स आपल्याला बघता येतील याच्याविषयी, पण या अर्थात छानशा गाण्यानंतर.

तर हिरण्यकेशी मंदिराची माहिती देत असताना कार्यक्रमात अनेक श्रोते जोडले गेलेले आहेत. अरविंद कुलकर्णी सर हे मला वाटतं त्यांनी आपल्याला सांगितलंय की ते जाऊन आलेले आहेत या मंदिरात आणि परिसर नयनरम्य आहे, तर सगळ्यांनाच आपण सगळ्यांनी जायला हवं खरं तर. इतका छान परिसर आहे. अरविंद सर धन्यवाद, तुम्ही माहिती पोचवलीत. मिलिंद टिपणीस सर, मनीषा फणसे, राजेंद्र म्हात्रे, किशोर पेडणेकर, रामदास तांबे, मुन्ना पट्टजवार, अशोक शिंत्रे सर, अनेक जण हे कार्यक्रमात आपल्या सहभागी होत आहेत आणि त्यांनी आपल्याला माहिती दिलेली आहे की खरंच पर्यटन स्थळं अनेक आहेत. आज प्राचीन मंदिराची माहिती सांगते त्याबद्दल मंगेश जोशी यांनी शुभेच्छा दिल्या आहेत. यशवंत आटमुटे यांनी सांगितलेलं आहे, तसंच संध्या देसाई यांनी सुद्धा आपल्याला शुभेच्छा दिलेल्या आहेत. संध्याताई धन्यवाद. आणि रवींद्र पाटील हे सुद्धा आपल्याला सांगतात, प्रत्यक्ष दर्शन घेता नाही आलं तरी नक्कीच हिरण्यकेशी मंदिर, मला अनेक जणांनी फोटो काढून गुगलच्या माध्यमातून पाठवलेले आहेत. या मंदिराचा परिसर हा असाच परिसर दिसतो बरं का जर तुम्ही गेलात आणि प्रत्यक्ष पाहिलं, तर जसं चित्र तुम्हाला गुगल देवता दाखवते अगदी तसंच चित्र आपल्याला प्रत्यक्ष बघता येतं. याच विषयी आता सांगते की छायाचित्रकार आणि निसर्गप्रेमींसाठी हा मंदिराचा परिसर म्हणजे जणू स्वर्ग आहे असं म्हणायला हरकत नाही, कारण विदाउट एडिट असे सुंदर सुंदर फोटो आपल्याला परिसराचे बघता येतात. आणि नुसते बघता येत नाही तर हे आपल्याला आपल्या नयनाने अनुभवता येतं, इतका सुरेख असा हिरवाईने नटलेला हा परिसर. फोटोग्राफीसाठी खूप छान दृश्य आपल्याला टिपता येतात, कारण धुक्याने वेढलेले डोंगर, दाट जंगल, गुहेतून बाहेर पडणारा तो झरा आणि मंदिराची पारंपरिक रचना, ही रचना अभ्यास करण्याच्या दृष्टिकोनातून खूप महत्त्वाची आहे. आणि इथे जैवविविधतेचा हा खजिना आहे. मंदिराचा सगळा परिसर पश्चिम घाटातल्या जैवविविधतेनं समृद्ध आहे. विविध प्रकारचे पक्षी, फुलपाखरं, उभयचर प्राणी, दुर्मिळ जीवसृष्टी इथे आढळते आणि या वैविध्यामुळे अनेक संशोधक, निसर्गप्रेमी हे यांच्यासाठी हे ठिकाण विशेषतः एक महत्त्वाचं आकर्षण बिंदू ठरलेलं आहे. तर असं हे हिरण्यकेशी मंदिर की जिथून ही नदी उगम पावते, आणि या नदीविषयी अर्थात आपण ऐकणार आहोत पण या गीतानंतर.

अनेक श्रोते पुन्हा एकदा आपल्याला जोडले गेलेले आहेत. आनंद मोकाशी हे आत्ता ऐकत होते कार्यक्रम आणि त्यांनी नंतर येऊन मेसेज केलेला आहे, धन्यवाद सर. लक्ष्मी कोयंडे यांनी फोन करून सांगितलं की त्या 10 वर्षांपूर्वी या मंदिरात जाऊन आल्या आणि तो परिसर इतका त्यांना भावला. धन्यवाद ताई, आपण सुद्धा आपली जी प्रतिक्रिया आहे ती आमच्यापर्यंत पोहोचवलीत आणि मी ही प्रतिक्रिया श्रोत्यांपर्यंत पोहोचू शकले आज या निमित्ताने मलाही तितकंच छान वाटतंय. तर आपण अर्थात आता पुढे जाणार आहोत आणि पुढे जाताना हिरण्यकेशी मंदिरापर्यंत आणि मंदिराच्या फार महत्त्वाच्या नदीपर्यंत, नदीचा प्रवाह कुठून कसा इथपर्यंत आपण आलो होतो, तर या मंदिरातून उगम पावलेली हिरण्यकेशी नदी महाराष्ट्रातून वाहत थेट कर्नाटकात प्रवेश करते, बरं का? आणि मग पुढे ती नदी घाटप्रभा या नदीला मिळते, म्हणजे हा संगम होतो असं म्हणायला हरकत नाही आणि शेवटी कृष्णा नदीच्या खोऱ्याचाही भाग बनते. तुम्ही बघा किती हे वैविध्य आहे की महाराष्ट्रातून उगम पावलेली हिरण्यकेशी मंदिराच्या परिसरातली ही नदी कर्नाटकात गेली, घाटप्रभा झाली आणि घाटप्रभानंतर पुढे ही नदी गेली कृष्णा नदी म्हणून अशी ही नदी. तर असं हे वैविध्यपूर्ण जे काही नदीचं संगम क्षेत्र आहे, रूप आहे, ते हळूहळू भौगोलिकदृष्ट्या जसं आपण पुढे जाऊ ना तसं ते बघायला मिळतंच. हिरण्यकेशी मंदिराला भेट देण्यासाठी जर श्रावणात जाता नाही आलं तर मग साधारण जून जुलै महिन्यातसुद्धा तुम्हाला जाता येऊ शकतं आणि सर्वोत्तम काळ म्हणजे मग डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी, ज्यावेळेला थंडी असते ना, त्या कालावधीत जरी तुम्ही तिथे भेट देऊ शकलात तरीसुद्धा हा सर्वोत्तम काळ आहे. पावसाळ्यात परिसर खूप नयनरम्य आणि हिरव्यागार शालीनं नटलेला दिसतो, पण एक मात्र महत्त्वाचं आहे की हा परिसर जितका छान आहे तितकाच थोडासा पावसाळ्यात जर भेट देणार असाल, म्हणजे जून ते ऑगस्टच्या दरम्यान, सप्टेंबर दरम्यान, तर ना थोडासा घसरडा निसरडा झालेला असतो, त्यामुळे आपल्याला खबरदारी घ्यायची आहे की आपला पाय कुठेही स्लिप होणार नाही. पर्यटनाला जाताना आपल्याबरोबर समूह असतो, त्यामुळे समूहात सुद्धा ह्या गोष्टीची खबरदारी घेणं, म्हणजे कोणी पडणार नाही, कोणाला लागणार नाही आणि फार महत्त्वाचं, तिकडच्या जैवविविधतेलाही धोका पोहोचणार नाही ही काळजी आपल्याला घ्यायची आहे. कुठेही कचरा होणार नाही आणि जर कचरा दिसला तर मी तो केला नाही आहे, मी कशाला बाबा उचलू असा विचार न करता आपण जर तो कचरा उचलू शकलो तर निश्चित एक श्रमदान केल्याचं सुद्धा एक महत्त्वाचं समाधान आपल्याला लाभू शकतं. तर आंबोलीमध्ये अशा पद्धतीने तुम्ही जाऊ शकता आणि हे मंदिर बघू शकता. आपले काही श्रोते ज्यांनी मला फोन करून सांगितलं की मी आंबोली पाहिलंय पण हे मंदिर नाही बघितलंय, तर पुढच्या वेळेला नक्की प्लॅन करा, हिरण्यकेशी मंदिरापर्यंत अवश्य जाऊन या, कारण आंबोलीमध्ये निवासस्थानंसुद्धा बरीच आहेत, स्थानिक खाद्यपदार्थ खूप छान मिळतात, पारंपरिक कोकणातले असे सुंदर पदार्थ आहेत, सोलकढी आहे, रस शेवया तिथे जवळपास जर चौकशी केलीत तर तुम्हाला खायला मिळतील. जे मांसाहार करणारे त्यांना तीसुद्धा थाळी, म्हणजे शाकाहारी आणि मांसाहारी दोन्ही अशा थाळ्या उपलब्ध आहेत. वाहतुकीच्या सुविधा बऱ्यापैकी उपलब्ध आहेत आणि आता तर आपल्याकडे सावंतवाडी पर्यटन हे

गव्हर्नमेंटकडून शासनाकडून त्याची एक सफारी सुद्धा सुरू झाली आहे. या सफारीविषयी सुद्धा मला तुम्हाला माहिती द्यायची आहे आणि ती माहिती सुद्धा मी देणार आहे, कारण हे पर्यटन करताना खूप मजा येते, खूप आनंद मिळतो आणि कधीतरी 3-4 दिवस जरी जाऊन आलो तरीसुद्धा एक काय म्हणतो आपण, तो एक डोक्यात तीच गोष्ट घेऊन आपण परत येत असतो आणि हे सगळं छान प्रसन्नतेने पुढचं सगळं आपल्याला सुरू करता येतात कामं. तर त्याची माहिती जी पर्यटकांसाठी खूप महत्त्वाची असेल, हिरण्यकेश मंदिराच्या परिसराबरोबर तिथं अजून काय काय बघता येईल, अख्खा एक दिवस तुम्ही सफारी करू शकता, त्याची माहितीसुद्धा आपण घेऊया. पण त्यापूर्वी एक तुमच्या आवडीचं हे छानसं गीत ऐकूया.

मंदिराचा परिसर सांगत असताना मला अनेक श्रोत्यांनी व्हॉट्सअपच्या माध्यमातून फोटो पाठवलेत आणि नीता लेले यांनी विरारून एक फोटो पाठवला आहे त्यांच्या मुलीचा सुंदर. 3 वर्षांपूर्वी त्या हिरण्यकेशी मंदिराच्या परिसरात जाऊन आल्या. क्या बात आहे, खरंच कोकण हा स्वर्ग आहे ताई, प्रश्नच नाही. रामदास तांबे, मंगेश जोशी, तसंच कमलिनी महाजन, अरविंद कुलकर्णी, महादेव पाटील, संदीप नारकर, कांचन जोशी, विशाल लिंगायत, राजश्री कुलकर्णी, नीता लेले यांनी कार्यक्रमात आपला सहभाग नोंदवला आहे. आणि सगळ्यात बरेच श्रोते आपले आहेत की ज्यांनी हे परिसर निसर्ग हा सगळं पाहिलेलं आहे. क्या बात आहे, मलाच खूप छान वाटतं आहे की आपण हे सगळं पाहून आलेलं आहात आणि त्याच्यामुळे ही माहिती कदाचित ऐकल्यानंतर आपल्याला हे जाणवत असेल की किती हा परिसर छान आहे. निसर्ग म्हटल्यानंतर आपण गेल्यानंतर एक धार्मिक भावना असतेच, श्रद्धा असतेच, पण ना कुठेतरी एक गोष्ट पण आहे की आपल्या मनातल्या सगळ्या भावना ह्या अशा ठिकाणी गेल्यानंतर खूप छान प्रकट होऊ शकतात. तर मी तुम्हाला मगाशी म्हटलं होतं

की वाहतुकीच्या सोयीसुविधा तिथे भरपूर आहेत, त्यामुळे मंदिराच्या आसपासची ठिकाणं म्हणजे हिरण्यकेशी मंदिरासोबत आंबोली धबधबा हा सुद्धा तुम्हाला पाहता येईल, कवळेसात पॉईंट, महादेवगड, तसंच नांगरटास धबधबा किंवा विविध व्ह्यू पॉईंट्सना भेटी देता येतात. त्यामुळे अगदी एक दिवसात धार्मिक दर्शनाबरोबर निसर्ग पर्यटनाचा सुद्धा आपल्याला आनंद घेता येतो. जो कावळेसात पॉईंट आहे आंबोली घाटाच्या जवळ, त्याचं वैशिष्ट्य सांगते, तिथे ना रिव्हर्स वॉटरफॉल आहे. रिव्हर्स वॉटरफॉल म्हणजे उलटा धबधबा. पावसाळ्यात येथील तीव्र वाऱ्यामुळे खाली जाणारे पाणी पुन्हा वर उडून उलट्या दिशेनं वाहताना दिसतं आणि हे एक नैसर्गिक आश्चर्य मानलं जातं. इवन सह्याद्री दाट रांगा, सह्याद्रीच्या कुशीत दाट जंगलं आहेत आणि दऱ्यांनी वेढलेला परिसर आहे, धुक्यांनी हा झाकोळलेला असतो. हा सुद्धा हिरण्यकेशी मंदिरापासून अगदी जवळ आहे. तिथे जर तुम्ही मोठ्यानं तुमचं नाव पुकारलं तर तुम्हाला प्रतिध्वनी ऐकू येतो, ज्याला एको पॉईंट असंही म्हणतात. आंबोली बसस्थानकापासून साधारणपणे 10 ते 12 किलोमीटरच्या अंतरावरतीच हे सगळी ठिकाणं आहेत आणि याचं मुख्य ठिकाण मी तुम्हाला सावंतवाडी म्हटलं. तर आंबोलीला गेल्यानंतर अजून मी तुम्हाला माहिती मगाशी देत होते की वन विभाग सावंतवाडी, वन परिक्षेत्र सावंतवाडी या अंतर्गत आंबोली दर्शन ही जी सफारी आहे ती आत्ताच म्हणजे 27 जून 2026 पासून सुरू झालेली आहे. या सफारीमध्ये आपल्याला आंबोली धबधबा, हिरण्यकेशी मंदिर, महादेवगड पॉईंट आणि कावळेसात पॉईंट असे एकूण 4 पॉईंट आपल्याला बघता येतात. तर वनविभाग सावंतवाडी, वन परिक्षेत्र सावंतवाडी यांचे जे नंबर्स आहेत ते सुद्धा मी कार्यक्रमात नक्कीच तुम्हाला सांगणार आहे, कारण मला ही खूप छान ट्रीप वाटली. एका दिवसात एका सफारीमध्ये प्रति व्यक्ती 500 रुपयामध्ये आपल्याला हे चारही पॉईंट फिरता येतात. एका वेळेला 8 व्यक्ती जाऊ शकतात आणि खूप महत्त्वाचं सांगते तुम्हाला, ही जी वनविभागानं सुरू केलेली आंबोली सफारी आहे ना, ही उघड्या जीपमधून असते. बाजूला छान प्लास्टिक किंवा काचेच्या त्यांच्या खिडक्या आहेत, तुम्हाला उघड्या ठेवायच्या तर तुम्ही उघड्या ठेवू शकता, बंद ठेवायच्या तर त्या बंद ठेवू शकता आणि छान अशा सफारीमध्ये आपल्याला जाता येतं. साधारण सकाळी 9 ते संध्याकाळी 5 पर्यंत या सफारी आपल्याला करता येतात. तर असं साधारण हे सगळं आहे. तर अर्थात ह्याचा जो नंबर आहेत, संपर्क क्रमांक आहेत वनविभाग सावंतवाडी, तर सफारी बुकिंगसाठी हे सुद्धा तुम्हाला देते, कारण आपल्या महाराष्ट्र शासनाचा हा स्तुत्य उपक्रम आहे जो सगळ्यांनी अनुभवायला हवा. शिवाय निसर्ग श्रद्धा आणि शांततेच्या दृष्टीनं या मंदिराचं जे महत्त्व आहे ते सुद्धा विशेष माहिती मी तुम्हाला सांगणार आहे, कारण निसर्गात गेल्यानंतर खूप छान भावना मनात प्रकट होतात आणि निसर्गराजा काय सांगतोय हे ऐकायला आपलं जे मन आहे हे सुद्धा अधीर झालेलं असतं.

खरंच निसर्गात गेल्यानंतर अनेक गोष्टी आपल्याला सुचतात आणि आंबोलीच्या पर्यटनाबद्दल महाराष्ट्र शासनानं वन विभाग सावंतवाडी वनपरिक्षेत्र आंबोली अंतर्गत ही सफारी सुरू केली आहे, ज्याच्यात हिरण्यकेशी मंदिर तर तुम्ही बघू शकताच आणि त्याचबरोबरीने अजून मी म्हटलं तसं चार आपल्याला जी पर्यटन स्थळं आहेत तिकडची त्याचा सुद्धा तुम्हाला लाभ घेता येऊ शकतो. तर त्याच्याविषयी सांगते तर ती पर्यटन स्थळं कुठली आहेत, ते मगाशी म्हटलं महादेवगड पॉईंट, कावळे सात पॉईंट आणि आंबोली धबधबा. ह्याच्यासाठी संग्राम पाटील वनरक्षक आहेत 8080951621. पुन्हा एकदा सांगते 8080951621 हा त्यांचा संपर्क क्रमांक आहे आणि श्री बदाम राठोड हे वनरक्षक आहेत 8010436887. जर तुम्ही गुगलवर टाकलत आंबोली सफारी तर तुम्हाला नक्कीच आपल्या या सफारीबद्दलची अधिक माहिती मिळू शकते आणि खरंच 8 माणसांसाठी फक्त रुपये 2000 देऊन आपल्याला संपूर्ण हे सफारी फिरता येते आणि हे छान दर्शन घेता येतं, म्हणजे छान पॉईंट आणि शिवाय मंदिर, म्हणजे इतकं सुंदर हे कॉम्बिनेशन आहे असं म्हणायला हरकत नाही. तर अवश्य आपल्या महाराष्ट्र शासनाचा हा उपक्रम स्तुत्य आहे तर त्यांना नक्कीच तुम्ही संपर्क करू शकता आणि तुमची जी ही ट्रीप आहे ही प्लॅन करू शकता. तर मी तुम्हाला नंबर सांगितलेत, आंबोली सफारी महाराष्ट्र शासनाचा आहे तर नक्की हे व्हिजिट करा. याबद्दल अजून हिरण्यकेशी मंदिराबद्दल आणखीन एक महत्त्वाची गोष्ट आहे की हे मंदिर केवळ शिवमंदिर नाही, सह्याद्रीच्या निसर्गसंपदेचं, जलस्रोतांचं आणि सांस्कृतिक परंपरेचं सुद्धा जिवंत प्रतीक आहे. येणारा प्रत्येक पर्यटक नदीचा उगम, निसर्गाचे अप्रतिम उधळण, मंदिरातील आध्यात्मिक वातावरण अनुभवत मनशांती घेऊनच परत जातो. आणि म्हणून हिरण्यकेशी मंदिर हे सिंधुदुर्ग आणि आंबोली पर्यटनाचं एक अनमोल रत्न मानलं जातं. विशेष म्हणजे हिरण्यकेशी हे महाराष्ट्रातल्या मोजक्या मंदिरांपैकी एक आहे जिथे नदीचा उगम मंदिरालगतच्या नैसर्गिक गुहेतून होतो. गुहेतून बाहेर पडणारं पाणी जे आहे ते प्रथम कुंडात जमा होतं आणि नंतर नदीच्या रूपानं पुढे वाहतं. आता या हिरण्यकेशी मंदिरात अजून एक महत्त्वाच्या माशाची प्रजात सापडली, तर ती कुठली हे ऐकूया या गाण्यानंतर.

तर आपण आंबोलीच्या पर्यटन सफारीची ही अशी माहिती मिळवली. अनेक श्रोते अजूनही माझ्याशी जोडले जात आहेत, फोन करून सांगतात की कार्यक्रम आवडला आणि त्याबद्दल खरंच मनापासून आभार. ज्यांना नंबर मिळालेले नाही आहेत त्यांनी गुगलवरती नक्की सर्च करा, तुम्हाला हे नंबर अगदी सहज मिळून जातील यात काही शंका नाही. कारण आंबोली सफारी वन रक्षकांचे आणि वनपर्यटकांचे नंबर तिथे दिलेले आहेत आणि त्यांनी ही सुरू केलेली आहे महाराष्ट्र शासनाच्या वतीनं, तेव्हा अशी सफारी करायला नक्की हरकत नाही. मगाशी मी इथपर्यंत येऊन थांबले होते आणि तुम्हाला सांगत होते की एका दुर्मिळ अशा माशाची प्रजात इथं सापडली होती. 2020 हिरण्यकेशी नदीचा उगम जिथे होतो त्या परिसरात 2020 दुर्मिळ गोड्या पाण्यातील माशाची नवीन प्रजात सापडली. या प्रजातीला हिरण्यकेशी सुचित्र हिरण्यकेशी नाव देण्यात आलं आणि हे या परिसराचं महत्त्व. स्थानिक श्रद्धेनुसार असलेलं हे हिरण्यकेश्वर शिवलिंग स्वयंभू मानलं जातं. दैनंदिन पूजेसाठी समोर दुसरं शिवलिंग असून मूळ स्वयंभू शिवलिंग विशेष पूजनीय मानली जाते. तर शिव आणि शक्ती यांचं हे सुंदर असं मंदिर आज आंबोली पर्यटन, चार इतर जे आपण पर्यटन स्थळं बघितली, कावळेसात पॉईंट, महादेवगड पॉईंट, आंबोली धबधबा, याविषयी अधिक माहिती देता आली नाही कारण हिरण्यकेशी मंदिराचा परिसर हा सांगणं मला विशेष महत्त्वाचं वाटलं. पण नक्कीच पुढे ज्या वेळेला पर्यटन स्थळांची माहिती

द्यायची संधी मिळेल त्यावेळेला अशीच सुंदर सुंदर पर्यटन स्थळं मी नक्कीच सांगायचा या आपल्या कार्यक्रमात सांजेच्या वारीमध्ये प्रयत्न करीन. आज खूप छान वाटलं, कार्यक्रमात अनेक श्रोते सहभागी झाले, असेच श्रोते जोडले गेले पाहिजेत. अधिकाधिक माहिती आमच्याकडून आम्ही पोचवायचा निश्चित प्रयत्न करू. आज सांजेच्या वारी कार्यक्रमानंतर आत्ता मात्र तुमचा सगळ्यांचा निरोप घ्यायची वेळ झालेली आहे, तेव्हा सर्वांच्या अनुमतीनं आत्ता मला आपण निरोप द्यावा. ज्या श्रोत्यांचं नाव माझ्याकडून घ्यायचं राहून गेलं असेल त्यांना पुन्हा एकदा क्षमस्व. जास्तीत जास्त कार्यक्रम ऐकत रहा, आम्ही सज्ज आहोत कार्यक्रम ऐकवण्यासाठी. सगळेजण ऐकत रहा FM रेनबो वाहिनी 107.1 MHz वर. आत्ता निरोप घेते, तुम्ही ऐका हे छानसं गीत.

नमस्कार, मी रश्मी पाटकर। ऐकूयात काही ठळक घडामोडी। राज्यातल्या अनुदानित खासगी वरिष्ठ महाविद्यालयांमध्ये सहयोगी प्राध्यापकाची 5012 पदं भरण्यासाठी राज्य शासनानं मंजुरी दिली आहे। तसंच भरतीच्या वेळी मुलाखतीचं CCTV चित्रीकरण अनिवार्य करण्यात आलं आहे। उच्च आणि तंत्रशिक्षण विभागाने आज त्याची अधिसूचना जारी केली। विद्यार्थी पटसंख्या आणि कार्यभार यासंबंधी ऑक्टोबर 2025 तयार केलेल्या समीकरणानुसार ही पदं मंजूर केली आहेत। INS निपुण हे जहाज आज भारतीय नौदलाच्या ताफ्यात समारंभपूर्वक दाखल झालं। निस्तार वर्गाच्या DSV श्रेणीतल्या या जहाजाची बांधणी विशाखापट्टणम इथल्या हिंदुस्तान शिपयार्ड लिमिटेडनं स्वदेशी तंत्रज्ञानानं केली आहे। या जहाजामुळे खोल समुद्रातल्या परिचालनासाठी भारतीय नौदलाला नवी शक्ती मिळाली आहे, असं नौदल प्रमुख ऍडमिरल कृष्ण स्वामीनाथन यांनी मुंबईत या समारंभात बोलताना सांगितलं। वस्त्र आणि वस्त्रपावरण हा क्षेत्र हा देशाच्या सांस्कृतिक वारशाचा महत्वाचा भाग असून लाखो नागरिकांना त्यामुळे उपजीविका मिळाली आहे, असं राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आज सांगितलं। त्या नवी दिल्लीत राष्ट्रीय फॅशन टेक्नॉलॉजी संस्थेच्या पदवीदान समारंभात बोलत होत्या। सध्या या क्षेत्रात महिलांचं प्राबल्य असल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केलं।

एसआय मोहिमेअंतर्गत तयार करण्यात आलेली प्रारूप मतदार यादी आज प्रसिद्ध करण्यात येत आहे. नागरिकांनी प्रारूप मतदार यादीत आपलं नाव समाविष्ट असल्याची खात्री करून घ्यावी असं आवाहन प्रशासनानं केलं आहे. ही प्रारूप मतदार यादी जिल्हाधिकारी तसंच जिल्हा निवडणूक अधिकारी यांच्या संकेतस्थळावर उपलब्ध असेल. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 7 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.

0: नागपूर केंद्र आहे. प्रसारित करीत आहोत प्रादेशिक मराठी बातम्या.
1: आकाशवाणी नागपूर, हेमांगी कुळकर्णी आपल्याला प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. राज्यात एसआयआर मोहिमेअंतर्गत तयार करण्यात आलेली प्रारूप मतदार यादी आज प्रसिद्ध. 21.14% मतदार विविध कारणास्तव असमाविष्ट. राज्यातल्या अनुदानित खासगी वरिष्ठ महाविद्यालयांमध्ये सहयोगी प्राध्यापकाची 5012 पदं भरण्यासाठी राज्य शासनाची मंजुरी. देशात चीप उत्पादनाला चालना देण्यासाठी केंद्र सरकारच्या सेमिकॉन योजनेच्या दुसऱ्या टप्प्यात 1,27,000 कोटी रुपयांची तरतूद. आणि नेपाळमध्ये 903 पूरबळींचे मृतदेह सापडले, 4,000 जास्त जण अद्याप बेपत्ता. आता सविस्तर बातम्या. राज्यात एसआयआर अर्थात मतदार याद्यांची फेरतपासणी आणि सुधारणा मोहिमेअंतर्गत महाराष्ट्रातील सर्व 288 विधानसभा मतदारसंघाच्या प्रारूप मतदार याद्या आज प्रसिद्ध करण्यात आल्या. या मतदार याद्या भारत निवडणूक आयोगाच्या व्होटर सर्व्हिस पोर्टलवर तसंच मुख्य निवडणूक अधिकारी महाराष्ट्र राज्य यांच्या संकेतस्थळावर तसंच संबंधित जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांच्या संकेतस्थळावर नागरिकांसाठी उपलब्ध आहे. विशेष सखोल पुनरीक्षणापूर्वी महाराष्ट्रात 9,78,54,049 इतके मतदार होते. त्यापैकी विविध कारणांमुळे गणना प्रपत्र प्राप्त न झाल्यामुळे 21.14% म्हणजेच 2,06,88,487 मतदारांचा या यादीत समावेश करण्यात आलेला नाही. प्रारूप मतदार यादीत समावेश नसलेल्या मतदारांमध्ये नागपूर जिल्ह्यातील 14,43,267 मतदारांचा समावेश आहे. अमरावती जिल्ह्यातील 8 विधानसभा मतदारसंघाची प्रारूप मतदार यादी आज प्रसिद्ध करण्यात आली. अमरावती जिल्ह्यात 18 जून 2026 रोजी 45,45,677 मतदार होते. विशेष पुनरीक्षण कार्यक्रमानंतर आज प्रसिद्ध करण्यात आलेल्या यादीत 21,92,395 इतकी जिल्ह्यातली मतदारसंख्या आहे. मतदार यादीत नाव नसलेल्या पात्र मतदारांनी 30 सप्टेंबरपर्यंत संबंधित मतदार नोंदणी अधिकाऱ्याकडे आपले दावे आणि आक्षेप नोंदवावे असं आवाहन करण्यात आलंय. राज्यातल्या अनुदानित खासगी वरिष्ठ महाविद्यालयांमध्ये सहयोगी प्राध्यापकाची 5012 पदं भरण्यासाठी राज्य शासनानं मंजुरी दिली आहे. तसंच भरतीच्या वेळी मुलाखतीचं सीसीटीव्ही चित्रीकरण अनिवार्य करण्यात आलंय. उच्च आणि तंत्रशिक्षण विभागानं आज त्याची अधिसूचना जारी केली. विद्यार्थी पटसंख्या आणि कार्यभार यासंबंधी 2025 तयार केलेल्या समीकरणानुसार ही पदं मंजूर केली आहे. संबंधित महाविद्यालयांनी विद्यापीठ आयोगाच्या नियमानुसार पदभरतीची प्रक्रिया करावी असं अधिसूचनेत म्हटलं आहे. मुलाखतीचं चित्रीकरण मुलाखतीच्या दिवसापासून 1 वर्षांसाठी सांभाळून ठेवावं असंही शासनानं सांगितलंय. स्वदेशी बनावटीचं आयएनएस निपुण हे जहाज आज भारतीय नौदलाच्या सेवेत दाखल झालं. खोल समुद्रातली डायव्हिंग, पाण्याखालची तपासणी आणि संकटात सापडलेल्या पाणबुड्यांच्या बचावासाठी हे जहाज महत्वाची भूमिका बजावणार आहे. आयएनएस निपुणमध्ये अत्याधुनिक डायव्हिंग उपकरणं, पाण्याखालील रोबोट्स, वैद्यकीय सुविधा आणि पाणबुडी बचाव यंत्रणा उपलब्ध आहे. विमुक्त समाजाला घटनात्मक हक्क, सन्मान आणि न्याय मिळवून देत स्थिर आणि चिंतामुक्त जीवन देण्यासाठी सरकार कटिबद्ध असल्याची ग्वाही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. मुंबईतील माटुंगा इथं आयोजित शिवसेना भटके विमुक्त हक्क, न्याय आणि विकास परिषद 2026 52 विमुक्त समाजांना एकत्र आणून त्यांच्या हक्कांसाठी देशव्यापी चळवळ उभी करण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला. शिक्षण, रोजगार, निवारा, आरोग्य, कौशल्य विकास आणि उद्योगांच्या माध्यमातून समाजाला विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यावर सरकारचा भर असल्याचं शिंदे यांनी सांगितलं. भटक्या विमुक्त समाजाच्या लोककला, हस्तकला आणि पारंपरिक व्यवसायांच्या जतनासाठी राज्यस्तरीय संमेलन घेण्याची घोषणा यावेळी त्यांनी केली. देशात चीप उत्पादनाला चालना देण्यासाठी केंद्र सरकारनं सेमिकॉन योजनेचा दुसरा टप्पा सुरू केलाय. यासाठी 1,27,000 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. भारतीय कंपन्यांनी या चिप्सची रचना करणं, त्यांच्या उत्पादनासाठी आवश्यक असणाऱ्या उपकरणांसाठी उत्पादन केंद्र उभारणं, सेमीकंडक्टर फॅब्स, चिप्सची जोडणी, पॅकेजिंग आणि चाचण्या अशा 6 भागांचा समावेश या योजनेत करण्यात आलाय. सेमीकंडक्टर उद्योगाच्या

संपूर्ण मूल्य साखळीला आर्थिक पाठबळ देण्यात येईल असं सरकारनं याबद्दलच्या अधिसूचनेत म्हटलं आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना परभणीच्या वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या वतीनं मानद डी लिट उपाधी प्रदान करण्यात आली. मराठवाडा कृषी विद्यापीठाचा दीक्षांत समारंभ नुकताच पार पडला. त्यावेळी काही अपरिहार्य कारणांमुळे फडणवीस यांना उपस्थित राहता आलं नव्हतं. त्यामुळे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ इंद्रमणी यांनी काल नागपूर

0: वाढली आहे. ब्रेंट क्रूडचे दर $90 प्रति बॅरलवर पोहोचले तर WTI क्रूड $86 प्रति बॅरलवर पोहोचला आहे.
1: या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून ऐकत आहात. आमच्या केंद्रावरील सर्व बातम्या ऐकण्यासाठी आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी मराठी न्यूज नागपूर ऑल इंडिया रेडिओ या आमच्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.
0: आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. नेपाळमध्ये आलेल्या पुरानंतर मदत बचाव आणि शोधकार्य आजही सुरू आहे. आतापर्यंत 903 जणांचे मृतदेह सापडले असून 4,000 जास्त जण अद्याप बेपत्ता असल्याची माहिती नेपाळच्या आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणानं दिली आहे. बेपत्ता झालेल्यांमध्ये नेपाळचं पोलीस दल, लष्कर तसंच सरकारी कार्यालयातल्या कर्मचाऱ्यांचाही समावेश आहे. नेपाळमधल्या रुग्णालयांमध्ये मृतदेहांची ओळख पटवण्याचं काम सुरू आहे. या कामासाठी DNA विश्लेषणात तज्ज्ञ असलेल्या भारताच्या 18 सदस्यांच्या न्यायवैद्यक तज्ञांचं पथक नेपाळमध्ये दाखल झालं आहे. इथल्या चिलीमे आणि लांगटांग परिसरातल्या जलविद्युत प्रकल्पांच्या बोगद्यांमध्ये शेकडो जण अडकले असून त्यांना बाहेर काढण्यासाठी भारत आणि नेपाळच्या पथकांकडून शोध आणि बचाव कार्य सुरू आहे. पूरबाधित जिल्ह्यांमधून आतापर्यंत 10,000 जास्त लोकांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आलं असून 3,000 जास्त नेपाळी नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आलंय. दरम्यान 403 भारतीय नागरिक चीनमधून सुरक्षितपणे नेपाळमध्ये पोहोचले असून 500 भारतीय नागरिक चीनमध्ये सुरक्षित आहे. राज्य आपत्कालीन कार्य केंद्राकडे आपत्तीग्रस्त भागात अडकलेल्या 404 नागरिकांची नोंद झाली आहे. गरजू आणि गरीब बंदीवानांना मोफत आणि प्रभावी कायदेशीर मदत मिळावी यासाठी जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या पुढाकारानं 13 मार्च 2023 रोजी सुरू करण्यात आलेल्या लोक अभिरक्षक प्रणाली आधारदायी ठरते आहे. या प्रणालीकडे वर्धा जिल्ह्यात आतापर्यंत 1,394 प्रकरणं प्राप्त झाली असून त्यापैकी 783 प्रकरणं निकाली काढण्यात आली आहे. निकाली निघालेल्या प्रकरणांपैकी सुमारे निम्म्या प्रकरणात न्यायालयानं दोषमुक्ती दिल्याचं सांगण्यात आलंय. आर्थिक परिस्थितीमुळे न्यायालयीन लढाई लढणं शक्य नसलेल्या पात्र बंदीवानांना लोक अभिरक्षकांकडून मोफत कायदेशीर मार्गदर्शन आणि न्यायालयीन प्रतिनिधित्व दिलं जातं. कापूस आणि ग्रामीण संस्कृतीसोबतच यवतमाळची ओळख बनलेल्या बुडीचा चिवड्याला आता जागतिक स्तरावर नेण्याचा संकल्प SL फाउंडेशननं केलाय. 1936 अवघ्या 1 आण्यात शेतकऱ्यांसाठी सुरू झालेल्या या व्यवसायाला तब्बल 90 परंपरा लाभली असून आज तो यवतमाळच्या खाद्य संस्कृतीचा अविभाज्य भाग बनलाय. याच पारंपरिक चिवड्याचा विश्वविक्रम करण्यासाठी 27 ऑक्टोबरला तब्बल 10,000 पायली चिवडा तयार करण्याचा उपक्रम आयोजित करण्यात येणार आहे. कृषी निविष्ठांच्या विक्री व्यवहारात पारदर्शकता आणण्यासाठी वाशिमसह राज्यातील 9 जिल्ह्यात 25 ऑगस्टपासून सुरू करण्यात आलेल्या QR कोड आधारित खत विक्री उपक्रमात वाशिम जिल्हा 3 स्थानी राहिला. 25 ते 28 ऑगस्ट या कालावधीत उपलब्ध आकडेवारीनुसार जिल्ह्यात 3,089 शेतकऱ्यांनी QR पद्धतीनं खतासाठी नोंदणी केली. त्यापैकी 1,917 शेतकऱ्यांना प्रत्यक्ष 461 मेट्रिक टन खताची विक्री करण्यात आली. मध्य रेल्वेच्या नागपूर विभागातील रेल्वे सुरक्षा दलानं ऑपरेशन नार्कोस अंतर्गत कारवाई करत सुमारे 5.25 लाखांचा 10.4 किलो संशयित गांजा जप्त करून एका व्यक्तीला ताब्यात घेतलं. मुंबई CSMT साप्ताहिक सुपरफास्ट एक्सप्रेसमध्ये सिंधी वर्धा दरम्यान झालेल्या या कारवाईत ताब्यातील व्यक्ती आणि मुद्देमाल GRP वर्धा यांच्या स्वाधीन करण्यात आला असून गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू आहे. गोंदिया जिल्ह्यात 30 नागरिकांच्या असंसर्गजन्य आजारांचं वेळीच निदान आणि उपचारासाठी 30 पल्ला तपासणी आणि सल्ला अभियान 1 सप्टेंबर ते 10 डिसेंबर दरम्यान राबवण्यात येणार आहे. अभियानाअंतर्गत मधुमेह, उच्च रक्तदाब तसंच तोंड, स्तन आणि गर्भाशय मुखाच्या कर्करोगाची मोफत तपासणी करण्यात येणार आहे. गोंदियावासियांनी जवळच्या शासकीय आरोग्य केंद्रात जाऊन मोफत आरोग्य तपासणी करून घ्यावी असं आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जेनित दोनतुला यांनी केलं आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. राज्यात SIR मोहिमेअंतर्गत तयार करण्यात आलेली प्रारूप मतदार यादी आज प्रसिद्ध. 21.14% मतदार विविध कारणास्तव असमाविष्ट. राज्यातल्या अनुदानित खासगी वरिष्ठ महाविद्यालयांमध्ये सहयोगी प्राध्यापकाची 5,012 पदं भरण्यासाठी राज्य शासनाची मंजुरी. देशात चीप उत्पादनाला चालना देण्यासाठी केंद्र सरकारच्या सेमिकॉन योजनेच्या 2 टप्प्यात 1,27,000 रुपयांची तरतूद. आणि नेपाळमध्ये 903 पूरबळींचे मृतदेह सापडले, 4,000 जास्त जण अद्याप बेपत्ता. याबरोबरच हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. यापुढील ठळक बातमीपत्र आपण 6:58 ऐकू शकाल. नमस्कार.

0: आकाशवाणी मुंबई, अंकिता आपटे प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. एसआयआर नंतर राज्याची प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध. 2,08,00,000 अधिक नावं वगळली. 30 सप्टेंबर पर्यंत दावे हरकती दाखल करता येणार. चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत देशाचा आर्थिक विकास दर 7.8%. नेपाळमध्ये अडकलेल्या 406 नागरिकांशी राज्य सरकारचा संपर्क. अजूनही 206 नागरिक नेपाळ आणि चीनमध्येच. आणि राज्यातल्या अनुदानित खासगी वरिष्ठ महाविद्यालयांमध्ये सहयोगी प्राध्यापकाची 5,012 पदं भरण्यासाठी राज्य शासनाची मंजुरी. एसआयआर अर्थात विशेष सखोल पुनरीक्षणाच्या अंतर्गत राज्यातल्या 288 विधानसभा मतदारसंघाच्या प्रारूप मतदार याद्या आज प्रसिद्ध झाल्या. त्यात 21% अधिक म्हणजेच 2,06,88,487 मतदारांची नावं वगळण्यात आली आहेत. याविषयी अधिक जाणून घेऊया आमच्या प्रतिनिधीकडून.
1: विशेष सखोल पुनरीक्षणानंतर राज्याच्या प्रारूप मतदार यादीत 7,71,65,562 मतदारांचा समावेश आहे. मतदार यादीत नमूद ठिकाणी अनुपस्थित, स्थलांतर, मृत्यू, दुबार नोंदणी किंवा गणनापत्र भरायला नकार दिल्यामुळे 2 कोटींहून अधिक मतदारांचा प्रारूप मतदार यादीत समावेश नाही. पुणे, ठाणे, मुंबई उपनगर, नागपूर, नाशिक या जिल्ह्यांतून सर्वाधिक तर सिंधुदुर्ग, हिंगोली आणि गडचिरोलीतून सर्वात कमी मतदारांची नावं वगळण्यात आली आहेत. सर्वाधिक 28,66,000 अधिक मतदार पुण्यातले तर 28,59,000 अधिक मतदार ठाणे जिल्ह्यातले आहेत. मुंबई उपनगरमधून 26,58,000 अधिक तर नागपुरातून 14,43,000 अधिक मतदारांची नावं प्रारूप मतदार यादीत नाहीत. सिंधुदुर्गमध्ये हे प्रमाण सर्वात कमी म्हणजेच 82,513 इतकं आहे. गडचिरोली, हिंगोलीच्या यादीतून 1,00,000 कमी मतदार वगळलेले आहेत. मतदार यादीतून नाव वगळलेल्या मतदारांना आजपासून 30 सप्टेंबरपर्यंत दावे आणि हरकती दाखल करता येतील. प्रारूप मतदार यादीत नाव नसलेल्या मतदारांना किंवा 1 ऑक्टोबरला 18 वर्ष पूर्ण करणाऱ्या मतदारांना प्रपत्र 6 घोषणापत्रासह भरावं लागेल. पडताळणीनंतर त्यांची नावं मतदार यादीत समाविष्ट होऊ शकतील. सर्व कार्यवाही पूर्ण झाल्यानंतर 4 नोव्हेंबर रोजी अंतिम मतदार यादी प्रसिद्ध होईल. याविषयी राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी एस चोकलिंगम म्हणाले,
2: समजा काही कारणामुळे यादीमध्ये आलेले नाही, प्रारूप यादी प्रसिद्धी झाल्यापासून 1 महिन्याच्या आत आपण फॉर्म नंबर 6 भरून देऊ शकतात. परंतु असा गृहीत धरू की ते 1 महिन्यामध्ये सुद्धा आपल्याला काही भरून देऊ शकलेले नाही. आमच्या अंतिम यादी प्रसिद्धी होणार आहे, त्यांच्या नंतर आपण अर्ज करू शकतात. पुढील निवडणूक येईलपर्यंत आपण भरू शकतात. आमच्या मतदार यादी अपडेशनचा कार्यक्रम निरंतर चालू असतात, म्हणून आपल्याला स्पष्ट सूचना आहे की या वेळामध्ये काही कारणामुळे, कुणाच्या चुकामुळे काही झालं तर सुद्धा आपल्या नाव घेण्यासाठी, अर्ज करण्यासाठी पुरेसा संधी उपलब्ध राहणार आहेत.
1: या प्रक्रियेदरम्यान राज्यातल्या मतदान केंद्रांचंही सुसूत्रीकरण करण्यात आलं आहे. त्यानंतर 37 मतदान केंद्र कमी झाली आहेत. मतदार कमी झाल्यानं हा बदल झाल्याचं निवडणूक आयोगानं कळवलं आहे. याशिवाय 1,403 मतदान केंद्रांचं ठिकाण बदलण्यात आलंय. प्रामुख्यानं मुंबई, ठाणे आणि पालघरमधलीही मतदान केंद्र आहेत.
0: चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत देशाचा आर्थिक वृद्धी दर 7.8% राहिला आहे. गेल्या वर्षी याच कालावधीत हा दर 6.9% होता. या कालावधीत देशात ढोबळ राष्ट्रीय उत्पन्न 81,36,000 कोटी रुपये होतं. या कालावधीत कृषी, पशुपालन, मासेमारी, खाणकाम यासारख्या क्षेत्रांची वाढ गेल्या वर्षीच्या 5.3% तुलनेत 2.9% होती. उत्पादन, बांधकाम, वीज, गॅस, पाणी पुरवठा यासारख्या क्षेत्रांमध्ये 8.6% वाढ नोंदवली गेली. गेल्या वर्षी हा दर 6.1% होता. व्यापार, हॉटेल, परिवहन, दळणवळण, वित्त, स्थावर मालमत्ता, माहिती तंत्रज्ञान, संरक्षण यासारख्या क्षेत्रात गेल्या वर्षीच्या 8% तुलनेत 10% वाढ झाली. देशाच्या अर्थव्यवस्थेनं साध्य केलेल्या या कामगिरीबद्दल प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आनंद व्यक्त केला आहे. पुरवठा साखळीतले अडथळे आणि जागतिक पातळीवरच्या अनिश्चितते

च्या काळात नागरिकांनी सामूहिक ताकदीच्या बळावरच हा दर साध्य केल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केलं आहे. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. आपल्या देशात

नेपाळमध्ये आलेल्या पुरानंतर मदत बचाव आणि शोधकार्य आजही सुरू आहे. आतापर्यंत 903 जणांचे मृतदेह सापडले असून 4000 जास्त जण अद्याप बेपत्ता असल्याची माहिती नेपाळच्या आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणानं दिली आहे. दरम्यान 403 भारतीय नागरिक चीनमधून सुरक्षितपणे नेपाळमध्ये पोहोचले असून 500 भारतीय नागरिक चीनमध्ये सुरक्षित आहेत. राज्य आपत्कालीन कार्य केंद्राकडे आपत्तीग्रस्त भागात अडकलेल्या 406 नागरिकांची नोंद झाली आहे. त्यापैकी 342 जणांशी संपर्क झाला असून 60 जणांशी संपर्क करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. राज्यातले 262 नागरिक अजूनही नेपाळ आणि चीनमध्ये आहेत. राज्यातल्या अनुदानित खासगी वरिष्ठ महाविद्यालयांमध्ये सहाय्यक प्राध्यापकांची 5012 पदं भरण्यासाठी राज्य शासनानं मंजुरी दिली आहे. तसंच भरतीच्या वेळी मुलाखतीचं सीसीटीव्ही चित्रीकरण अनिवार्य करण्यात आलं आहे. उच्च आणि तंत्रशिक्षण विभागाने आज त्याची अधिसूचना जारी केली. विद्यार्थी पटसंख्या आणि कार्यभार यासंबंधी ऑक्टोबर 2025 तयार केलेल्या समीकरणानुसार ही पदं मंजूर केली आहेत. रस्ते अपघातातले वाढते मृत्यू रोखण्यासाठी राज्यात अत्याधुनिक वाहतूक यंत्रणा उभारली जाणार असून त्यासाठी 250 कोटींची तरतूद केल्याची माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली. ठाण्यात एका कार्यक्रमात ते बोलत होते. मागण्या पूर्ण झाल्याशिवाय उपोषण सोडणार नाही आणि आंदोलनासाठी मुंबईला जाणारच असा निर्धार मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे यांनी आज पुन्हा व्यक्त केला. मराठा आरक्षणाच्या मुख्य मागणीसाठी आंतरवाली सराटी इथे त्यांच्या उपोषणाचा आज तिसरा दिवस होता. मराठा समाज बांधवांनी गनिमी काव्याचा वापर करून 12 तारखेपर्यंत मुंबईत दाखल व्हावं आणि निरोप मिळताच आंदोलनात सहभागी व्हावं अशा सूचना त्यांनी केल्या. जरांगे यांच्या मागण्यांबाबत राज्य सरकार सकारात्मक आहे. त्यांच्याशी चर्चा करतानाच ओबीसी समाजावर अन्याय होऊ देणार नाही असं आश्वासन मंत्री उदय सामंत यांनी मुंबईत वार्ताहर परिषदेत दिलं. तर जरांगे यांना मुंबईत यायची गरज भासणार नाही यासाठी राज्य सरकार प्रयत्नशील असल्याचं आमदार प्रसाद लाड म्हणाले. मराठा आणि ओबीसी समाजामध्ये संघर्ष निर्माण करणारे मुद्दे पुढे करून राज्य सरकार जनतेच्या मूळ प्रश्नांपासून लक्ष विचलित करत आहे असा आरोप काँग्रेस नेते नाना पटोले यांनी केला. मराठा धनगर ओबीसी आणि आदिवासी समाजांमध्ये संघर्ष निर्माण करण्याऐवजी सरकारनं बेरोजगारी रोजगार आणि विकासाच्या प्रश्नांकडे लक्ष द्यावं असंही त्यांनी सुचवलं. फेक नरेटिव्हच्या माध्यमातून देशाची आणि राज्याची प्रतिमा खराब करायचा प्रयत्न सध्या सुरू आहे आणि त्याला वैचारिक पातळीवर चोख प्रत्युत्तर देण्याची गरज आहे असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज सांगितलं. पुण्यात भाजपाच्या प्रदेश कार्यकारिणीच्या बैठकीत ते बोलत होते. देश आत्मनिर्भरतेच्या दिशेनं वाटचाल करत असताना विकसित भारताची घोडदौड रोखण्यासाठी अनेक शक्ती प्रयत्नशील आहेत, राज्यघटनेचा गैरवापर करत आहेत असा आरोप त्यांनी केला. काँग्रेस नेते राहुल गांधी पुण्यात खोटं बोलले असा दावाही त्यांनी केला. गणेशोत्सव सांस्कृतिक पद्धतीनं साजरा व्हावा असं मुख्यमंत्र्यांनी सुचवलं. 52 भटक्या विमुक्त समाजांना एकत्र आणून त्यांच्या हक्कासाठी देशव्यापी चळवळ उभारण्याकरता राज्य सरकार वचनबद्ध असल्याचं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज सांगितलं. भटके विमुक्त दिनानिमित्त मुंबईत शिवसेनेतर्फे आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. या समाजाला शिक्षण, उद्योग, नेतृत्व आणि विकासात वाटा मिळाला पाहिजे याकरता प्रयत्न करण्याचं आश्वासन त्यांनी दिलं. तसंच लोककला, हस्तकला आणि पारंपरिक व्यवसायांचं जतन करण्यासाठी राज्यस्तरीय संमेलन भरवण्यात येईल असंही ते म्हणाले. शिवसेनेचे नेते, कार्यकर्ते आणि पदाधिकारी या बैठकीला उपस्थित होते. राष्ट्रवादी काँग्रेसने ग्रामीण भागात संघटन वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. पक्षाच्या गाभा समितीची बैठक आज मुंबईत राष्ट्रीय अध्यक्ष सुनेत्रा पवार यांच्या अध्यक्षतेखाली झाली. त्यानंतर प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी वार्ताहर परिषदेत ही माहिती दिली. जिल्हा परिषदेच्या निवडणुकांसाठी ज्येष्ठ नेते दिलीप वळसे पाटील यांना समन्वयक नेमण्यात

आला असून येत्या 27 सप्टेंबरला नाशिक इथं राज्यव्यापी शिबिर आयोजित करणार असल्याचं तटकरे यांनी सांगितलं. ठळक बातम्या पुन्हा एकदा. एसआयआर नंतर राज्याची प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध. 2,08,00,000 अधिक नावं वगळली. 30 सप्टेंबरपर्यंत दावे हरकती दाखल करता येणार. चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत देशाचा आर्थिक विकास दर 7.8%.

आकाशवाणी मुंबई। सूर्यकांत आवटे राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या। चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत देशाचा आर्थिक विकास दर 7.8%। SIR नंतर राज्याची प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध। 2.8 लाखाहून अधिक नावं वगळली। 30 सप्टेंबरपर्यंत दावे हरकती दाखल करता येणार। उत्तर प्रदेशात अवैध फटाक्यांच्या कारखान्यात झालेल्या स्फोटात 11 जणांचा मृत्यू। आणि युक्रेनसोबतचे युद्ध संपवण्याचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांना आवाहन। चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत देशाचा आर्थिक वृद्धी दर 7.8% इतका राहिला आहे। गेल्या वर्षी याच कालावधीत हा दर 6.9% इतका होता। या कालावधीत देशात ढोबळ राष्ट्रीय उत्पन्न 81,36,000 कोटी रुपये होतं। या कालावधीत कृषी, पशुपालन, मासेमारी, खाणकाम यासारख्या क्षेत्रांची वाढ गेल्या वर्षीच्या 5.3% तुलनेत 2.9% होती। उत्पादन, बांधकाम, वीज, गॅस, पाणी

0: पुरवठा यासारख्या क्षेत्रांमध्ये 8.6% वाढ नोंदवली गेली आहे. गेल्या वर्षी हा दर 6.1% इतका होता. व्यापार, हॉटेल, परिवहन, दळणवळण, वित्त, स्थावर मालमत्ता, माहिती तंत्रज्ञान, संरक्षण यासारख्या क्षेत्रात गेल्या वर्षीच्या 8% तुलनेत 10% वाढ झाली आहे. देशाच्या अर्थव्यवस्थेनं साध्य केलेल्या या कामगिरीबद्दल प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आनंद व्यक्त केला आहे. पुरवठा साखळीतले अडथळे आणि जागतिक पातळीवरच्या अनिश्चिततेच्या काळात नागरिकांनी सामूहिक ताकदीच्या बळावरच हा दर साध्य केल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केलं आहे. देशात चीप उत्पादनाला चालना देण्यासाठी केंद्र सरकारनं सेमिकॉन योजनेचा दुसरा टप्पा सुरू केला आहे. यासाठी 1,27,000 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. भारतीय कंपन्यांनी या चीपची रचना करणं, त्यांच्या उत्पादनासाठी आवश्यक असणाऱ्या उपकरणांसाठी उत्पादन केंद्र उभारणं, सेमीकंडक्टर फॅब्स, चिप्सची जोडणी, पॅकेजिंग आणि चाचण्या अशा 6 भागांचा समावेश या योजनेत करण्यात आला आहे. सेमीकंडक्टर उद्योगाच्या पूर्ण मूल्य साखळीला आर्थिक पाठबळ देण्यात येईल असं सरकारनं याबद्दलच्या अधिसूचनेत म्हटलं आहे. SIR अर्थात विशेष सखोल पुनरीक्षणाच्या अंतर्गत राज्यातल्या 288 विधानसभा मतदारसंघांच्या प्रारूप मतदार याद्या आज प्रसिद्ध झाल्या आहेत. त्यात 21% अधिक म्हणजेच 2,06,88,487 मतदारांची नावं वगळण्यात आली आहेत. याविषयी अधिक जाणून घेऊयात आमच्या प्रतिनिधीकडून.
1: विशेष सखोल पुनरीक्षणानंतर राज्याच्या प्रारूप मतदार यादीत 7,71,65,562 मतदारांचा समावेश आहे. मतदार यादीत नमूद ठिकाणी अनुपस्थित, स्थलांतर, मृत्यू, दुबार नोंदणी किंवा गणनापत्र भरायला नकार दिल्यामुळे 2 कोटींहून अधिक मतदारांचा प्रारूप मतदार यादीत समावेश नाही. पुणे, ठाणे, मुंबई उपनगर, नागपूर, नाशिक या जिल्ह्यांतून सर्वाधिक तर सिंधुदुर्ग, हिंगोली आणि गडचिरोलीतून सर्वात कमी मतदारांची नावं वगळण्यात आली आहेत. सर्वाधिक 28,66,000 मतदार पुण्यातले तर 28,59,000 मतदार ठाणे जिल्ह्यातले आहेत. मुंबई उपनगरमधून 26,58,000 अधिक तर नागपुरातून 14,43,000 अधिक मतदारांची नावं प्रारूप मतदार यादीत नाहीत. सिंधुदुर्गमध्ये हे प्रमाण सर्वात कमी म्हणजेच 82,513 इतकं आहे. गडचिरोली, हिंगोलीच्या यादीतून 1,00,000 कमी मतदार वगळलेले आहेत. मतदार यादीतून नाव वगळलेल्या मतदारांना आजपासून 30 सप्टेंबरपर्यंत दावे आणि हरकती दाखल करता येतील. प्रारूप मतदार यादीत नाव नसलेल्या मतदारांना किंवा 1 ऑक्टोबरला 18 वर्ष पूर्ण करणाऱ्या मतदारांना प्रपत्र 6 घोषणापत्रासह भरावं लागेल. पडताळणीनंतर त्यांची नावं मतदार यादीत समाविष्ट होऊ शकतील. सर्व कार्यवाही पूर्ण झाल्यानंतर 4 नोव्हेंबर रोजी अंतिम मतदार यादी प्रसिद्ध होईल. याविषयी राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी एस चोकलिंगम म्हणाले,
2: समजा काही कारणामुळे यादीमध्ये आलेले नाही, प्रारूप यादी प्रसिद्धी झाल्यापासून 1 महिन्याच्या आत आपण फॉर्म नंबर 6 भरून देऊ शकतात. परंतु असा गृहीत धरू की ते 1 महिन्यामध्ये सुद्धा आपल्याला काही भरून देऊ शकलेले नाही. आमच्या अंतिम यादी प्रसिद्धी होणार आहे, त्यांच्या नंतर आपण अर्ज करू शकतात. पुढील निवडणूक येईलपर्यंत आपण भरू शकतात. आमच्या मतदार यादी अपडेशनचा कार्यक्रम निरंतर चालू असतात. म्हणून आपल्याला स्पष्ट सूचना आहे की या वेळामध्ये काही कारणामुळे, कुणाच्या चुकामुळे काही झालं तर सुद्धा आपल्या नाव घेण्यासाठी, अर्ज करण्यासाठी पुरेसा संधी उपलब्ध राहणार आहेत.
1: या प्रक्रियेदरम्यान राज्यातल्या मतदान केंद्रांचंही सुसूत्रीकरण करण्यात आलं आहे. त्यानंतर 37 मतदान केंद्र कमी झाली आहेत. मतदार कमी झाल्यानं हा बदल झाल्याचं निवडणूक आयोगानं कळवलं आहे. याशिवाय 1,403 मतदान केंद्रांचं ठिकाण बदलण्यात आलंय. प्रामुख्यानं मुंबई, ठाणे आणि पालघर मधलीही मतदान केंद्र आहेत.
0: या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. उत्तर प्रदेशमधल्या कौशांबी इथं फटाक्यांच्या कारखान्यात झालेल्या प्रचंड स्फोटामुळे दोन मुलांसह 11 जण मृत्यू

मृत्यूमुखी पडले असून अन्य 5 जण गंभीर जखमी झाले आहेत. या कारखान्यात फटाक्यांची अवैध निर्मिती तसंच साठवण करणाऱ्या 6 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला असल्याचं सूत्रांनी सांगितलं आहे. मणिपूरमध्ये जनगणनेची प्रक्रिया केंद्र सरकारनं पुढे ढकलली आहे. तिथं उद्यापासून घर नोंदणीची प्रक्रिया सुरू होणार होती, पण विविध स्थानिक संघटनांनी जनगणनेच्या आधी NRC अर्थात राष्ट्रीय नागरिक नोंदणी प्रक्रिया

0: किर्गिस्तानची राजधानी बिश्केक इथं होणाऱ्या शांघाय सहकार्य संस्था SCOच्या शिखर परिषदेच्या पार्श्वभूमीवर मोदी यांनी पुतीन यांची भेट घेतली. निरंतर चालणाऱ्या युद्धाकडून युद्ध संपवण्याकडे वाटचाल करणं अतिशय महत्वाचं आहे असं प्रतिपादन त्यांनी यावेळी केलं.
1: भारत शांती के सभी प्रयासों का समर्थन करता है और शांती के हर प्रयास के लिए आगे भी समर्थन करता रहेगा. युद्ध में बिताया एक एक दिन मानवता को पीछे धकेलता है और शांति की तरफ बढ़ाया एक एक कदम पूरी मानवता को नई आशा से भर देती है, उमंग से भर देती है.
0: युद्ध समाप्तीच्या मार्गातल्या सगळ्या अडचणींवर लवकरात लवकर शांतीपूर्ण मार्गानं तोडगा काढावा हीच मानवतेची हाक आहे आणि भारताचा संदेश आहे असंही मोदी यावेळी म्हणाले. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज इराणचे अध्यक्ष डॉ मसूद पेजेशकियान यांच्याशी बैठक घेतली. आखाती भागातल्या वाढत्या तणावाबद्दल प्रधानमंत्री मोदी यांनी चिंता व्यक्त केली आणि सर्व समस्या संवाद आणि मुत्सद्देगिरीने सोडवाव्यात या भारताच्या भूमिकेचा पुनरुच्चार केला. कोणत्याही परिस्थितीत नागरिक आणि नागरी पायाभूत सुविधा, व्यावसायिक नौवहन आणि दर्यावर्दींना धोका पोहोचता कामा नये असं आवाहन त्यांनी केलं. त्यानंतर प्रधानमंत्र्यांनी किर्गिस्तानचे अध्यक्ष सादिर झापारोव आणि आर्मेनियाचे प्रधानमंत्री निकोल पाशिन्यान यांचीही भेट घेतली. पाकिस्तानचे प्रधानमंत्री शाहबाज शरीफ सुद्धा या परिषदेसाठी पोहोचले आहेत. SCO प्लस परिषदेतही ते सहभागी होणार आहेत आणि SCOच्या देशप्रमुखांच्या परिषदेचं पाकिस्तानचं अध्यक्षपद स्वीकारणार आहेत. यंदाचा ऑगस्ट हा 1901 पासूनचा सर्वात उष्ण ऑगस्ट असून यात सरासरी तापमान 28.1° होतं अशी माहिती हवामान विभागानं दिली आहे. सप्टेंबर महिन्यात सरासरी कमाल तापमान सामान्य पातळीपेक्षा जास्त असेल असंही हवामान विभागानं म्हटलं आहे. सप्टेंबर महिन्यात देशभरात सरासरीपेक्षा कमी पाऊस पडेल असा अंदाज हवामान विभागानं मासिक अंदाजपत्रकात व्यक्त केला आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत देशाचा आर्थिक विकास दर 7.8%. SIR नंतर राज्याची प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध. 2.8 लाखाहून अधिक नावं वगळली. 30 सप्टेंबरपर्यंत दावे हरकती दाखल करता येणार. उत्तर प्रदेशात अवैध फटाक्यांच्या कारखान्यात झालेल्या स्फोटात 11 जणांचा मृत्यू आणि युक्रेनसोबतचं युद्ध संपवण्याचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांना आवाहन. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.

हमें यूं देखना, ऐसा ना हो बदनाम हो जाए। ये मुमकिन है, इसी का कल्प

आकाशवाणी मुंबई एफएम रेनबो वाहिनी 107.1 मेगाहर्ट्ज आणि न्यूज ऑन एआयआर या ऍपवर वंदन या कार्यक्रमात मी रश्मी आंबेडकर आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. सगळ्यांना नमस्कार आणि सुप्रभात. 8 वाजेपर्यंत आपण एकमेकांच्या बरोबर असणार आहोत, आत्ता अर्थातच वंदन. आणि 6:05 जेव्हा आपली भेट होईल त्यावेळपासून पुढे सुरू असेल आपला रेनबो फंडे, पूर्वार्ध आणि उत्तरार्ध. त्याच्यामध्ये कोणते कोणते विषय असणार आहेत, आपली सिरीज आहे त्याच्याबद्दल आपण बोलणार आहोत, दिनविशेष आहेत तेही तेव्हा असतील. आत्ता वंदनमध्ये 2 भक्तिरचना आपण ऐकणार आहोत आणि त्यानंतर आज आपण पूर्णतः म्हणजे आज आपली जी छोटी सिरीज असते तलावाकाठची मंदिरं, ती आज आपण थोडासा त्याला विराम देतोय. आज पूर्ण वेळ आपण मेडिटेशन, ध्यान ह्याच्याशी संबंधित एका अशा गोष्टीबद्दल बोलणार आहोत ज्याचा उपयोग आपल्याला रोज होत असतो. रोज मनात सुद्धा प्रत्यक्षात सुद्धा तेच आपल्याला सगळ्यात महत्त्वाची साथ देत असतात, त्यांच्याबद्दल आपण बोलणार आहोत. कोण? या 2 रचनांनंतर.

आज आपण अशा एका गोष्टीबद्दल बोलणार आहोत, मी म्हटलं तसं सुरुवातीला की त्याचा उपयोग आपल्याला रोज होत असतो, किंबहुना खूप बालवयापासून आपल्यामध्ये ह्या गोष्टी आपण डेव्हलप करायला लागतो, आणि त्या म्हणजे शब्द. शब्दाला काही वेळेला ब्रह्म असं म्हटलं जातं, की आपण जे बोलत असतो, आपण जे उच्चारत असतो, पेक्षाही आपण भावना ओतून जे बोलत असतो, ते शब्द हे सगळं विश्व ऐकत असतात. असं नाही आहे की कुठलाही शब्द असाच मोकळा सुटला आहे. प्रत्येक शब्द आपल्या तोंडून निघालेला या विश्वामध्ये तो ॲब्झॉर्ब होत असतो, समाविष्ट करून घेतला जात असतो, आणि त्याची एक स्वतःची ऊर्जा असते त्या शब्दाची. आणि हे जे मंडळी मेडिटेशनचा अभ्यास करतायत किंवा प्रॅक्टिस करतायत, ध्यानधारणा करतायत, त्यांच्या हे लक्षात आलं असेल की आपण जे शब्द उच्चारतो त्या शब्दांची ताकद हळूहळू आपल्याला अधिक चांगल्या प्रकारे जाणवायला लागते. ताकद कशा अर्थाने, की कुठे बोलायचं आहे, कुठे नाही बोलायचं आहे, काय बोलायचं आहे, काय टाळायचं आहे, समोरच्या व्यक्तीचे कोणते शब्द मनापर्यंत पोहोचवायचे आहेत, कोणते लांबच ठेवायचे आहेत. एके ठिकाणी एक विचारवंत असं म्हणतात की एकदा का एखादा शब्द बोलला गेला की तो एक वेळ त्याला आपण क्षमा करू शकतो पण तो आपण विसरू शकत नाही. किती हे सुंदर वाक्य आहे की आपल्या तोंडून उच्चारलेले शब्द एक वेळ आपण त्यांना क्षमा करू शकतो पण ते विसरू शकत नाही. तर मला वाटतं हा जो एकंदरीत शब्दांचा खेळ आहे तो मेडिटेशन किंवा ध्यानधारणा करायला लागल्यानंतर खूप संयत होतो, किंवा त्याची एक व्हॅल्यू म्हणतो ना आपण, एक काय आपल्या शब्दांची खरी जादू आहे, खोली आहे, किंमत म्हणणार नाही मी, जादू आहे, खोली आहे, ते आपल्याला हळूहळू ध्यानधारणेनंतर उलगडत जायला लागतं. आपल्यापैकी बऱ्याच जणांचा हा अनुभव असेल. तर याच शब्दांच्या भोवती फिरणारे काही विचार जे ध्यानाशी संबंधित आहेत ते आज मी आपल्यापर्यंत पोहोचवणार आहे, आणि अर्थात बरोबरीने छान छान गाणी असतीलच.

वंदन या कार्यक्रमात आपण भेटलो आहोत आकाशवाणी मुंबई एफ एम रेनबो वाहिनी 107.1 MHz आणि न्यूज ऑन AIR या ॲपवर. आज आपल्याबरोबर मी रश्मी आंबडेकर. शब्दांबद्दल आपण बोलतोय आणि शब्दांबद्दल इन जनरल बोलण्यापेक्षा आपण जी मेडिटेशन सिरीज आपली सुरू आहे ध्यानधारणेबद्दल त्याच्याशी जोडून घेऊन शब्दांबद्दल बोलतोय. एके ठिकाणी एक विचारवंत असं म्हणतात की जे छान शब्द असतात, चांगले शब्द असतात, सकारात्मक नकारात्मकपेक्षाही आपण म्हणूया प्रेरणा देणारे शब्द असतात, दुसऱ्याबद्दल एक सहानुभूती निर्माण करणारे जे शब्द असतात ते आपल्यामध्ये आणण्यासाठी फार कष्ट घ्यायची गरज पडत नाही, पण त्या शब्दांनी जे साध्य होतं त्याचा परिणाम मात्र खूप मोठा असतो. म्हणजे असं नाही आहे की एखाद्याबद्दल चांगलं बोलण्यासाठी किंवा एखाद्याला धीर देण्यासाठी, एखाद्याला प्रेरणा देण्यासाठी आपल्याला फार कष्ट करावे लागतात, पण आपल्या त्या शब्दांनी जेव्हा त्या व्यक्तीवर झालेला परिणाम आपण बघतो तो फारच सखोल असतो. असं ह्यात विचारवंतांना म्हणायचं आहे की या शब्दांचा परिणाम हा खूप मोठा होतो, पण ते म्हणायला आपल्याला तेवढे कष्ट पडत नाहीत. फक्त त्यामध्ये फक्त म्हणणं असू नये, मनापासून सांगणं असावं, तर ते शब्द अधिक परिणामकारक ठरतात असं विचारवंतांना वाटतंय. आणि मला वाटतं हे आपण रोज अनुभवत असतो ना, म्हणूनच काही काही वेळेला समोरची व्यक्ती जे बोलतीये ते मनापासून बोलतीये का बोलायचं म्हणून बोलतीये हे आपल्या सहज लक्षात येतं ऐकणाऱ्याच्या सुद्धा. त्यामुळे आपल्याला आपण काय बोलतोय, आपण कशा पद्धतीने बोलतोय ह्याचं निरीक्षण मी मगाशी म्हटलं असतं की सगळं विश्व करत असतं. संपूर्ण विश्वामध्ये आपले शब्द हे ॲब्झॉर्ब होत असतात, त्याच्यात समाविष्ट केले जात असतात. त्यामुळे आपण कशा पद्धतीने बोलतोय हे सुद्धा फार महत्त्वाचं ठरतं. बरं, आज ना मी नेहमी कार्यक्रमात कोणी कोणी सहभाग नोंदवला हे सांगते, पण आज 1 तारीख आहे म्हटलं जरा थोडंसं वेगळं करूया. तर सगळे आपले श्रोते जे नेहमी जोडलेले असतात आपल्याशी रोज सकाळपासून सगळ्याच कार्यक्रमांमध्ये रेनबोच्या, ते आहेतच जोडलेले. फक्त आज आपण त्यांचा उल्लेख न करता मी फक्त असं सांगणार आहे की जे जे श्रोते मेसेजेसच्या माध्यमातून जोडलेत आणि नंतरही तसेच राहणार आहेत, आणि जे मेसेज न करता सुद्धा आपल्याशी कायम जोडलेले असतात कार्यक्रम ऐकता ऐकता, त्या सगळ्यांचे मनापासून आभार मानते सहभागी झाल्याबद्दल. दोन रचना ऐकणार आहोत आपण ह्यानंतर आणि शब्दांबद्दल अजून बोलणार आहोतच.